0: काही त्यांच्यामध्ये मोठेपणाचा आविर्भाव नव्हता, कधीच नव्हता. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे वडील तसे होते. त्यांचे वडील म्हणजे पुश्री काळे, जे नेपथ्यकार म्हणून आजही त्यांचं नाव, जे आजचे नेपथ्य करणारे आहेत त्यांना समजा विचारलं की पुश्री काळे नाव माहिती का, ते मी बघितलेलं आहे की अरे पुश्री
1: काळे
0: नमस्कार करतात. तर त्यांना जेवढे साधे, अतिशय सरळ आणि म्हणजे असे मिश्किल होते अण्णा, त्यांच्या सहवासामध्ये बापू वाढले. अण्णांनी कधी त्यांच्या मोठेपणाचं कधी
1: अवलंब
0: केलं नाही, इतरांकडनं स्वतःच कौतुक करवून घेतलं नाही. अशा वातावरणात बापू वाढल्यानंतर बापू तसेच होते, त्यामुळे आम्हाला असं काही वेगळेपणा त्यांच्यातला आहे हे आम्हा मुलांना कधी लहान असताना तरी जाणवलं नाही. मोठेपणी जेव्हा असं वाटायला लागलं की लोक म्हणायच्या ही वकुंची मुलगी, तेव्हा मग जाणवायचं की हा आपण काहीतरी वेगळ्या, की आपले वडील काहीतरी वेगळे, मी वेगळी नाही,
1: वडील
0: किंवा काहीतरी ते
1: त्यांनी ग्रेट काम केलं
0: असं. पण ही जाणीव बापू, आई आणि बापूंपेक्षा ही इतरांमुळे आम्हाला व्हायला लागली हे जास्त महत्वाचं.
1: आणि अर्थातच कथाकथनकार म्हणून बापूंची ओळख आहे. तर कथाकथन म्हटलं की ते गावोगावी जायचे आणि त्या काळात सुद्धा त्यांचा फिरतीचा प्रवास बऱ्याचदा झाला असेल, तेव्हा आईने कसं त्यांचं त्यांना सगळं सांभाळलं किंवा तुम्हाला मुलांना सांभाळलं, म्हणजे पती पत्नी म्हणून त्यांचं नातं कसं होतं?
0: अतिशय छान
1: छान
0: रुसे फुगे होते ते काय असतातच, पण आई कधी अशी मोठ्या आवाजात बोलणारी नव्हती, ती शांत सोजवळ होती. घरात अण्णा असले तर मग आणखीनच कधी तक्रार करणं किंवा हे नाही, कारण सासऱ्यांचा माल कुणी न सांगता सुद्धा ते तिच्यातच होत, म्हणजे उपजत होत म्हणावं किंवा काय नाही. पण ती असं चार म्हणजे आदराने आणि अशीच असायची घरामध्ये पण. आणि बापू आज जेवढे हे होतात कार्यक्रम होतात, त्या काळामध्ये कार्यक्रम तर व्हायचे पण प्रवास तेवढा सुखकर नव्हता. कारण बरेचदा असं व्हायचं की आयोजक जे काही होते ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंतची व्यवस्था व्यवस्थित करायचे, परतीची व्यवस्था अजिबात केलेली नसायची. त्यामुळे रात्री अपरात्री जे वाहन बापू घरी आलेले आहेत आणि खूप म्हणजे त्रासाचंच होत सगळं त्यांचं. पण दुसऱ्या दिवशी ऑफिस असायचं, तिकडे जाणार, काही आर्किटेक्ट होते ते डीएमसी मध्ये होते मोठे, आणि कामावरती पण तेवढंच प्रेम होत, त्यामुळे दिवस सुकवायचा आणि उगीच चला कार्यक्रम झाल्यामुळे एक दिवस घ्या रजा किंवा बुट्टी मारा असं कधी बापूंनी केलं नाही. ह्याच्यामध्ये आईला फक्त असं व्हायचं की आम्हा मुलाला सांभाळलं, पण त्या दरम्यान असं होतं की आम्ही त्या मनाने मोठे झालेलो होतो, तीच काही लहान किंवा नकळत्या व्हायचं नव्हतं. बापू जायचे कार्यक्रम करून यायचे, आल्यानंतर पूर्ण कसा आला कार्यक्रम, कुठल्या कथा सांगितल्या, ऑडियन्स कसा होता याचं अगदी इत्थंभूत वर्णन असायचं, कोणाकडे काय जेवले, पदार्थ कसे होते हे सुद्धा अगदी डिटेलिंग असायचं. तर असं काही म्हणजे त्याचं काही टेन्शन घेतलंय किंवा काळजी वाटते असं ते मोठ्या प्रमाणात नाही, असलं तरी ते आमच्या मुलांपर्यंत कधी पोहोचलं नाही. आई असे नाही काळजी, पण असं कधी आम्हाला नाही जाणवत, तिने जाणवून नाही दिलं.
1: त्यांनी बऱ्याच कादंबऱ्या कथा वगैरे लिहिल्या, त्यातलं तुमचं आवडीचं त्यांचं साहित्य कुठलं होतं?
0: असं तर अच्छा रे क्या बात है, कथा कधी छान. कारण लिखाण झालं की पहिलं वाचन घरात असायच. पण बापू जेव्हा कथाकथनाला जायचं त्यांची एक सवय होती की त्यांना कोणतरी बरोबर असेल तर बरं वाटायचं. मग कधी मग विचारायचं काय गेतेस का, मग जायचं. मग त्यांना सांगायची की मला त्यांच्या तीन कथा अतिशय आवडायच्या. एक होती म्हणजे पेन सलामत तो नावाची कथा आहे, दुसरी आहे ती हसरे दुःख जे मी दाखरा वपुर्झा या कार्यक्रमामध्ये घेतो, आणि तिसरी आहे ती ऋतू बसंती रूठ गई नावाची एक कथा. मी त्यांना विचारायची की या तीन पैकी कुठली सांगणार असाल तर मी येते, किंवा मग करंजी असेल

0: जिंटू असेल, या म्हणजे असे चार पाच कथा मला असं मी किती वेळा ऐकलं तरी सुद्धा मला त्याचा आजही कंटाळा येत
1: नाही.
0: तर मग बापू म्हणायचं की ठीक आहे बघूया. तिकडे कधी कधी काय व्हायचं की ऑडियन्स मधनं सांगितलं जायचं की ही कथा पाहिजे म्हणून, मग जमलं तर ठीक आहे, नाही तर मग ते सांगायचं की आज एक वेगळी कथा सांगतो असं म्हणजे पासाठी कुठे तरी एक निवडायचे.
1: अगदी घरातच होता त्यामुळे मला थोडं विचारायचं की त्यांचा एक लिखाणाचा जो प्रवास आहे तो तुम्ही कसं त्याबद्दल सांगू शकाल. म्हणजे कथा लिहायला बसले तर काही काही त्याच्या मनात त्यांच्या मनात काही असायचं का सुचेल तसं ते लिहित जायचंय
0: काय ना. थिंकिंग प्रोसेस हा भाग फार वेगळा आहे. म्हणजे जर का
1: की एकटाकी त्यांची कथा लिहून
0: एकटाकीच हे मात्र कधी कुठे खाडाखोड नाही. आपण जे लिहिलंय त्याच्यावरती फेरविचार करावा असं कधीही बापूंना वाटलं
1: नाही.
0: त्यांनी कुठल्याही कथानकाचा शेवट आपण असाही करून बघूया म्हणून केलं नाही. एकदा एक विचार मनात आला की तो मग ऍज इट इज जसा आहे तसं त्यांच्या मनातून ते शेवट करायचं. त्याच्यामध्ये कधी काही बदल नव्हतं किंवा एखादं कथानक दुसऱ्यांदा लिहिलंय असं कधी झालं नाही.
1: आणि इतर कधी म्हणजे कधी नाटक लिहावं किंवा वेगळं काही करायचं
0: त्यांना लिहायचं होतं. ऍक्च्युली त्यांनी त्यांची एक कादंबरी आहे ही वाटेकरीची, तर त्याचं नाटकात रूपांतर दोन अंक लिहून झाले होते पण तिसरा अंक काम आहे त्यांनी पण लिहायचा राहिला त्यांच्याकडनं. आणि पहिले दोन अंक लिहून झालेले ऐकायला आपल्या घरी आले ते प्रभाकर पणशीकर काका आणि त्यांना ते दोन्ही अंक खूप आवडले. त्याला तीन अंकी नाटक असायचे त्याला ते खूप आवडलं होतं नाटक. पण तिसरा अंक का राहिला लिहायचा बापूंकडनं माहिती ते नाटककार म्हणून नाही
1: किंवा कविता कवी पण नाही.
0: कविता अशा छोट्या छोट्या कविता करायचे स्फूर्तपणे पण कविता संग्रह लिहिण्या इतपत काही नाही. जे असेल ते कथेच्या स्वरूपात कादंबरीच्या स्वरूपात
1: म्हणजे कथेच्या माध्यमातून ते जेवढे व्यक्त झाले ते इतर कुठल्याही माध्यमातून
0: नाही
1: किंवा तो ते माध्यम चोखण जाळावं.
0: तसं पुन्हा प्रपंच पुन्हा प्रपंच म्हणून मालिका चालू होत्या रेडिओवरती तर ते छोट्या त्या एकांकिकाच झाल्या ना. कारण जवळजवळ प्रपंच हा रेडिओवरती येणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात बापूंनी केली. त्याच्यातरी तर अनेक लेखक आले मग मध्ये ब्रेक झाला मग रेडिओकडनं पुन्हा मागणी आली मग ते मग पुन्हा प्रपंच नावाने म्हणजे टेकाडे भाऊजी प्रभाकर आणि मीना असे तीन कॅरेक्टर्स होते.
1: ते श्रुतिका
0: श्रुतिका पण ते सगळं म्हणजे असं नव्हतं की लिहिता येणार नाही पण तसा कधी मला वाटतं त्यांच्याकडनं विचार केला गेला नाही.
1: आणि अर्थातच स्त्री विषयक त्यांनी जास्ती लिहिलं असं मला म्हणजे जेव्हा आपण पार्टनर वगैरे वाचतो ते स्त्रियांचा एवढा सखोल विचार त्यांनी कसा काय केला असा प्रश्न पडतो.
0: ऍक्च्युली स्त्री असं नाही मनुष्य
1: स्वभावाचा
0: आता याच्यामध्ये स्त्रियांचं म्हणजे
1: ओळखणं.
0: आता पार्टनर मध्ये बघायला गेलं तर ते पार्टनर आणि श्रीचं व्यक्तिमत्व याच्यामध्ये किरण फार नंतर आहे पण ही वाटेकडीची म्हणाल तर मग ते पूर्ण स्त्रीच्या दृष्टिकोनातून दिलेली आहे. किंवा आता जर का तू भ्रमता हसी वाय आहे तर ते दोघांच्या दृष्टिकोनातून आहे. तर असं नाही मला वाटत हा पण त्यांना कारण ते स्वतः खूप हळवे होते त्यामुळे कदाचित असेल की दुसरी बाजू पण तितकी जाणून घेणं आणि त्या दृष्टिकोनातून लिखाण करणं हे त्यांच्यात उपजत असावं. आईला बघत आले लहानपणापासून बहिणीला बघत आले त्याच्यानंतर आईची आई आमच्याकडे माझी पणजी खूप वर्ष होती तिचं सगळं आयुष्य त्यांनी बघितलेलं आहे. मावशी बापूंची सखी बाबी तिचं नाव तर तिचं सगळं जडणघडण त्यांनी अगदी जवळून बघितले. तसं का होत असावं असे विचार मला वाटतं त्यांच्याही नकळत्या वयापासून त्यांनी करायला सुरुवात केली असावी. त्यामुळे कदाचित असेल की स्त्रीचं मन जाणून घेणं हे कष्टप्रद नव्हतं त्यांना सहजी असा
1: आणि आजूबाजूचा पण वातावरणाचा
0: पण हे जाळीमध्ये राहिल्यानंतर ना जेवढं बायकांचे प्रश्न जास्त असतात जाळीत. आता आजूबाजूला एवढ्या कुटुंब होती की घरातले काय चालले ते ऐकून असेल त्याच्यामुळे सुद्धा की त्यांना ते मन जास्त कळत असावं. मनाचा ऍक्च्युली खरं सांगू तर त्यांचं एखादी गोष्ट टिपणं हे साधे साधे प्रसंग आहेत, भले मग ते ट्रेन मधले असो किंवा काही असो, पण ते टिपणं. आणि मग असं व्हायचं की चला मग आता या जागी जर का पुरुषाच्या जागी जर का स्त्री असते तर, आणि मग तसा विचार करून बघायला तोच प्रसंग मग वेगळा व्हायचा. किंवा कधी कधी असं व्हायचं की एखादी छोटीशी एक बातमी आली वर्तमानपत्रात, त्यावेळेला एक बातमी आली होती की सासरच्या शाला कंटाळून आत्महत्या स्त्रीची, तेव्हा एवढी एक छोटासा मेसेज दोन ओळीची बातमी होती वर्तमानपत्रात. आणि बापूंचा विचार सुरू झाला त्याच्यावर, या ज्वळ्या त्या ज्वळ्या सारखी अख्खी एक कथा निर्माण झाली, त्याला त्यांनी किती वेगळं रूप दिलं. असं
1: खूप असे काय म्हणतात तसं अंतर्मुख होते किंवा फार असे संवेदनशील होते
0: खूपच,
1: त्यामुळे मला
0: टीकेचे विनोदी पण होते. कुठल्याही गोष्टींमध्ये झोकून देणं ही त्यांची वृत्ती होती, त्यामुळे कदाचित ते तसे झाले असतात लिखाणामध्ये तसे व्यक्त झाले.
1: सेलिब्रिटी शो मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपला संवाद असाच सुरू ठेवूया स्वाती काळे यांच्यासोबत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: स्वागत तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या सुकन्या स्वाती काळे चांदोरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. स्वातीताई अर्थातच आता वपुर्झाकडे वळूया. एवढा सगळं म्हणजे सगळं तुमच्या मागे असताना तुम्ही वपुर्झाची निर्मिती केली, म्हणजे हा वपुंचाच आशीर्वाद म्हणायला हवा की तुमच्या हातून हे कलाकृती निर्माण झाली, तर त्याच्यामागे काय उद्देश होता या निर्मिती करण्यामध्ये?
1: अकरा वपुर्झा हे एक मेडम नाट्य वाचन आपण म्हणू शकतो त्याला, की त्याच्यामध्ये थोडस कथा आहेत म्हणून नाट्य आहे. बापूंना आलेली रसिकांची पत्र आणि त्याला बापूंनी दिलेली उत्तर ती पण नाट्यमयच आहे. कारण अशीच पत्र निवडली आहेत की ज्याच्यामध्ये खरंच काहीतरी सांगण्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये बापूंचा मिश्किल स्वभावही दिसून येतो आणि तितकंच गांभीर्याने एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनही दिसून येतो. हे सादर करण्यामागचा उद्देश असा काही नव्हता, एक निखळ मनोरंजन हा भाग तर आहेच, पण एक लेखक आणि एक वडील ही दोन्ही रूप त्यांची दाखवण्याचा याच्यातून प्रयत्न आहे. म्हणून तिकडे मी कलाकार नसताना सुद्धा मी त्या नाटकामध्ये आहे, कारण वडील म्हणून कसे आहे ते फक्त मी सांगू
0: शकता.
1: पण बाकी सुनील बर्वे आणि शशांक केतकर अतिशय ताकदीने बापूंच्या कथा, रसिकांच्या पत्र आणि त्यांची उत्तरं इतक्या ताकदीने आणि सक्षमतेने मांडतात की असे अभिप्राय आलेले आहेत रसिकांकडे ज्यांनी हे नाटक बघितलेलं आहे की आम्हाला असं वाटलं की वपूच बोलतायत किंवा तितक्याच तोडीचं वाटलं. कारण या ज्या दोन्ही कथा मी निवडल्या त्या बापूंनी आलेल्या कथाकथनातून सांगितलेल्याच कथा आहेत. कारण पहिल्यांदा लोकांना काय माहिती आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्यामध्ये रस वाटावा म्हणून माहिती असलेल्या कथा घेतल्या आणि त्या कथा कदाचित मला वाटतं युट्यूब वरती पण आहेत माहिती बापूंच्या आवाजात. पण ते कसं होतं की ते रेकॉर्डिंग 20-25 मिनिटाचं असं ठराविक वेळेच आहे. इथे थोडस मोठं आहे ओरिजिनल कथा किंवा बापूंनी कथा सांगताना त्याच्यामध्ये ज्या काही ऍडिशन्स केल्या त्या ऍडिशन सकटच आहे आणि ह्या दोन्ही दोन्ही गोष्टींना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला की तुलना असं नाही, पण त्या दोघांचंही ते सांगणं प्रेक्षकांना अतिशय आवडावं याचा मला खूप आनंद आहे.
0: आणि तुम्ही लिखाणही त्याचं म्हणजे असं सय्यद म्हणजे असं छान केलेलं आहे, एकातन दुसरा प्रसंग पडत जातो.
1: कारण त्याच्या मग मध्ये की अरे आता आपण कुठून पोहोचलो, अचानक जे काही नवीन असं वाटायला नको. आणि त्याचबरोबरीने असंही आहे की त्यांना ते सुरू करताना एखादी कथा नव्हती एखादं पत्र त्यांना पण असं नको वाटायला की एखादा जर्क बसला, ते शांतपणे त्यांच्यापर्यंत पोहोचून तो प्रवाह शाब्दिक शब्दांचा प्रवाह तसाच चालू राहावा त्या दृष्टिकोनातून माझं मधलं निवेदन आहे.
0: म्हणजे तुम्ही एक धागा आहात प्रेक्षकांमधला आणि हातामधला पण आहे आणि त्या लिखाणामधला सुद्धा.
1: लिखाण करायला लागलं म्हणजे जे काही काही पत्र करायला लागली, कथा आता असं की त्याच्यामध्ये स्त्री पात्र आहे मग ते थोडस बदलून रिराईट करून ते शशांक आणि सुनील ह्या दोघांच्या मध्ये तो संवाद व्हावा अशा तऱ्हेने ते पुन्हा लिहून काढायला लागलो. पण फार काही बदल नाही आहे तसंच आहे, पण लोकांना ते एकसंध वाटायला आणि तिसरी कॅरेक्टर विनाकारण नको, कारण त्या दोघांना प्राधान्य मिळायला पाहिजे हा मजा येतो.
0: आणि विशेष म्हणजे मी आता अर्थात पाहिलंय म्हणून म्हणते नेपथ्य त्याचं फार सुरेख झालेलं आहे. नेपथ्याविषयी थोडस
1: माझा एक म्हणजे ज्या बापूंच्या आवाजाने जो कार्यक्रम सुरू होतो आणि ज्या संदर्भात सुरू होतो की वपुर्झा या पुस्तकाचं, म्हणून मला त्याचं मुखपृष्ठामध्ये हवंच होतं. बोलणारे बापू असा एखादा फोटो मला हवाच होता. माझ्याकडे जेवढे बापूंचे जुने फोटो मिळाले ते सगळे मग मी त्यांना पाठवले, त्यांना सांगितले की यातले निवडा आणि एकीकडे मला बापूंच्या पुस्तकांची मुखपृष्ठ हवी होती. तर पाटील सरांनी ते फार छान केलंय सगळं, मला जे जे हवं होतं ते सगळं त्यांनी खूप अप्रतिमपणे हे करून दिलं. आणि माझी एक इच्छा होती की बापू बोलतात आणि समोर बाई की ऍज तेच बोलतात, म्हणून एक फक्त एक माईक त्यांच्या फोटो समोर आम्ही ठेवलेला आहे की आणि त्याची ती म्हणजे तो फोटो पण असा आहे की आणि त्यांचे हातवारे पण असे आहेत की कथन ऍक्च्युली चालू आहे असं वाटावं. तर असं ते नेपथ्य आहे.
0: चाळीचं पण इकडे एका
1: चाळीचं आहे कारण माझं म्हणजे पहिले आयुष्यातली पहिली 10 वर्ष आम्ही माझी चाळीतली गेली आई बापून तिथे मग साहित्य सहवास मध्ये आलो. पण तो एक चाळीतला फोटो ती चाळ अजूनही आहे आणि साहित्य सहवास अर्थातच आहे. म्हणून ते जिथे जिथे बापू राहिले आई बापू त्यांचं ते आठवण म्हणून
0: आणि ते सगळं मन पटल्यावर सगळं म्हणजे चित्रपट असावा ना तसं ते सगळे प्रसंग चित्रित होतात.
1: कारण माझं सांगणं ह्या वास्तूबद्दल वास्तूंच्या संदर्भातलं आणि वास्तूमधलंच आहे. ज्या घटना घडल्या त्या ह्या दोन वास्तूमध्ये घडल्या
0: आणि वास्तू साक्षीदार आहेत त्या घटना
1: आणि अजूनही आहेत.
0: नक्की मला वाटतं साहित्यिक सहवास फार खूप मिळाला असेल म्हणजे इतर साहित्यिक सुद्धा मंडळी तुमच्याकडे घरी येत असतील तर त्यांच्या काही आठवणी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता
1: काय? भरपूर आहेत. एकतर फक्त साहित्यिक असं नाही कारण बापूंची आवड जे खरंच कलाकार होते त्यांना पेटी वाजवता यायची, व्हॉल्यूम खूप छान वाजवायचं, संगीताची आवड दिसली खूप होती. त्याच्यामुळे खूप मोठे गायक संगीतकार त्यांचा सहवास मिळाला त्या बापूमुळे. बीएमसी मध्ये काम करत होते तेव्हा त्यांनी मुंबईतले अनेक हॉस्पिटल्सचं प्लॅन बापूंनी केलं त्यामुळे अगदी डॉक्टर श्रीखंड्यांपासून मोठे खूप नामांकित डॉक्टर्स डॉक्टर लहाने म्हणा हे सगळे त्यांचा परिचय त्यांचं येणं जाणं म्हणजे कुठलंही क्षेत्र घ्या खरं सांगू तर तिकडे होते कारण आंबेच एवढे होते कवी तर म्हणजे साहित्यिक खूपच म्हणजे इतकी नावं आहेत ना की एखादं नाव राहिलं तर मला असं वाटेल याच्या पण हे नाव नाही घेतलं.
0: आणि म्हणजे काही म्हणजे तुम्हाला आवडलेले त्यापैकी म्हणजे बापू तर झालेच अर्थात वडील म्हणून आणि त्यांचं सगळं असल्यामुळे पण इतर साहित्यिक बापूंशिवाय तुम्हाला कोणाचं भावत जास्त?
1: मला लिखाण लिखाण जास्त होतं. एक तर लहान असताना आणि फक्त मृत्युंजयच मला असं वाटतं की त्यांनी ते लिहिलं आणि त्यांनी जेवढं काही त्यांच्याकडे प्रतिभा होती ती त्या कादंबरीत घेऊन टाकली. त्याच्यानंतरच कुठले मला असं तितकं भावलं नाही कारण मृत्युंजयचाच पगडा अतिशय मोठा होता आणि ते उमलतावर होत 13-14 वर्षाचे होते तेव्हाच वाचल्यामुळे त्याचा पगडा इतका जबरदस्त आहे जो आजही आहे. त्याच्यानंतर अरविंद बोगले काका खूप बापूंच्या मोठे पण त्यांच्याकडे माझं खूप जाणीव होत त्यांचंही मला अतिशय लिखाणही कारण नंतर नंतर वाचली त्यांचं लिखाण त्यांची पुस्तकं त्यांच्या कथेवर आधारित आलेले मराठी सिनेमे ते नंतर बघितले पण ऍज अ फ्रेंड त्यांनी मला त्यांची मैत्रीण मानलं होतं त्यामुळे मी गेले की बघ माझी मैत्रीण आले असं ते स्वागत करायचे त्यामुळे अरुण भोकले काकांशी खूप शंकर वैद्य काकांशी मला खूप जवळचं होतं म्हणजे अगदी ते असेपर्यंत असं नाही झालं की नंतर मी मोठी झाले तर मग काही राहिलं नाही म्हणजे मी अगदी 7-8 वर्षाची असल्यापासून त्यांच्याकडे जात येत होते आणि ते असेपर्यंत कुठे ना कुठेतरी होतच. दुर्गाबाई भागवतांबद्दल मला मग बापूंनी सांगितलं की यांचं वाचून बघ. माझी 35 पुस्तक आता प्रकाशित आहे त्याच्यामध्ये कादंबऱ्या कथा संग्रह व्यक्तिचित्रण म्हणून बापू त्यांचंच पुस्तक आहे त्यांच्यावरती लिहिलेलं. स्फुट लेखन म्हणून ब्लॉटिंग पेपर एक असं थोडस वेगळं आहे जे काही छोटे छोटे आर्टिकल्स आहेत आणि ओशोंच अनुवादित आहे.
0: तुमचा पण प्रवास करत जाणून घ्यायला आवडेल की कसा तुमचा प्रवास लेखनाचा सुरू आहे
1: आता सुरू कसा आहे?
0: हा नवीन काही लिहिला आहात का?
1: हा आता दोन एक कथा संग्रह येईल. आता नुकतंच एक कादंबरी प्रकाशित झाली तिचं नाव आहे अथक म्हणजे जे आपले अपंग जवान आहेत की जे आपल्या देशाचं संरक्षण करत असताना
0: अपंगत्व
1: आलेलं आहे त्यांचं एक खूप मोठं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे खडकीला, आणि तिकडे जवळजवळ 90 वरती असे जवान आहेत. त्यातले काही डिसेबल म्हणजे मानेपासून खालती आणि काही काही छातीपासून खालती, दोन प्रकारचं आहे. त्यांच्यावर आधारित ही कादंबरी आहे. तिकडे सुद्धा त्यांचं जगण्याचं उमेद आणि काय चॅलेंजिंग असतात ते आणि काय त्यांची अम्बिशन आहे, म्हणजे कायम हातामध्ये बंदूक धरलेला जवान अपंगत्व आल्यानंतर तोंडामध्ये ब्रश धरून अप्रतिम पेंटिंग करायला लागतो. त्याला हात नाही येत पण तोंडामध्ये ब्रश धरून सुंदर पेंटिंग करतो. हा जो त्यांचा प्रवास आहे हे त्या कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात त्यांची नावं आहेत पण एक कथानक म्हणून कारण खूप जवान आहे तिथे. तर मुख्य मुद्दा असा होता की ते राहतात कसे, त्यांचं आता काय चालू आहे, फक्त हात चालू आहे तरी सुद्धा पाय अपंग आहेत पण ते स्विमिंग कसं करतात, व्हीलचेअर वरती बसून बॅडमिंटन खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात, बास्केटबॉल खेळतात, व्हॉलीबॉल नाही बास्केटबॉल खेळतात, आणि त्यांच्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये त्यांना पारितोषिक मिळतात, जिंकून येतात. हे एक म्हणजे आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी करता इतके रडत असतात आणि हे लोक इतके छान जगतात, म्हणजे ह्यांच्याकडे बघावं आणि आपण आपल्याला जो दोष द्यावा की आपण का रडतो असं ते आहे सगळं कथानं.
0: बापूंचा वारसा तुम्ही पुढे समर्थपणे चालवतात असं आपण म्हणूया. आणि मला वाटतं दिवाळी अंकांमध्ये पण तुमचं लिखाण असेल.
1: कोणी मागे एक देवाच्या कृपेने बापूंनी कधीही असा वशिला लावला नाही की माझी मुलगी लिहिते तर जरा बघा तुम्ही छापा, असं कधीही बापूंनी केलं नाही. आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की नाही तर मग असं होतं ना की पुढे दामटायचं, तसं बापूंनी कधीच केलं. कथा लिहिल्या पहिला जो कथा संग्रह आला त्याच्या सगळ्या कथा बापूंनी वाचलेल्या होत्या, नाही ऐकलेल्या, कारण आम्हाला पण तशी सवय लागली होती. आणि त्याच्यामध्ये कधी बापूंनी काही सजेशन्स असे छान दिले. आता आणखीन 2-3 महिन्याने वाचून बघ, मग तुला तुझी कथा पटली, एकदम बरोबर आहे मी सांगणार नाही. आणि मग तसंच झालं, पुन्हा 3-4 महिन्यांनी कथा वाचून बघितली, मला असं वाटलं नाही बरोबर आहे, मग ती कथा पाहिजे झाली. बापूंसारखं थोडस माझंही 1% आहे. मी एकदा झालं तर एकदा लिहिन ते फायनल असेल. मी कोणीतरी सांगते म्हणून त्याच्यामध्ये बदल करणार नाही, करत नाही.
0: आणि आताही ऑडिओ बुक्सच्या माध्यमात आपण या कथांचा आस्वाद घेऊ शकतो. प्रेक्षकांनी आपण सांगूया की बापूंचं सगळं साहित्य, तुमचं सगळं साहित्य आपण प्रेक्षकांनी नक्कीच वाचलं पाहिजे आणि आपली जी वाचनाची परंपरा आहे ती अबाधित ठेवली पाहिजे. स्वातीताई, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि छानशी सुंदरशी छोटीशी मुलाखत दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: खूप तुमचेही आभार की इकडे येऊन मलाही काहीतरी व्यक्त करण्याची संधी दिली. बापूंबद्दल सांगण्याबद्दल मला नेहमीच आनंद होत असतो आणि आज मी असे इथे येऊन बोलते आहे, तर तुमचे आभार तेजस्वी.
0: थँक्यू. तर प्रेक्षक, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण स्वाती काळे चांदोरकर म्हणजेच बापूंच्या सुकन्या यांच्याशी गप्पा साधल्या होत्या आणि ही आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: आय एम सॉरी. मला क्षमा करायला इंग्रजीत आय एम सॉरी असं म्हणतात.
1: बघा, माफी मागतानाही इंग्रजीचे धडे.

TFM वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण आपल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ले ह्या भ्रमंतीवरती विषय करत आहोत. आज आपण जो किल्ला घेणार आहोत तो आहे शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला हा भारताच्या भारतात महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटर वरती आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या गडावरती झाला. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बाले किल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांची प्रतिमा देखील आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंटीसारखा आहे म्हणून ह्या किल्ल्याचे नाव शिवनेरी किल्ला असे आहे, जे शिवरायांचे जन्मस्थळ आहे. शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर यांनी या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढी शिधा सामुग्री आहे असा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. जीर्णनगर जुन्नेर म्हणजे जुन्नर हे गाव इसवीसनपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजाची नहपाणाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतली. सातवाहनावर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता. 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सन 1443 मध्ये मलिक उल तुजार याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमणी राजवटीखाली आला. इसवी सन 1470 मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महम्मद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. 1446 मध्ये मलिक महम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे 1493 मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इसवी सन 1565 मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर इसवी सन 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजींनी त्यांना 500 स्वार त्यांच्या सोबत घेऊन रातोरात शिवनेरीवर गेले. शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाईला जिजाऊने नवस केला. आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवी. 1551 शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजी राजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी. इसवी सन 1630 इसवी सन 1632 मध्ये जिजाबाईंनी शिवाजीसह गड सोडला आणि 1637 मध्ये किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. सन 1632 मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिदोजी विश्वासराव हे होते. त्यांच्या कन्येचा विवाह शहाजी पुत्र संभाजीराजे यांच्याशी झाले. जुन्नर रणसंग्रामात शहाजी पुत्र थोरले संभाजीराजे यांनी पराक्रम केला होता. शाहिस्तेखानाने जुन्नर जिंकले पण संभाजीराजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आला नाही. त्यामुळे जुन्नर मोगलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी परिस्थिती होती. सन 1650 मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले.
याचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रगतवान यांनी केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इसवी सन 1673 मध्ये शिवनेरीचे किल्लेदार अजीज खान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवाजीराजांनी केला. शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. शिवरायांनी त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद आहे. पण स्वराज्याची सीमा ह्या साल्लेरपर्यंत होत्या, त्यामुळे जुन्नर शिवनेरी सारखा प्रांत नसणे शंकास्पद आहे. तसेच चावड, हडसर, जीवदण सारखे किल्ले स्वराज्यात होते. शंभू राजांच्या वेळी औरंगजेबाने रामशेजला वेढा टाकणाऱ्या मोगली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे देखील पुरावे आहेत. मोगलाईत शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते. अजीज खान, फत्ते खान, मुन्शी काजी यासारखे अनेक होते. आभाभट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोगलाईत प्रवेश केला. औरंगजेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले. यातील अजीज खान हा पराक्रमी होता. इसवी सन 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. 38 वर्षानंतर 1716 मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठी शाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित झाला. इसवी सन 1755 पेशवे आंग्रे युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तुळाजीला शिवनेरीत कैदेत ठेवले होते. तुळाजींनी सुटकेसाठी स्थानिक कोळी सरदार मदत यांची घेतली, त्यामुळे नानासाहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारांची वतने, जमिनी, जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे. इसवी सन 1764 मध्ये माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलात परिणती शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्याच्या कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली. शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने यांनी कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने यांनी 15 सप्टेंबर 1764 रोजी शनिवार वाड्यावर राघोबदादा यास बंड मोडून काढणे अवघड जात असल्याची माहिती पत्राद्वारे कळवली होती. महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करत अशाच प्रकारे गनिमी काव्याप्रमाणे त्यांनी जीवधन, चावंड, हळसर यासारख्या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. नंतर पुढे शिवनेरीवरील उधो विश्वेश्वराचे धोरणांना विरोध करण्यासाठी बंड केले. सन 1765 मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळ्यातील देशमुख नाईक संतांजी शेळकंदे यांनी केले. त्यामधील त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उधो विश्वेश्वराच्या मदतीला गारद्यांना पाठवले. पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कावळी सरदारांना शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून गेले. वारंवार होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन 1771 मध्ये नाना फडणवीसांनी संतांजी बरोबर तह केला आणि त्यांची सरदारकी बहाल केली आणि शिवनेरी पुन्हा कोळ्यांच्या सेवेत रुजू केले. पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडून देखील देण्यात येईल. 18 एप्रिल 1774 रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंद प्रत्यर्थात बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांच्यावरील कैद्यांना सोडून देण्यात आली अशी नोंद आहे. काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखाण्याची पडझड होऊ लागली. सन 10 मे 1818 मध्ये मेजर एल्ट्रिझांनी शिवनेरी किल्ल्याला वेढा घेतला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला, नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याच्या किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. महादेव कोळी चौथरा. शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमारास काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. यापूर्वी हा भाग निजामशहाकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमा भागाकडे आदिलशहाचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित याचा फायदा घेऊन या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार प्राप्त केला असेल. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.
शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नौख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे 1500 महादेव कोळ्यांना जेरमंत्र करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली व त्याच पारसीमध्ये 2 शिलालेख देखील आहे. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघुवतराव यांनी केले. यात सरनाईकांच्या कुटुंबाला नातेवाईकांचा तसेच 52 मावळातील देशमुख नायकांनी यांची धरपकड करून शिरच्छेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रिया देखील होत्या. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव करू नये म्हणून मोगलांनी असेही भयानक दुष्कृत्य केले होते. शिवनेरी किल्ल्याबद्दल अजूनही आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.

तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आपण शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती घेत होतो. गडावरती जाणाऱ्या वाट्या याच्याविषयी आपण माहिती घेऊ. गडावरती जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसे मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते. साखळीची वाट या वाटेने गडावर जायचे असल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बस स्टँड समोरील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. येथे 4 रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारण 1 किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपाशी घेऊन येते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने वर पोहोचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊण तास तरी लागतो. 7 दरवाज्यांची वाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायापाशी घेऊन येतो. या वाटेने गडावर येताना 7 दरवाजे लागतात. पहिला दरवाजा महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिवाई देवी वाजा, सहावा मीना दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1.5 तास लागतो. या किल्ल्यावरती कसे जाल याचे मार्ग आहेत. मुंबईहून माळशेज मार्गे जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्यानंतर 8 ते 9 किलोमीटर अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहोचण्यास मुंबईपासून 1 दिवस लागतो. पुणेहून नारायणगाव मार्गे पुणेमधून नारायणगाव पर्यंत साधारण 75 किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक मार्ग व त्यानंतर नारायणगाव जुन्नर मार्ग 15 किलोमीटर वरती आहे. पुस्तकेचं ज्ञान म्हणाल तर शिवनेरीची जीवनगाथा, शिवनेरीचे इतिहास सांगणारे इतर पुस्तके डॉक्टर लहू काचरे गायकवाड यांच्याकडे आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या आरामदायक विनाथांबा बस सेवेला शिवनेरी असे नाव दिले गेले. असा हा आपला शिवनेरी किल्ला, ज्याच्यामध्ये ह्या किल्ल्यात आपल्या इतिहासाची पूर्ण माहिती आहे. जय महाराष्ट्र.

नमस्कार. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आरजे ज्योती आचार्य 90 FM वरून. आपण जे ऐतिहासिक किल्ल्यांविषयी भ्रमंती ह्याच्यामध्ये घेत होतो त्याच्यामध्ये आजचा जो किल्ला आहे तो आहे पन्हाळा. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड किंवा पारना हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते. डोंगरी किल्ल्याचे महत्व सांगताना कौटिल्य लिहितो, भुईकोट किल्ल्यापेक्षा पानकोट किल्ला चांगला व पानकोट किल्ल्यापेक्षा डोंगरी किल्ला चांगला. महाराष्ट्रात गिरिदुर्गाची संख्या फार मोठी होती आणि आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. पन्हाळगड हा कोल्हापूर शहराच्या वायव्येस 21 किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळगड हे ठिकाण उत्तर अक्षांश 16.48 व पूर्व रेखांश 74.8 यावर वसलेले आहे. याची कोल्हापूर पासूनची उंची 700 फूट उंच असून पन्हाळ्याच्या पायथ्यापासूनची उंची 275 फूट आहे. या गडाचा गेर जो आहे तो 42 मैलाचा आहे. गडाच्या तटबंदीची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांबा खडक फोडून

करण्याची सोय चांगली आहे, कारण या गडाच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेत कासारी व भोगावती या नद्यांना हा भाग वेढलेला आहे. त्याचप्रमाणे पन्हाळगडावर सादोबा तलाव व सोमाला तलाव हे आदिलशाहीच्या काळात बांधण्यात आले होते. तसेच पन्हाळावर अनेक विहिरी आहेत. यात उल्लेखनीय विहीर म्हणजे कर्पूरबाव, अश्वलायन तीर्थ, तसेच अंधारबाव, श्रीनगर आणि शृंगारबाव. श्री संभाजी मंदिरातील विहिरी इत्यादी आहेत, त्यामुळे पन्हाळगडावर पाण्याची कमतरता नसे व आजही भासत नाही. पन्हाळगडाची विविध नावे. पन्हाळगड हा वेगवेगळ्या राजवटीच्या ताब्यात गेल्यावर या गड्यांची नावे बदलत गेल्याचे संदर्भ मिळते. पन्हाळगडाचे पुराण काळातील नाव ब्रह्मगिरी असे होते. या पाठीमागची दंतकथा अशी आहे की ब्रह्मदेवाने पूजा उत्पन्न करण्याच्या हेतूने येथे सोमेश्वर लिंग व सोमेश्वर सरोवर निर्माण करून तपश्चर्या केली, म्हणून ह्या गडाचे नाव ब्रह्मगिरी असे पडले. तसेच आणखी एक दंतकथा सांगितली जाते की पन्हाळगडावर पराशर ऋषींनी उग्र तपश्चर्या केली. या तपश्चर्येत इंद्रराजाच्या सूचनेवरून नागांनी तपश्चर्येत विघ्ने आणली, म्हणून पराशरांनी त्यांना शाप दिला. परंतु नाग शरण आल्याने त्यांनी शाप मागे घेतला. तेव्हापासून हे ठिकाण नागांचे स्मरणार्थ पन्नग आलय, पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर, यावरून ह्या गडास पन्नगालय असे नाव पडले. जुना शिलालेखात वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव प्रणालक किंवा पद्मनाल असे आले आहे. यातून पन्हाळा शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव शहानबी दुर्ग असे ठेवले गेले. पुढे शिवाजी महाराजांकडे या गडाचा ताबा आल्यावर तो पन्हाळा या नावाने ओळखला गेला. शिवकालीन भूषण कवीने आपल्या काव्यात याच पर्णालगड असे म्हणाले आहे. गँड्रपच्या वर्णनात पन्हाळगडाचा उल्लेख पन्हाळा असा करण्यात आला, तर मेजर ग्रहांनी पन्हाळगडाचा उल्लेख पन्हाळा किंवा पुन्हाळा असा देखील केला आहे. पन्हाळा किल्ल्याचे महत्व. हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्वाचा ऐतिहासिक असा किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटनाशी संबंधित असा किल्ला आहे. हा किल्ला एक भव्य आणि मजबूत किल्ला आहे. हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ सुद्धा आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट देखील झाली. पन्हाळगडाविषयी आणखी थोडी माहिती घेऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.

पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य नॅन्टी एफ एम वरती. आपण पन्हाळा गडाविषयी जी माहिती घेत होतो ती याविषयी आपण बघूया की पन्हाळ्याला साधारण 1200 वर्षाचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. त्याचे पहिले नाव पंडगाला आहे व पाली भाषेतील आहे. येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. मार्च 1660 किल्ल्यात सिद्धी जोहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढल्याने 600 माणसासकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे ते निसटले. बरोबर शिवा काशीत व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीत यांनी प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूंनी घोडखिंड थोपवून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. 6 मार्च 1673 मध्ये कोंडाजी फर्जत याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे 1710 मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर 1844 मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 4 दरवाजा मार्ग कोल्हापूर शहराहून एसटीने बसने किंवा खाजगी वाहनाने तुम्ही किल्ल्यावरती जाता येते. ही वाट 4 दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. 3 दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठी दुसरा मार्ग 3 दरवाजातून जातो. हा दरवाजा 3 मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे. गडावरील जे पाहण्याची ठिकाणे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया. राजवाडा हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉयज हॉस्टेल आहे. दुसरे ठिकाण आहे सज्जा कोटी. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोटी वजा इमारत दिसते. आज इमारतीत संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार बघण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते इथेच चालायची. तिसरे ठिकाण आहे राजदिंडी. ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजी महाराज सिद्धी जवळच्या वेड्यातून निसटले होते. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाज्यातून 45 मैलाचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोचले. नंतरचे ठिकाण आहे अंबरखाना. अंबरखाना हा पूर्वीचा बाले किल्ला. याच्या संभोवती खंदक आहेत. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे 25,000 खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारुगोळ्याची कोठारे आणि 1 टाकसळ सुद्धा होती. 4 दरवाजा हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इसवी सन 1844 मध्ये हा इंग्रजांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथे शिवा काशी यांचा पुतळा देखील आहे. सोमाळे तलाव. गडाच्या पेठेलागत हे एक मोठे तळे आहे. हे तळे जे मोठे आहे पण जवळच तिथे बघण्यासारखे सुद्धा बरेच ठिकाण आहेत. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी देखील आहे. सोमेश्वर तलावापासून पुढे गेल्यावर 2 समाध्या लागतात. सोमाळे तलाव. गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष साफ्याची फुले वाहिली होती. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी. सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर 2 समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे. रेडे महाल. याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही पागा आहे, मात्र त्यात अनंत जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत. संभाजी मंदिर. ही एक छोटीशी गडी व दरवाजा आहे, त्याला संभाजी मंदिर असे म्हणतात. पुढे गेलात तर धर्मकोठी. संभाजी मंदिरापुढे गेल्यानंतर एक झोपदार इमारत दिसते. ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करतात. अंदरबाव. 3 दरवाजांच्या वरच्या बाजूला माळावर 1 3 कमानीची काळ्या दगडांची वस्तू असते. ही वास्तू 3 मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे.
तर मधला मजला जो आहे तो चांगला ऐस पैस आहे आणि त्यातून तटाबाहेर बाहेर जाण्यासाठी खिडकी वजा चोर दरवाजा सुद्धा आहे. महालक्ष्मी मंदिर. राजगडातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. त्याच्या बांधणीवरून ते साधारण 1000 वर्षापूर्वीचे असावे असे वाटते. राजा गंडारित्य भोज यांचे हे कुलदैवत होय. तीन दरवाजा. हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इसवी सन 1676 मध्ये कोंडाजी फर्जदने येथून अवघ्या 60 मावळ्यानिशी किल्ला जिंकला. पुढे गेलात तर बाजीप्रभूंचा पुतळा आहे. एसटी थांब्यावरनं थोडे खाली आल्यावर एका ऐस पैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे आवेशपूर्ण पुतळा होय. गडावरती राहण्याची सोय सुद्धा आहे. गडाच्या जवळपास राहण्यासाठी निवासस्थान आणि हॉटेल आहेत. खाण्यापिण्याची सोय म्हणाल तर जेवणाची सोय ही निवासस्थानांमध्ये होते. येथील झुणका भाकर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. जाण्यासाठी ह्या गड्यावरती जो वेळ लागतो त्याविषयीची आपण माहिती घेऊया. कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने 1 तास लागतो. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बस स्टँड येथून बसमधून पन्हाळा 3 दरवाजे ते 1/2 तासात पोचते. पन्हाळा हा पिकनिक पॉइंटला कसे जायचे. कोल्हापूर शहरातील टाउन हॉलमधून उद्यानापासून 22 किलोमीटर इथे पन्हाळगडाचे अंतर आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक रंकाळा बसस्थानकातून दर 45 मिनिटांनी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुविधा आहे. त्यासाठी प्रतिमानसी 26 रुपये तिकीट आहे. शहरातून खासगी वाहन करून गेल्यास 1 ते 1.5 हजार रुपये खर्च आहे. कोल्हापूर मधून 23 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणार वेळ 40 मिनिटं आहे. तिथे राहण्याची सोय देखील आहे. गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्समध्ये देखील उपलब्ध आहेत. या ठिकाणी जेवण नाश्त्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ जेवण घेऊन सुद्धा जाऊ शकता. 1 दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे. पन्हाळगडावरील तबक उद्यान, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, अंबारखाना, धर्मकोटी, नायकनीची सज्जा, ताराराणी राजवाडा, सज्जाकोटी, वाघ दरवाजा, 3 दरवाजा, पांडव दरा, सोमेश्वर तलाव आदी ही प्रेक्षणीय स्थळ बघण्यासारखी आहेत. पन्हाळ्याचा माथा थंडगार वृक्षराजनी बहरलेला आहे आणि इथले वातावरण सुद्धा खूप आल्हाददायक आहे. सह्याद्रीच्या पर्वतात कुशी माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्वाचा दुर्ग आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्ष इथेच ठेवली. असा हा माझा पन्हाळागड, ऐतिहासिक किल्ला. जय महाराष्ट्र.

0: नमस्कार, आचार्य 90 FM वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी प्राध्यापक व्यंकट माने, कनिष्ठ महाविद्यालय, वाणिज्य विभाग प्रमुख। आज स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय सतीश जाधव सर या ठिकाणी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। सतीश जाधव सर, मी यांना आचार्य 90 FM वरती हार्दिक स्वागत करतो। नमस्कार सर। सर, आचार्य 90 FM ह्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या चॅनेलवरती आपलं सर्व स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलत असताना सतीश जाधव सर यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो। सतीश जाधव सर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE आहेत। राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी आहे, MA आहेत ते। व्यावसायिक अनुभव पाहत असताना विजेता IAS अकॅडमी चे संचालक आहेत। त्याचप्रमाणे पांडुरंग सखुमाई सामाजिक शैक्षणिक संस्थेचे ट्रस्टी आहेत ते। वरिष्ठ प्राध्यापक राज्य शासकीय करिअर संस्था मुंबई प्री IAS प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून काम करत आहेत। भाषा कौशल्य पाहत असताना 8 भाषांमध्ये प्रावीण्य आहे त्यांचं। शिक्षण रत्न 2012 यांना पुरस्कार मिळालेला आहे। ग्रामरत्न 2016 पुरस्कार मिळालेला आहे। स्मयदीप 2019 पुरस्कार मिळालेला आहे। नॅशनल एमिनेट अवॉर्ड 2024 मिळालेला आहे सरांना। समाजभूषण पुरस्कार 2025 मिळालेला आहे। त्याचप्रमाणे जनप्रेरणा पुरस्कार 2025 सरांना मिळालेला आहे। विविध माध्यमातून सरांच्या मुलाखती झालेल्या आहेत। TV चॅनलवरती सरांची मुलाखत झालेली आहे, G24 वरती मुलाखत झालेली आहे, जय महाराष्ट्र वरती मुलाखत झालेली आहे। सामाजिक शैक्षणिक योगदान पाहत असताना 2500 जास्त मोफत सेमिनार सरांनी महाराष्ट्रभर घेतलेले आहेत। महिला सक्षमीकरणासाठी विशेष योगदान आहे सरांचं। वंचित व गरजू महिलांना मोफत किंवा अत्यल्प शुल्क शिक्षण देऊन त्याची उच्च प्रशासकीय पदावर निवड होण्याकरिता मार्गदर्शन सर करत असतात। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पहिली 24 hours अभ्यासिका रीडिंग रूम त्यांनी विकसित केलेले आहे। आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विशेष मदत ते करत आहेत। झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत ते। महान समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या ट्रस्टला विशेष सहकार्य सर करत आहेत। 800+ विद्यार्थी कर्मचारी विजेता IAS अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत। IAS IPS उपजिल्हाधिकारी DYSP तहसीलदार पोलीस निरीक्षक इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सरांचं मार्गदर्शन सुरू आहे। ज्ञान आणि शिक्षणाचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवण्यासाठी सरांची बांधिलकी आहे, असे आपले आजचे सतीश जाधव सर आपल्याला लाभलेले आहेत। पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती सतीश जाधव सरांचं मी हार्दिक स्वागत करतो।
1: धन्यवाद
0: सर। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या बाबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याविषयी आमच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करा।
1: स्पर्धा परीक्षा बऱ्याच प्रकारच्या बघायला मिळतात। जसं सामान्यतः सगळ्यांनाच माहित आहे की ऐकलेल्या असतात बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC ज्याला म्हणतो, त्याचबरोबर RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग सेक्टरसाठी IBPS सारखे असेल, अशा वेगळ्या प्रकारच्या कमिशन्स आणि बोर्ड यांच्या अंतर्गत वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात। आता त्या सगळ्याच स्पर्धा परीक्षा आहेत।
0: सर, मग स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो मुळात?
1: बरं, MPSC मीन्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। या दोन्ही कमिशन आपल्या घटनेच्या कलम 315 अंतर्गत प्रोव्हाइड केलेले आहेत। मीन्स व्हॉट आर द थिंग्स विच आर प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन, ऑल दोज थिंग्स आर रिलेटेड ऑर बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट। एज दीज कमिशन्स आर मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन मीन्स दीज आर द गव्हर्नमेंट कमिशन। जे संविधानात आहे ते सरकारी आहे, ज्या अर्थी दोन्ही आयोग संविधानात आहेत त्या अर्थी हे सरकारी आयोग आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता UPSC चा जर विचार केला, फरक विचारला आता आपण, तर युपीएससी थ्रू कोणते अधिकारी निवडले जातात, तर ते मोस्टली सुपर क्लासवर, ज्यात आपण बोलतो ऐकतो की आय एस ऑफिसर, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, आय पी एस आहे, आय आर एस आहे, आय एफ एस आहे, बरोबर ना, असे वेगळे जवळपास 23-24 डिपार्टमेंटचे जे टॉपच्या ज्या पोस्ट असतात त्या युपीएससी अंतर्गत सिलेक्ट केल्या जातात. आणि एमपीएससी अंतर्गत कसं, तर डेप्युटी कलेक्टर, डीवाय एस पी, तहसीलदार, सेल टॅक्स ऑफिसर, मंत्रालयाचा डेस्क ऑफिसर, असे साधारणतः क्लास वन जे काही पोस्ट आहेत त्यांची निवड एमपीएससी करते. त्याचबरोबर एमपीएससी काय करते, क्लास टू जसं पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, डेस्क असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय, ह्या क्लास टूच्या पण पोस्ट एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. त्याचबरोबर एमपीएससी क्लास थ्रीच्या पण पोस्ट जे काय असतील त्याच्यासाठी पण एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. म्हणजेच काय, एमपीएससी क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री या पोस्टसाठी ज्या ज्या काही पोस्ट आहेत यांची निवड करते, आणि युपीएससी सुपर क्लास वन म्हणजे आय एस आय पी एस.
0: थँक्यू सर. मी म्हणतो मग या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक क्वालिफिकेशन किंवा त्यांचं काय अर्हता असली पाहिजे किंवा क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे?
1: बर, एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, मोस्टली ज्या जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या कोणत्याही जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जर विचार केला, शैक्षणिक अर्हतेचा, तर कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षा अपियर करू शकतो.
0: अच्छा,
1: म्हणजे खास आपण युपीएससी आणि एमपीएससीच्या बाबतीत थोडं त्याच्यातलं जर आपण बारकावं बघितलं, तर युपीएससीसाठी जर आपल्याला परीक्षा बसायची असेल तर त्या कॅन्डिडेटची डिग्री जी आहे ना पूर्ण झाली पाहिजे. आणि एमपीएससीसाठी काय की तो कॅन्डिडेट लास्ट इयर, ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला अपियर जरी असेल तरी तो ह्या परीक्षेला बसू शकतो, परंतु त्याची मेन एक्झाम जी असेल त्या मेन एक्झामच्या वेळेस त्याचं ग्रॅज्युएशनचं रिझल्ट त्याच्या हातात असलं पाहिजे.
0: बरं,
1: विथआउट रिझल्ट त्याला ती परीक्षा बसता येणार नाही. म्हणजे एकंदरीत मला एकच सांगायचं आहे की एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, ग्रॅज्युएशन मस्ट आहे.
0: अच्छा सर, ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना युपीएससी किंवा एमपीएससी, मग ते किती टप्प्यामध्ये असतात परीक्षा त्या?
1: बर, एमपीएससी किंवा युपीएससी बघा, या ज्या परीक्षा आहेत ना या तीन टप्प्यात घेतल्या जातात. पहिला टप्पा असतो पूर्वपरीक्षा, नंतर मुख्य परीक्षा, मुलाखत, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. या तीन टप्प्यातून जो ठरव जातो तो पास होतो. या तिन्ही टप्प्याच्या बाबतीत थोडक्यात जर सांगायचं असेल तर पहिला टप्पा जो आहे पूर्वपरीक्षेचा तो ऑब्जेक्टिव्ह इन नेचर आहे. दुसऱ्या टप्प्याची जी परीक्षा असते मुख्य परीक्षा मेन एक्झाम, ती सब्जेक्टिव्ह, दॅट इज थेरॉटिकल इन नेचर आहे. आणि इंटरव्ह्यू जी आहे ती ओरल असते. आणि या तिन्ही टप्प्यात त्या कॅन्डिडेटची मानसिकता वेगळ्या पद्धतीनं चेक केली जाते. तो किती वस्तुनिष्ठ आहे, किती ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो, आणि मेन एक्झाम मध्ये तो किती, जसं पूर्वमध्ये ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो तसं मुख्य परीक्षेत किती तो त्याचे व्ह्यूज कसे मांडू शकतो. म्हणजे थेरॉटिकल एक्झाम आहे पण तिथं त्याचे व्ह्यूज चेक होतात. आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेक होते. इंटरव्ह्यू म्हणजे त्याचा आतला व्ह्यू, तो आतून कसा आहे, तो त्याच्या आतला विचार काय बोलतोय, तो या प्रशासनात काय येऊ इच्छितोय, या सगळ्या गोष्टी त्या इंटरव्ह्यू मध्ये चेक होतात. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये नॉलेज चेक होत नाही, नॉलेज तर पूर्व आणि मुख्य परीक्षेतच चेक होतो. इंटरव्ह्यू मध्ये त्याचा व्ह्यू चेक होतो, आतला व्ह्यू, प्रशासनात येण्यामागचं काय गमक आहे ते चेक केलं जातं.
0: अच्छा सर, पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा ह्या स्पर्धकांनी अभ्यास कसा करायला आवश्यक असतो?
1: परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात जर पास व्हायचं, यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टीची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे ऑथेंटिक बुक आपण रीड केले पाहिजे. म्हणजेच काय, काय वाचू नये हे जेव्हा कळतंय तेव्हा 50% तो मुलगा पास होतो.
0: अच्छा,
1: म्हणजे पास व्हायचे 100% पास होण्यासाठी 50% पास कशात आहे, तर काय वाचू नये त्याला कळलं पाहिजे. म्हणजेच काय, कोणते बुक त्याने ते वाचले पाहिजे हे त्याला कळलं पाहिजे, तर तो 50% पास आहे. पण रिमेनिंग 50% पास होण्यासाठी त्याला ते कसं वाचावं, मटेरियल आहे तुमच्याकडे, भरपूर पुस्तक आहे, सगळे चांगले ऑथेंटिक मटेरियल दिले, त्या मटेरियलमधून सगळे क्वेश्चन येऊ शकतात, एवढं स्टँडर्ड मटेरियल आहे तुमच्याकडे, तरी पण पास होणार नाही. का? कारण त्या मटेरियलचा वापर कसं करायचं ते माहित नाही. तुमच्या हातात बॉम्ब आहे पण ते बॉम्ब टाकायचंच माहित नाही, तर बॉम्ब तुमच्याच हातात फुटणार आहे.
0: बरोबर,
1: म्हणजे तुमच्याकडे किती क्वालिटी कंटेंट असेल तरी तुम्ही त्याचा वापर करायचं कळालं नाही तर ते तुम्ही पास होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाही. मग पास होण्यासाठी म्हणजेच काय इनडायरेक्टली आपण प्रश्न मला विचारले की पहिल्या प्रयत्नात पास कसं व्हायचं.
0: बरोबर.
1: तर एक तर मी म्हटलं बुक चांगली घ्या ऑथेंटिक, दुसरं त्या बुकचा वापर करता आलं पाहिजे. वापर करणं म्हणजेच अभ्यास करणं. म्हणजे कसं तर काय त्या बुकच्या दोन गोष्टी. आपण पहिलं तर काय केलं पाहिजे की बेसिक रिडिंग केले पाहिजे. बेसिक बुक जे आहेत जसं महाराष्ट्र बोर्ड आहे त्याचे काही बुक्स असतील, त्याचबरोबर एनसीईआरटी असतील. एनसीईआरटी आता एनसीईआरटी मोस्टली यूपीएससी साठी बोलू शकतो आपण. एमपीएससी करत असाल तर महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे, कारण ही सगळी पुस्तकं बोर्डाची आहेत म्हणजे शासनाची आहेत. आणि परीक्षा कोण घेतो? शासन. मग शासन जेव्हा क्वेश्चन सेट करतोय बरोबर, तर तो क्वेश्चन सेट करताना तो मटेरियल कोणतं घेणार आहे? ऑथेंटिकच, त्याचंच मटेरियल घेईल ना.
0: नंतर
1: काय पुस्तक लिहिणारे 10 ऑथर असतात बाहेर, 10 लोकांच्या 10 फॅक्ट बदलू शकतात, पण शासनाचं जो काही डेटा आहे तो कधी बदलत नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे शासनाची जी काही बुक्स असतील ते मोस्टली वापरली पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण बेसिक पुस्तकं वाचतो, वाचून झाल्या तर वाचता वाचता त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजमध्ये आपण कुठे गेलं पाहिजे तर एक एक सब्जेक्ट जो आहे तो हिस्ट्री असेल, असा आहेतच किती 5-6 सब्जेक्ट स्पर्धा परीक्षा जनरल स्टडीमध्ये. हिस्ट्री असेल, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर, त्यात समजा हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीला एकच ऑथेंटिक जो काही रेफरन्स क्वालिटी रेफरन्स घेतलं पाहिजे. ज्योग्राफीसाठी एखादं एकच रेफरन्स वाचलं पाहिजे, नाहीतर काय 12 पुस्तकं वाचून उपयोग नाही. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 10 पुस्तकाचं सार असलेलं एकदम क्वालिटी कंटेंट असलेलं एक पुस्तक वाचा, ते 10 वेळेस वाचा, ते फायद्याचं राहील. म्हणजेच काय बेसिक वाचलं, त्याच्यानंतर रेफरन्स वाचलं, त्या दोन्हीच्या नोट्स काढल्या. बेसिक प्लस रेफरन्स नोट्स काढल्यानंतर काढलेली जी नोट्स आहे तुम्ही पुन्हा एकदा वाचा. पुन्हा एकदा वाचायचा अर्थ असं नाही की ते पुन्हा पुन्हा वाचा, कारण बरीच लोक 10 वेळेस रिव्हिजन मारतो, 8 वेळेस रिव्हिजन मारलं सर तरी पास झालं नाही म्हणतो. पण ते तुम्ही 10 वेळेस रिव्हिजन करताना स्पर्धा परीक्षेत तशा रिव्हिजन काही मान्य नाही आहेत. स्पर्धा परीक्षेचा एक जो म्हणतो ना एक अप्रोच वेगळा असतो क्वेश्चनचा. तो अप्रोच कसा आहे की डे टू डे लाईफमध्ये ज्या हॅपनिंग थिंग्स आहेत, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, ज्या बातम्या म्हणतो, त्या बातम्याचं म्हणजे बाहेरच्या घटनेचा वेध आपल्या परीक्षेच्या प्रश्नात बघायला मिळतो. म्हणजेच काय ही परीक्षा लाईव्ह आहे, ही परीक्षा करंट अफेअर बेस्ड आहे. म्हणजे मी काय बोललो आता की बेसिक आणि रेफरन्स वाचलं हे युनिव्हर्सिटी टाईप अभ्यास झाला, पण त्याच्यानंतर अप्लिकेशन द्यायचं त्या बेसिक आणि रेफरन्स बुकचं. मग ते जे काही अप्लिकेशन आहे ते करंटला घेऊन द्यायचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी घटना, आता रशिया आणि युक्रेनचं वार चाललंय, मग रशिया युक्रेनचं वार चालू आहे, मग या वारचं आणि आपल्या एमपीएससीचं किंवा यूपीएससीचं कसा संबंध येऊ शकतो? तुम्ही जरा समजा एखादं भूगोल वाचताय, वर्ल्ड ज्योग्राफी वाचताय, त्यात रिव्हर सिस्टीम वाचताय, जगभरातल्या इतक्या नद्या आहेत, मग एवढ्या म्हणजे प्रत्येक खंडाच्या नद्या आहेत, आता त्या नद्या सांगत गेलं तरी इंटरव्ह्यू इथं संपून नाही. मग त्याच्याऐवजी आपण त्या नद्या तर आपण इमाने इतबारे बेसिक मध्ये वाचलंय, रेफरन्स मध्ये वाचलंय, त्याच्या नोट्स काढल्या, त्याचं रिव्हिजन केलं, मग याच्यानंतर थांबलं पाहिजे आपण. मग त्या नद्या प्रश्न काय, तर बाहेरची घटना काय सांगते, रशिया युक्रेन, मग ती न्यूज आहे. मग त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की रशिया आणि युक्रेनच्या मध्ये कोणत्या नद्या आहेत. तर समजा तिथली वोल्गा नदी आहे बरोबर, वोल्गा आहे, ओब आहे, एनएसी आहे, लेना आहे, डॉन आहे, डॅनिस्टर आहे, डॅनिपर, या 4-5 नद्या, डॉन, डॅनिस्टर, डॅनिपर, होलगा, या 4 नद्या आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या काढलेल्या नोट्स मधल्या नद्या तिथे टिक करा. आणि ह्याच नद्या आपण रिवाइज करून जायला पाहिजे, कारण परीक्षेला प्रश्न काय येणार आहे, जी काय बाहेरची घटना होती त्या घटनेचा आपल्या भूगोला तिथं टच होतो. हेच जर आपण रशिया युक्रेन घेतलं तर आपण इतिहासात गेलं तर रशियन राज्यक्रांतीवर थेट प्रश्न येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे लेनिन काय, स्टॅलिन काय, यांच्यावर तो डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच मला हे सांगायचं गेल्या 10 प्रश्नपत्रिका काढा आणि भविष्यातल्या 10 प्रश्नपत्रिका.
0: सॉरी सॉरी सॉरी सर.
1: याच्यात मग आपण बोलायचं, मला काय बोलायचंय की गेल्या 10 प्रश्नपत्रिका काढा आणि पुढच्या भविष्यात पण 10 प्रश्नपत्रिका काढा. मी जे बोलतो त्याच फॉर्मॅटमध्ये एमपीएससी असेल आणि त्याच फॉर्मॅटमध्ये यूपीएससी असेल, त्याच्यात बदल होणार नाही. का? कारण हे जे मी बोलतोय ना, हा जो पार्ट आहे ना तो करंटशी निगडीत आहे. आणि करंट म्हणजे दरवर्षीच्या घटना बदलतात, त्या घटनेवर त्या दरवर्षीचे पेपर तयार होतात. म्हणून कोणताही विद्यार्थी मागच्या प्रश्नाचं पीवायक्यू वगैरे सोडवतो वगैरे ठीक आहे, पण तेच प्रश्न येतील असं नाही. यावर्षीची जी घटना घडते त्या घटनेचा संबंध तुमच्या इतिहासावर लावा, तुमच्या भूगोलाला लावा, तुमच्या राज्यशास्त्राला लावा, या सगळे जे काही विषय आहेत मी बोलणारच आहे, ते विषय कोणते असतील पुढे ते, मग त्या विषयाशी तुम्ही कनेक्ट केलं तर मग ह्याला मी म्हणतो जे काही विषय म्हटलं बेसिक आणि रेफरन्स त्याला मी डेड मटेरियल बोलतो. या डेड मटेरियलचं करंट अफेअरशी को रिलेट करणं हे डेलीचं करत गेलं तर तो मुलगा 80-85% पेपर प्रेडिक्ट करतो आणि हे

0: प्रेडिक्शन ज्याला जमलं तो पहिल्या प्रयत्नात पास होतो. जरी तुम्ही कितीही वाचलं, 10 वेळ जरी वाचलं तरी तुम्ही पास व्हायची शक्यता नाही आहे. पण पास होण्यासाठी काय लागतंय, पेपर सेटरच्या डोक्यात जे चक्र चाललंय ते चक्र भेदायचं, ज्याला कळतंय तो पास होतो. तो बीए असो, बीकॉम असो, बीएससी असो, कोणताही मुलगा ही परीक्षा पास होऊ शकतो.
1: सर, थोडक्यात ह्या एमपीएससी युपीएससीचा सिलॅबस कसा असतो याविषयी माहिती द्याल का?
0: तर एमपीएससी आणि युपीएससीचा सिलॅबस सांगितलं तर कसं आहे, ही 3 स्टेजची एक्झाम आहे, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. आता 3 पूर्व आणि मुख्य हे दोनच मेन आहेत, म्हणजे मुलाखत तर ओरली चालणार आहे. तर पूर्व परीक्षेत कसं आहे की 2 पेपर असतात, एक जनरल स्टडीचा पेपर असतो आणि दुसरा सीसॅटचा पेपर असतो. तर जनरल स्टडी म्हणजे काय, जीएस ज्याला सामान्य अध्ययन म्हणतो, त्या सामान्य अध्ययनात काय येणार आहे, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर, म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी. हे जे 100 प्रश्न असतात, 100 प्रश्न, 1 प्रश्न 2 मार्काचा, म्हणजे 200 मार्काचा हा जनरल स्टडीचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला. आणि दुसरा पेपर सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, तो त्याच्यात 80 प्रश्न येतात आणि एका प्रश्नाला 2.5 मार्क, म्हणजे 200 मार्काचा हा सीसॅटचा पेपर झाला. आता हे दोन्ही पेपर जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे वस्तुनिष्ठ असतात, म्हणजे एमसीक्यू टाईप. आणि मुख्य परीक्षा जर घेतली तर मुख्य परीक्षा थेरॉटिकल आहे. त्या मुख्य परीक्षेला आता कसं आहे, 2025 पासून एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षा ज्या आहेत ना, त्या दोन्ही परीक्षेचं स्वरूप सेम झालेलं आहे, सिलेबस पण सेम झालेला आहे, जवळपास 95% सेम आहे. म्हणजे आजच्या डेटला जो एमपीएससीची तयारी करतो तो मुलगा यूपीएससीची तयारी पण तेवढ्याच ताकदीनं करू शकतो. एमपीएससी पूर्ण चांगलं केलं असेल तर यूपीएससी पण तो 101% पास होतो. आता मेन एक्झामच्या बाबतीत आता सांगायचं सिलेबस सर, तर मेन एक्झाम कसं आहे सर, थेरॉटिकल आहे, युनिव्हर्सिटीचे पेपर कसे असतात त्या टाईप आपल्याला लिहायचं आहे. तर त्याच्यात कसं, एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करावा लागतं. ऑप्शनल सब्जेक्ट काय, म्हणजे ऐच्छिक विषय. तुम्ही हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, हे कुठले विषय घेऊ शकता, किंवा तुमची जी स्ट्रीम आहे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल सायन्स वरून आलं असेल ते पण घेऊ शकता. परंतु ते घेताना आपण आपले काही लोक सिनियर असतील किंवा काही मार्गदर्शक असतील त्यांना विचारून घेतलं पाहिजे. का, कारण हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो 500 मार्काचा आहे, त्याचे 2 पेपर आहेत एका सब्जेक्टचे ऑप्शनलचे, पेपर 1 पेपर 2, 250 मार्काचे. आणि त्याचबरोबर जनरल स्टडीचे 4 पेपर येतात. म्हणजे पहिलं पूर्व परीक्षेला जीएस जे म्हटलं ते 200 मार्काचं आहे, त्याच्यात हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स सगळं मिक्स आहे, त्याच्यावर ते 100 प्रश्न आहेत. पण मुख्य परीक्षेचा जीएस जो आहे तो 1000 मार्काचा आहे, त्याच्यात 4 पेपर आहेत. पहिला पेपर हिस्ट्री ज्योग्राफीवर 250 मार्क, दुसरा पेपर पॉलिटिकल सायन्सला 250 मार्क, तिसरा पेपर सायन्स आणि इकॉनॉमीवर 250 मार्क आणि चौथा पेपर एथिक्स आहे. म्हणजे जे पूर्व परीक्षेचा जीएस आहे तोच तेच सब्जेक्ट मेन एक्झामला येणार आहेत. पण पूर्व परीक्षेला टिक मार्क करायचं आहे आणि मुख्य परीक्षेला लिहायचं आहे.
1: आणि डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा फरक आहे.
0: आणि त्याच्यानंतर अजून एक येतोय सर, एस ए नावाचा पेपर, म्हणजे निबंध, तो 250 मार्काचा आहे. म्हणजे मला एकंदरीत सांगायचंय की ऑप्शनल 500, जीएस 1000 आणि एस ए 250 असे जवळपास 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे. तिथं लँग्वेजचे पण पेपर असतात 2, मराठी आणि इंग्लिश, म्हणजे इंग्लिश कंपल्सरी आहे आणि रिजनल लँग्वेज मधले कुठली एक तुम्ही घेऊ शकता आपल्या संविधानात दिलेल्यापैकी. पण त्या क्वालिफाईंग आहेत, त्याचे काही मार्क्स कन्सिडर केले जात नाहीत. म्हणजे 1750 ही फायनल ती मेन एक्झामचं टोटल मार्क आहे आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहे ते 275. आणि परीक्षेत कसं असतंय की मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 2 परीक्षेचे मार्क मिळून मेरिट काढले जातात. म्हणजे मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखतीचे 275, म्हणजे किती झाले, 2025, 2025 मार्क टोटल असतात. आउट ऑफ 2025 व्हॉट एव्हर यू स्कोर डिपेंड ऑन दॅट स्कोर यू विल गेट एनी 1 पोस्ट. जेवढी काही तुमचे मार्क आहे ना 2025 पैकी, समजा 1000 येतील, 1100 येतील, 1200 मार्क येतील, बरोबर, किंवा 900 येतील, त्याच्यावरती पोस्ट असेल. परंतु काय, ती जी काही मेरिट ठरवली जाते ते नंबर ऑफ पोस्ट वरून ठरवली जाते. आणि मोस्टली सर एमपीएससी किंवा यूपीएससीची जी मेरिट आहे किंवा जो कट ऑफ आहे जनरल कॅन्डिडेटचा तो 50% पुढे जात नाही. म्हणजे 50% पुढे कट ऑफ जात नाही. किंवा ओबीसी, एससी, एसटी असेल त्या कॅटेगरीचा कट ऑफ तर त्याच्यापेक्षा खूप खोल असतो. आणि मी काय बोललं, माझ्या पद्धतीनं गेलं तुम्ही 80-85% पेपर प्रेडिक्ट करता. म्हणजे तुमचं प्रेडिक्शन 30-35% जरी चुकलं तरी टॉप 10 मध्ये तुम्ही असू शकता.
1: व्हेरी गुड.
0: आणि हे कुठं कोणत्या युट्यूबवर किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही, याच्यासाठी सर माझ्या 20 वर्षाची मेहनत आहे.
1: अच्छा.
0: आम्ही त्याच्यामुळे हे बोलू शकतो की गेल्या 10 वर्षाचे पेपर काढा, या वर्षीचं काढा, पुढच्या 10 वर्षात काढा, तेच तुम्हाला बघायला मिळेल. कारण तिथं कॉपी चालत नाही, तिथं घटना होतात, त्या घटनेचा वेध घेतला जातो. आणि जो सातत्यपूर्ण जो अभ्यास करतो त्याला ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास पण होत आहे.
1: सर साधारणतः कोचिंग क्लासेस आपण पाहतो आहोत ह्या स्पर्धा परीक्षा घेणारे, तर हे कोचिंग क्लासेस लावण्याशिवाय आपण स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतो का?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर. हा प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्यासाठीच नाही, हा प्रश्न पालकासाठी पण खूप महत्वाचा आहे. कसं आहे, कोचिंग क्लासेस शिवाय ही परीक्षा पास होऊ शकता का? तर 101% तुम्ही विदाउट कोचिंग क्लास ही परीक्षा पास होऊ शकता. कारण हे जग तुमच्या मुठीत आहे. कारण मोबाईल मध्ये असं जगातली कोणती परीक्षा नाही की तुमचा मोबाईल पास करून देऊ शकत नाही. परंतु काय सर, हे माहितीचं युग आहे, एवढी माहिती आहे, पण त्याच्यातली कुठली माहिती महत्वाची आहे हे आपल्याला लवकर वेचता येत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला वेळ जाईल. विदाउट क्लास तुम्ही परीक्षेची तयारी करताय, तुम्ही पास होणार, पण तुम्हाला वेळ जाईल, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. 1 वर्ष 2 वर्ष डिपेंड तुम्ही कसं ग्रास करताय, तुम्ही कसं त्याच्या स्वतःला टॅकल करताय त्याच्यावर. परंतु तुमची जर ती मानसिकता आहे, तुमची जर तसं मनाची परिस्थिती मनस्थिती आहे की आम्ही वेळ देऊ शकतो, मी 1 नाही 10 वर्ष थांबेन पण मी ही परीक्षा स्वतः करेन, तुम्ही करू शकता. पण या फास्ट लाईफ मध्ये एवढं जीवन एवढं फास्ट आहे आताचं, तर या धावत्या युगात तुम्ही एवढं 2-4 वर्ष देऊ शकता का एका स्पर्धा परीक्षेसाठी? नाही. मग त्याच्यासाठी जर आपणाला कमी वेळेत जायचं असेल तर आपल्याला गाईड पाहिजे सर, म्हणजे गायडन्स पाहिजे. तो गायडन्स कुठं, तुमच्या जवळचे कोण सिनियर असतील किंवा कोण शिक्षक असतील किंवा या क्षेत्रातून कोण गेला असेल किंवा जवळच कोचिंग क्लास असेल तर करू शकता. का सांगतो सर, गाईड का गरजेचं आहे?
1: बरोबर.
0: लवकर पुढे जायचं असेल तर गाईड पाहिजे. बघा आपण महाभारत बघतो, आता महाभारतामध्ये अर्जुन युद्धभूमीवर असताना मानसिक दृष्ट्या त्यांचं खच्चीकरण झालं होतं, म्हणजे तो लढायला तयार नाही. कारण समोर त्याच्या कोण आहे, सगळे भावकी नाते जवळचेच आहेत, तो इमोशनली तो डाऊन झाला होता. पण त्या अर्जुनाला ती लढाईची उमेद कोण दिली? श्रीकृष्णाने. मग तिथे गाईड असतो सर. आज बघा तुम्ही, आपण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणतो, पण तेंडुलकरना घडवणारे आचरेकर ठीक आहेत, कोच आहेतच, पण त्याचबरोबर कारण जेव्हा स्पर्धा खूप मोठी असते ना सर, तर कंटिन्युअस तुम्हाला गाईडची गरज असते. कसं सांगतो, तेंडुलकर जरी क्रिकेटचा भगवान असेल तरी तेंडुलकरच्या शेवटच्या मॅच पर्यंत त्यांना कोच होते.
1: बर बर.
0: म्हणजे विक्रमादित्य, क्रिकेट क्षेत्रातला विक्रमादित्याला पण कोचची गरज लागते लास्ट पर्यंत, कारण त्यांच्या चुका काय ते दाखवण्यासाठी. आता कोचिंग क्लासेसचं काम काय, तर आपण प्रश्न केलं की कोचिंग क्लासची भूमिका कसली असली पाहिजे. कसं आहे सर, कोचिंग बघा आजच्या डेटला काय झालंय की ऍडमिशन करण्यासाठी कोचिंग क्लास काही करू शकतात, कुठलेही थराला जातात, पाहिजे तेवढे ऍडव्हर्टाइज करणं, आणि त्यांना जेव्हा काउन्सिलिंगला बोलवतात तेव्हा त्यांना अर्ध्या तासात तहसीलदार कलेक्टर बनवून टाकतात. पण तसं होत नाही, मोटिवेशनल देतात. पण हे मोटिवेशनची एक्झाम नाहीये, हा गैरसमज आहे. मोटिवेशन तुम्हाला तात्पुरतं कुठलंही काम स्टार्ट करण्यासाठी ठीक आहे, पण त्या कामात सातत्य ठेवण्यासाठी सेल्फ मोटिवेटेड पाहिजे, स्वयंप्रेरित व्हायला पाहिजे. जोपर्यंत माणूस स्वयंप्रेरित होत नाही तोपर्यंत कुठल्या क्षेत्रात किंवा कुठलंही ध्येय तो गाठू शकत नाही. म्हणजे काय तात्पुरतं, म्हणजे मोटिवेशन किंवा क्लास म्हणजे कसं, ते हवा घालून फुगवल्यासारखं आहे, म्हणजे फुगा फुगवल्यासारखं आहे. पण त्या फुग्यातली हवा कधी ऑटोमॅटिक नंतर निघते, पण ती निघायची नसेल तर तो स्वतः फुग्यातच
1: सेल्फ मोटिवेशन.
0: सेल्फ मोटिवेशन
1: स्पर्धा परीक्षेमध्ये सेल्फ मोटिवेशन असणं अतिशय गरजेचं.
0: आता मी
1: सर आणखीन एक
0: भूमिका
1: अच्छा अच्छा,
0: तर कोचिंग क्लासची भूमिका काय पाहिजे, की एखादा विद्यार्थी आपल्याकडे पैसा देतो, पैसा बरोबर तो त्याचा वेळ देतो, कारण सगळं मिळेल पण वेळ गेलेली वेळ पुन्हा मिळत.
1: बरोबर.
0: जर तो विद्यार्थी आपल्याबरोबर ट्रस्ट करून वेळ आणि पैसा टाकतोय तर का, तर आपल्यावर विश्वास म्हणून, तर आपलं काम काय ते आपण त्याच्यासाठी आपण गुरुस्थानी आहोत, आपण एक मेंटर आहोत, आपण त्याला एक रस्ता दाखवणार. मग रस्ता दाखवणं म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याच्या चुका दाखवता आलं पाहिजे, रेग्युलर त्या विद्यार्थ्याचं फॉलोअप घेतला पाहिजे, तो काय वाचतो, कोणतं ऑथेंटिक बुक वाचतोय की नाही ते सांगितलं पाहिजे, तो नोट्स कसं काढतोय ते बघितलं पाहिजे, काढलेल्या नोट्स बरोबर आहेत की नाही, त्याच्यात काही करेक्शन आहेत का, ते करेक्शन त्याला करून दिलं पाहिजे. टार्गेट दिलं पाहिजे 15 दिवसाचं, महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं. मग तो मुलगा काय राहतो, मग कंटिन्युअस एंगेज राहतो आणि त्याला त्याचं जे काम आहे त्याच्या समोर असल्यामुळं टाइमपास करायचं किंवा त्याला वेळ वाया जाणार नाही त्याचा. आणि कोचिंग क्लासची सगळ्यात मेन जबाबदारी आहे की त्याचं फॉलोअप घेणं. फक्त लेक्चर देऊन निघून जाणं, सिलेबस संपवणं म्हणजे नाहीये. तो विद्यार्थी स्वतः पण वाचेल ना घरी बसून.
1: बरोबर
0: आहे. मग ते जर तो स्वतः घरी बसून वाचू शकतो तर क्लासला कशाला येईल? क्लासला काय येतो? ते ज्याला त्याला जे कळत नाही तिथं ज्या गोष्टी तो चूक करतोय त्या चुका सुधारण्यासाठी क्लासला येतो. आणि त्या चुका जर आपण नाही सुधारल्या तर तो त्याला त्या क्लासचा काही फायदा होत नाही. आणि क्लासची भूमिका आहे त्याच्या चुका दाखवणं. आणि चुका किती असतात? 2-4 चुका असतात. कोणतं बेसिक चांगलं ऑथेंटिक बुक कोणतं वाचणं, नोट्स कशा काढणं,

0: असणार. कारण काय, एमपीएससी किंवा युपीएससी या ज्या काही परीक्षा आहेत, या परीक्षा जर बघितलं, यांच्या ज्या पोस्ट सीट्स जर बघितले, खूप कमी असतात. आता एमपीएससी राज्यसेवा असेल तर 1500 जागा असतील, त्याचबरोबर क्लास टू असेल तर तिथं 1500 असतील, क्लास थ्री असेल तर 1500 असतील. मग एवढं महाराष्ट्र, एवढं 3-4 लाख मुलं जर त्या एका परीक्षेत लढतायत आणि 2-3 हजारासाठी लढतायत, मग हे कसं एक अन्यायकारक आहे विद्यार्थ्यासाठी. त्याचबरोबर युपीएससीला पण तीच परिस्थिती आहे, लाखो लोक बसायचे आणि शेकड्यामध्ये जागा असायच्या.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर काय की माझं असं मत आहे की एमपीएससी आणि युपीएससी करता करता तुम्ही ज्या काही इतर परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंगच्या असेल, रेल्वेच्या असेल, त्याची पण तयारी करावं. पण माझं असं मत आहे की त्याची सेपरेट तयारी करू नये. कारण क्लासवाले तुम्हाला सगळ्या टाईपचे परीक्षा ज्या असतील ना, त्याच्यानुसार तुम्हाला क्लासेस आहेत त्यांच्याकडे. पण तसं न करता माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही एक तर प्युअर राज्यसेवा एमपीएससीची तयारी करा किंवा प्युअर युपीएससीची एक तयारी करा. कारण आजच्या डेटला तर दोन्ही एकच झाले. तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याची म्हणजे राज्यसेवेची किंवा म्हणजे एमपीएससीची किंवा युपीएससीची तयारी करा पूर्ण ठरव. तर ती तयारी केली ना सर, तर काय होणार आहे की तुम्ही ह्या ज्या इतर परीक्षा आहेत, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, या सगळ्या परीक्षा लाईन लावून पास व्हाल. कारण पण या तयारी न करता या परीक्षेच्या, प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरायचे, तर तसं केलं तर तुम्ही या सगळ्या परीक्षा फेल होत जाल. का सांगतो, कारण ह्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे असेल, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, ह्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर कॉमन तेच वाचायचं आहे आपल्याला, जनरल स्टडी. त्याच्यात काय, युपीएससीचा अभ्यास केलं किंवा एमपीएससीचा अभ्यास केलं, हे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहेत, त्यांचा सिलेबस खूप स्टँडर्ड असतो. आता त्याच्यात तिथं जीएस आहे, जीएस मध्ये समजा हिस्ट्री बोललं मी, तो हिस्ट्री सगळ्याच परीक्षेला येणार आहे. पण इथला हिस्ट्री युपीएससी एमपीएससीचा चांगला असतो, डेप्थ मध्ये असतो. आणि तो डेप्थ मधला हिस्ट्री जर केला आपण चांगलं, तर इतर स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, त्याच्या कम्पेअर थोडं कमजोर असतो, मग त्या परीक्षेत तिथं होऊन जातं. मग त्यासाठी ते हिस्ट्री सेपरेट वाचायची गरज नाही लागणार. माझं असं मत आहे की एकदा अभ्यास पूर्ण करून घ्या जनरल स्टडीचा, एकदा अभ्यास पूर्ण करून घेतला तर लाईन लावून सगळ्या परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. पण एक एक परीक्षेचा अभ्यास करत करत तुम्ही कुठले पुस्तके घेऊन वाचत असाल तर ते चुकीचं राहील.
1: साधारणतः ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना आपण दररोज किती वेळ अभ्यास करणं अपेक्षित असतं?
0: बर बघा सर, हा प्रश्न खूप विद्यार्थी विचारतात, पालक विचारतात, सर माझा मुलगा अभ्यासच करत नाही, 2 तासच करतो, 1 तासच करतो, 5 तासच करतो, तसं नाही. माझं स्पष्ट मत आहे, अभ्यास किती वेळ करतो त्यापेक्षा तो कसा करतो हे महत्वाचं आहे. कारण बघा, एक एक्झाम्पल देतो, एखादा विद्यार्थी 7 तास अभ्यास करतो आणि एखादा विद्यार्थी 12 तास अभ्यास करतो. समाजाची काय मानसिकता असते की जो 12 तास अभ्यास करतो तो हुशार आणि 7 तास अभ्यास करतो तो साधारण मुलगा. पण परीक्षा घेतली आणि 7 तास करणाऱ्याला 60% आहेत आणि 12 तास करणाऱ्याला पण 60% आहेत, हुशार कोण आहे? तो 7 तासवाला, 12 तासवाला नाही. म्हणजे मला असं सांगायचं की किती वेळ बसण्यापेक्षा कसं बसलं ते महत्वाचं आहे. हा म्हणजे मला अभ्यासाची क्वालिटी पाहिजे.
1: बरोबर बरोबर. मग हे सर, मग हा स्पर्धा परीक्षा देत असताना टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आपण?
0: आता बघा सर, कसं आहे, हे स्पर्धेचं युग आहे.
1: बरं,
0: कोणताही कॅन्डिडेट 100% स्पर्धा परीक्षेसाठीच वेळ देतोय असं नाही. मी खूप जनरल बोलतोय, म्हणजे असं अकॅडमिक बोलणार नाही, कारण हे अकॅडमीच्या नंतरच्या सगळ्या परीक्षा आहेत. कारण विद्यार्थ्यावर काय आहे की जो ग्रॅज्युएट झालेला आहे तर त्याचं कसं आहे की सर त्याला जबाबदाऱ्या पण असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, सिटी एरियामध्ये एखादं घर घेतलंय वडिलांनी, मग त्याचा हप्ता आहे, मग त्या मुलाला थोडंफार काम पण करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करावं लागते. मग त्याचं शेड्यूल वेगळा असतो. एखादा कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्याला फक्त कॉलेज करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करतो, त्याचं शेड्यूल वेगळा आहे. म्हणजे मला हे सांगायचंय की इतर लोक कसे अभ्यास करतायत, कोणत्या टाइम मध्ये करतायत, तो भाग नाही. तुमचं शेड्यूल काय, तुमच्या वेळा कशा आहेत, तुम्हाला कोणत्या वेळा मिळत आहेत, त्याच्यानुसार त्याचं शेड्यूल ठरलं पाहिजे. म्हणजे एकाचं शेड्यूल, म्हणजे एखादा अधिकारी येतो, तो बोलतो मी 3 वाजता उठलो, 4 वाजता उठून बसायचो, अभ्यास करायचो. पण एखादा विद्यार्थी जॉब करण्याची तयारी करतोय, तो शिफ्ट मध्ये असेल, सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये राईटला, मग त्या अधिकाऱ्याचं कॉपी करून नाही होत. आणि कॉपी करून कधी माणूस मोठा होत नसतो, तो फॉलोअर बनतो, लीडर नाही बनत. इफ यू वॉन्ट टू बिकम द लीडर, यू शुड बी अ क्रिएटर, यू शुड बी अ क्रिएटिव्ह वन. म्हणजे स्वतःच विचार असलं पाहिजे. म्हणजे माझं हे काय येणार की हे सांगायचंय की तुमच्या सोयीनुसार तुम्ही अभ्यास करा, फक्त मला

0: एवढं सांगायचं की त्या सोयीनुसार म्हणजे काय वेळा म्हणजे तुमचं ध्येय काय, त्या ध्येय किती वेळेत होणार आहे तुम्हालाच माहीत असतं, आणि स्वतःच्या मना एवढं मोठं न्यायालय कोणतं नाही त्याला माहीत असतं आपण काय करतोय.
1: बरोबर.
0: हा सर.
1: हा, ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण काय संदेश द्याल सर?
0: हा प्रश्न चांगला आहे सर. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यायला पाहिजे? बघा सर, स्पर्धा परीक्षेत काही विद्यार्थी यशस्वी होतात.
1: बरोबर.
0: आता यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सल्ला देईन की तुम्ही प्रशासक बनणार आहात, तुमच्या हातात एक पॉवर अधिकार येते, त्या अधिकाराचं एक जे पीडित आहेत जे अन्यायग्रस्त झालेले आहेत त्या लोकांना न्याय देण्यासाठी तुमच्या अधिकाराचा वापर करा. बरोबर. प्रशासनात जाण्याच्या आधी मुलांची मानसिकता वेगळी आणि प्रशासनात गेल्यानंतरची पण मानसिकता वेगळी असते. त्याची कारणे बरीच आहेत, त्या सिस्टीममधले कारण असेल किंवा त्याचे मानसिकतेतले पण कारण असतील, पण ही गोष्ट आहे जर यशस्वी झालं, जर अपयशी झालं एमपीएससी यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना की कुठंच लॉस नाहीये. कारण अपयशी झालेला विद्यार्थी म्हणजे फक्त परीक्षेत अपयशी झालाय, पण या परीक्षेची तो प्रामाणिकपणे तयारी करताना तो इतिहास पूर्ण वाचतो, भारताचा जगाचा सगळं भूगोल पूर्ण वाचतो, त्याला अर्थव्यवस्था कळते, त्याला त्याचे अधिकार राज्यघटना कळते. बरं. आणि त्याला म्हणजे विज्ञान कळतंय, तंत्रज्ञान कळतं, त्याला ज्या जगभरातल्या आपल्या जवळून बाहेर म्हणजे प्रादेशिक नॅशनल आणि इंटरनॅशनल म्हणजे रिजनल नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही घटना घडत आहेत त्या पण प्रत्येक सेक्टरच्या त्या प्रत्येक सेक्टरच्या घटनेशी तो अवगत झालेला आहे.
1: बरोबर.
0: त्याचं एक असा एक माइंडसेट तयार झालेला आहे, तो एक असा माणूस होतो तयार की तो पूर्ण ऑलराऊंडर होतो, समाजात त्याला कोणी वेड्यात काढू शकत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झालं म्हणजे त्या मुलाचं लॉस होत नाही, पण तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुढे येतो आणि त्याचा इन्फ्लुअन्स कमीत कमी 26 लोकांवर होतो, तर 26 लोकांना शान बनवतो. हे झालंय अपयश आल्यानंतर. पण मी अपयश आल्यानंतर कोण तयारी करतोय आणि तो फेल होतोय एक दोन वेळेस, पण तिथे घाबरायची गरज नाही, तर त्याला मी एक चांगला संदेश हेच देऊ शकतो. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा. अरे झाले गेले आता विसर, मूठ आवर अश्रू आवर लक्षावरती रोक नजर आणि एक प्रयत्न अजून कर. आज मी सल्ला देऊ शकतो.
1: धन्यवाद सर.
0: ओके सर.
1: आचार्य 90 FM मध्ये आपण येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण पाहत असताना सतीश जाधव सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत. स्पर्धा परीक्षा हे आपल्या जीवनाचं ध्येय बनवून आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावं हा सरांच्या वतीनं मीही आपल्याला संदेश देतो आणि आचार्य FM आपण नेहमी बघा त्याबद्दल आपल्याला सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद.
0: ओके. धन्यवाद.

आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्या ज्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं, कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात. देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळ येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फाल्गुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचा पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आत्ता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे

जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र चुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देव चाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे. काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो, वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक. हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात. त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये तर तो अधिक व्यापक आहे. ज्ञानीपुरुष सद्गुरु यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो. ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह,
म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय. मतितार्थ जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ. हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात. शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू. आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया. या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला. जसं भावगीत भक्तिगीत आहेत तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे. यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते. शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही बसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा. मगाशी म्हटलं तसं कोकिळ पक्षाचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेशच जणू काही हा कोकिळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या. आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा. एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो. वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही. एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे. आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं. आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आता आपले आवडते गायक सुरेश कुमार एक गीत गातील, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. सुरेश कुमार.
1: पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात, पाहत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या मुलाखती अनेक दिग्गज मान्यवर यांना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांच्यामार्फत विविध विषय जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आजचा आपला विषय हा तसाच खास आहे. असं म्हणतात, या समाजामध्ये आल्यानंतर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ही भावना मनामध्ये ठेवून लोक आश्रम संस्था जी आहे, जी गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये कार्यरत आहे आणि आज खरं तर लोकाश्रम ही केवळ संस्था नाही तर समाजासाठी कार्य करणारी सुरू केलेली एक चळवळ आहे आणि या चळवळीचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते अर्थात डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. बऱ्याच वेळेला लोकाश्रम हे नाव आमच्या कानावरती आलेलं आहे. आम्ही अनेक विविध कामं पाहिलेली आहेत, ऐकून आहोत. खरं तर असं म्हणतात की हल्ली आपल्या बाजूच्या घरात काय चाललंय हेही बघायला आपल्याला वेळ नसतो, पण लोकाश्रमच्या माध्यमातून तुम्ही अनेक विविध कामं जी आहेत लोकांच्या हिताची, लोकांच्या उपयोगासाठीची कामं करत आलेला आहात आणि या संस्थेचं उद्दिष्ट आणि प्रेरणा हा केवळ समाजाच्या हिताचा आहे आणि हा विचार आणि ही प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे चाललायत, अनेकांना सोबत घेऊन पुढे चाललेला आहात. खरं तर तुमचं पुन्हा एकदा मी आचार्य 90 FM वरती स्वागत करेन आणि आजच्या या मुलाखतीला सुरुवात करूयात. मुलाखत म्हणणार नाही, मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, बरेच विषय जाणून घ्यायचे आहेत तुमच्याकडून. तर हे नेतृत्व सांभाळत आहे तुम्ही, हे नेतृत्व सांभाळत असताना जेव्हा ही जबाबदारी स्वीकारली काय वाटलं, काय सांगणार?
1: सर्वप्रथम मी आचार्य 90 FM आभार मानेन की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलीत आणि मला इथे आज तुमच्याकडे बोलवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सर्वप्रथम मी तुमच्या सर्व व्ह्युअर्सना आणि लिस्नर्सना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या येणाऱ्या खूप खूप लक्ष शुभेच्छा देईन. आणि लोकाश्रम हे जे आम्ही सुरू केलं, लोकाश्रमची जी काही संकल्पना होती ही काही ओव्हरनाईट नव्हती, एका रात्रीत काही सुचलेलं नव्हतं. आणि मी नेहमी सतत म्हणत असतो माझ्या बऱ्याचशा इंटरव्ह्यूजमध्ये की समाजकार्य काही प्लॅन करून करता येत नाही,
0: बरोबर
1: ते इनबिल्ट असतं तुमच्यामध्ये की आज आपण रात्री झोपलो आणि म्हणालो मी सकाळी उठून समाज कार्याला लागतो, असं काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला मनापासून आलेली जी काही भावना आहे लोकांप्रतीची, एक मदतीचा हात, त्यामागे ती संकल्पना होती आणि असं करता करता लोकाश्रमची स्थापना झाली.
0: सर, खरं तर 2021 पासून हा तुमचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू करताना अर्थात आपल्याला लोकांच्या हिताचा विचार करायचा आहे हा हे तर

0: तुमच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतच. पण जेव्हा हा प्रवास सुरू झाला, हा प्रवास सुरू झाल्यानंतर आजवर तुम्हाला अनेक लोक येऊन भेटली असतील, अनेक लोक तुमच्यासोबत जोडली गेली असतील, या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि जेव्हा सुरुवात होते, आणि असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात व्हावी लागते, जसं एखादं छोटंसं बीज रोवलं की त्याचं कुठेतरी रोपट्यामध्ये मोठ्या नंतर त्याला पालवी फुटते आणि त्याचा विस्तार वाढत जातो, तसंच आपल्या संस्थेचंही आहे. सुरुवात कशी होती आणि सुरुवातीचा काळ कसा होता?
1: कोविडमध्ये या गोष्टीची सुरुवात झाली. मी माझं शिक्षण लंडनला, मी माझं वैद्यकीय शिक्षण लंडनला केलं आणि कोविडची पहिली लाट ज्यावेळेला आपल्याकडे आली त्यावेळेला मला असं एक आतून खरखर वाटलं की माझ्या देशाला माझी गरज आहे. त्यामुळे मी तात्काळ इथे मुंबईत आलो आणि कोविडमध्ये ही सेवा सुरू केली, लोकांना मोफत उपचार. कारण त्यावेळेला परिस्थिती आपल्याकडे अशी होती की बेड्स मिळत नव्हते, लोकांना बरेचसे मेडिसिन्स मिळत नव्हते, उपचार मिळत नव्हते, फॅमिलीज डिस्टर्ब होत्या. तर तिथून ही सुरुवात झाली आणि काही असे छोटे मोठे किस्से घडत गेले की ज्यांनी ड्रास्टिक चेंज केला आमच्यामध्ये, की एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि परिस्थिती अशी होती की पेशंट ऍडमिट करायला अँब्युलन्स नाही आहे. तर त्यांनी धाव घेतली, स्थानिक काही लोकप्रतिनिधी असतात किंवा असे काही कार्यकर्ते असतात, सामाजिक कार्यकर्ते, की बाबा आम्हाला अँब्युलन्सची गरज आहे. तर त्यावेळेला त्या गृहस्थांकडे 1800 रुपये मागण्यात आले. तो काळ असा होता की मला असं वाटतं की काही वेल सेटल्ड लोक होती आणि एक अँब्युलन्स ज्या व्यक्तीने तुम्हाला 5 वर्ष निवडून दिलेला आहे, तर तुम्ही लोकांचे सेवक आहात आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्ही 1800 रुपये एका गरीब गृहस्थाकडे मागता, ते दॅट रिअली शुक मी ऑफ. म्हणजे त्यांनी पूर्ण टेबल टर्न केलं आणि मग ही सुरुवात झाली आणि मग आपण ठरवलं त्या दिवशी की नाही, आपण लोकांसाठी जगायचं आणि लोकांसाठी काम करायचं.
0: खर तर असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि कधी कधी काही प्रसंग असतात ना, आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे ते प्रसंग ठरतात. मला असं वाटतंय ह्या प्रसंगातून तुम्ही प्रत्येक वेळेला असं होतं की एखादं काहीतरी वाईट गोष्ट घटना घडते आणि आपण तितक्यापुरती हळहळ व्यक्त करतो, वाईट वाटतं, पण मला वाईट वाटलं पण मी त्याच्यातून पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनामध्ये असेल आणि होता. सर, लोकाश्रम म्हटलं की लोकाश्रम संस्थेची ओळख आणि त्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत की सेवा, संस्कृती आणि समाजकारण, तर या तीन पॉईंटवरती तुम्ही कसं काम करताय?
1: बघा, सेवा म्हटलं तर आता आपण सध्या पॅन इंडिया काम करतोय. आपण आपलं जे काही लोकाश्रम मार्फत HIV कॅन्सर TB पेशंटसाठी आपण पॅन इंडिया मोफत ट्रीटमेंट, मोफत औषधं आपण पुरवतोय. संस्कृती म्हटलं तर तुम्ही, माझे वार्षिक आपले खूप कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, कुठेतरी आपली मराठी परंपरा हे जपण्याचं काम आज आपण करतो आणि मराठमोळे कार्यक्रम सण आपण एकदम जोरात आणि धूमधडाक्यात साजरे करतो. का तर संस्कृती टिकली तर लोक टिकतील आणि संस्कृती टिकवणं हे आपलं काम आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपला भर असतो. आणि मदत तर लोकाश्रम, कसं लोकाश्रम नाव देण्यामागचीच संकल्पना अशी होती की त्या लोकाश्रमात लोकांनी यावं, आपली सर्व दुःख तिथे सोडून हसत मुखाने तिथून बाहेर पडावं अशी ती संकल्पना, म्हणून लोकाश्रम.
0: क्या बात आहे. खरं तर हे लोकाश्रम जेव्हा सुरू झालं तेव्हा तुम्ही एक दृष्टिकोन मनामध्ये बाळगला असणार आणि संस्थेच्या माध्यमातून आज अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या लोकांसाठी काम करतात, समाजासाठी काम करतात. तुमचा जो दृष्टिकोन होता, दूरदृष्टिकोन मी म्हणेन, की बऱ्याच वेळेला असं होतं की संस्था सुरू होते आणि मग त्याचं काही एक दोन मोठी कामं होतात आणि मग कुठेतरी काही कारणास्तव ती संस्था त्याच्यातून पुढे कार्य होत नाहीत, मी असं म्हणेन. तर तुम्ही जो एक दूरदृष्टिकोन ठेवला, एक दृष्टिकोन ठेवलेला आहे, तो तुम्ही काय, कोणता दूरदृष्टिकोन बाळगून पुढे चालताय?
1: मुळात जेव्हा सुरू झालं तेव्हा कसं होतं, ते अकेले चल पडे ते लोक बिलते गे और कारवा बनता गया. त्यामुळे दृष्टिकोन तुमचा क्लिअर तेव्हाच असतो ज्यावेळेला तुम्हाला विजन दिसत असत. आणि मी जे विजन आणि जो फोकस ठेवलाय या कामाप्रती हा खूप प्रामाणिक आणि नित्सिम आहे. त्यामुळे मी आज जे काम करतोय हे मी स्वखर्चाने करतो. मी कुठल्याही प्रकारची देणगी, वर्गणी, डोनेशन्स यामार्फत काही स्वीकारत नाही. त्यामुळे जे काही आपलं वार्षिक उत्पन्न आपल्या वैद्यकीय करिअरमधून किंवा व्यवसायातून जे येतं त्यातले एक 25-30% मी आज या जनकार्यात लोकांसाठी खर्च करतो.
0: वा बापरे, म्हणजे यासाठी दानत्व, दातृत्व जे आहे ती भावना.
1: तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की आम्ही संस्थेला कधी 10 रुपये डोनेट केले आणि आम्ही ऑन तुमच्या चॅनल थ्रू सांगावं की आम्ही संस्थेला काही देणगी आणि देणगी द्यावं असं वाटतं. आम्ही त्यांना एक ट्रॅक देतो की पैसे देण्यापेक्षा तुम्ही आज बरेच अनाथ आश्रम आहेत, गोरगरीब मुलं शिक्षणासाठी वंचित आहेत,
0: बरोबर,
1: तर त्यांना तुम्ही काहीतरी पुरवा. त्यांच्यासाठी त्यांचं अभ्यासाचं सामान आहे किंवा वृद्ध आश्रम आहेत, अनाथ आश्रम आहेत, इथे जाऊन तुम्ही सेवा करा. कारण ते पैसे योग्य मार्गाला पोचतील याची शाश्वती आज आपण नाही देऊ शकत.
0: बरोबर.
1: ते मार्गदर्शन आपण करतो पण आपण संस्थेला एकही रुपयाचं डोनेशन किंवा वर्गणी घेत नाही.
0: वाव. म्हणूनच मी म्हटलं ना की तुमच्याकडे आहे त्यातलं थोडस आपण दिलं पाहिजे किंवा आम्ही ते देतोय. म्हणजे आज भले माझ्यापेक्षा किंवा मी आता सरांचंच उदाहरण घेईल, आज अभिषेक सर आपल्यासोबत आहेत. अभिषेक सरांपेक्षाही अजून बरेच काही छान अर्निंग असणारी लोक आहेत, आपल्यापेक्षा छान अर्निंग असणारी लोक असतात, आपल्यापेक्षा कमी अर्निंग असणारी लोक सुद्धा असतात. पण मला जे मिळतंय, माझी जी मिळकत आहे, त्यातून मी काहीतरी करेन ही कॉन्सेप्टच मुळात प्रत्येकाच्या पल्ले पडणारी नाहीये मी असं म्हणेन. आणि जी
1: चॅनल मार्फत मला असं वाटतं की हा एक अवेअरनेस पण झाला पाहिजे
0: 100%
1: की आपण 1000 रुपये जर कमवत असू तर त्यातले 10 रुपये आपण दिले पाहिजेतच.
0: 100%
1: कारण हे आपण समाजाप्रती देणं लागतो. आपण या पृथ्वीवर जन्माला आलोय आणि 10 रुपये 1000 रुपयातले मला असं वाटतं की एनिवन कॅन अफोर्ड. तुम्ही 10,000 कमवत असाल तर 1000 रुपये. कारण आज लोकांकडे खूप संपत्ती आहे, काही लोक खूप चांगलं लाईफ जगतात, पण ती दानच ज्याला आपण म्हणतो ती ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी समाज भरपूर बदलेल असं मला वाटतं.
0: श्रोते हो, आजची आपली मुलाखत ही फार विशेष असणार आहे कारण आतापर्यंत आपण डॉक्टर अभिषेक सर यांच्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत. लोकाश्रम याबद्दल आपण जाणून घेत आहोत, ही संस्था कशी कार्यरत करते, या संस्थेचा मूळ हेतू काय, उद्देश काय आहे, दृष्टिकोन कसा होता जेव्हा ही संस्था सुरू करण्यात आली, या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि ब्रेकनंतर आपण आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत त्याचाही आढावा घेणार आहोत आणि इथून पुढे संस्थेचं व्हिजन आणि मिशन काय आहे हेही जाणून घेणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: रेडी. हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून ब्रेकपूर्वीच आपण ज्यांच्याशी संवाद साधत होतो तर डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ब्रेक नंतरच्या या ज्या गप्पा आहेत हा जो संवाद आहे हा आपण असा सुरू ठेवणार आहोत. लोकाश्रम या संस्थेविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. प्रत्येकामध्ये नेतृत्व करण्याची एक क्वालिटी मला असं वाटतं की सगळ्यांकडेच ते देव देत नाही, पण ज्यांना ज्यांच्या कृपेमुळे किंवा ज्यांचं एक आपण म्हणूयात की बाय गॉड गिफ्टेड ती जर एखाद्यामध्ये दिलेली असेल तर सगळ्यांनाच ती योग्य पद्धतीने वापरताही आली पाहिजे. पण सरांकडे असलेली ही लिडरशिप क्वालिटी, ही नेतृत्व सरांनी अतिशय योग्य पद्धतीने वापरलेलं आहे आपल्या लोकाश्रमच्या माध्यमातून. आपण संस्थेची जी काही उद्दिष्ट होती ते आपण पाहिली. सर, आपल्या संस्थेचं जे ध्येय आहे की सांस्कृतिक वारसा जपणं, समाजातील गरजूंना मदत करणं, सामाजिक जागृती निर्माण करणं आणि तरुणांना योग्य दिशा आणि महिलांसाठी सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण, एकंदरीत हे आपली ध्येय आहे. पण या ध्येयांवरती काम करत असताना आजवर आपल्या संस्थेने कोणते उपक्रम राबवलेले आहेत?
1: बघा, आता सुरुवात आपण ज्या कामाची सुरुवात केली त्याला पहिला फोकस आपला मेडिकल बॅकग्राऊंडवरती जास्त होता, कारण मला असं वाटतं आत्ताच्या घडीला लोकांना सगळ्यात मूलभूत गरज जर कुठली असेल तर दॅट इज हॉस्पिटल मेडिसिन आणि मेडिकल.
0: बरोबर,
1: वैद्यकीय उपचार आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे आपण सुरुवातीला दर 2 महिन्यांनी आपण मेडिकल कॅम्प्स, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर असे कार्यक्रम आपण राबवत गेलो. त्यानंतर सांस्कृतिक वारसा जसं तुम्ही म्हणालात तर माझ्या प्रभागात जिथे मी ठाण्यामध्ये काम करतो तिथे दिवाळी पहाट या कार्यक्रमाची सुरुवात केली 5 वर्ष आधी मी केली, आता 5 वर्ष झाली त्या कार्यक्रमाला. आणि असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, 15 ऑगस्टला आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ध्वज हा 300 फूट उंचीवरती आपण अभिमानाने फडकवतो, भारतातला 2 नंबरचा आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा झेंडा, तर याचं कौतुक आणि याची दखल लिमका बुकनेही घेतली. त्यामुळे असे अनेक उपक्रम आपले सुरू असतात जेणेकरून संस्कृती टिकावी. आणि मग अशी तुम्ही म्हणालात की नेतृत्व कसं आहे, नेतृत्व करणं, नेतृत्व हे दिसतं पण त्यामागचा प्रवास हा लोकांना माहिती नसतो. ज्याला तुम्ही नेतृत्व करता त्याला तुमची एक लीडरशिप क्वालिटी दिसत असते, पण त्यामागचं सहन केलेला जो काही त्रास असतो हा त्या नेतृत्व करणाऱ्यालाच माहिती असतो. कारण अस्तित्वाचा धोका निर्माण झाला की अनेक लोक तुमचे विरोधक बनत असतात आणि त्या विरोधातून मार्ग काढून तुम्ही ज्याला पुढे येतात त्याला तुम्ही एक नेतृत्व करू शकता.
0: 100% दॅट्स ट्रू, अगदी खरं. सर, तुम्ही MBBS ही पदवी घेतलेली आहे, MD त्याचबरोबर गायनोकॉलॉजिस्ट म्हणून तुमचं हे शिक्षण झालेलं आहे. तर माझ्या प्रोफेशनचा मी म्हणेन की एखाद्या एक समाजसेवक म्हणून काम करणं ही पॅशन असू शकते, तर ह्या प्रोफेशनचा तुम्ही पॅशनमध्ये कसा उपयोग करून घेतलात? कारण मी आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही मेडिकल मेडिकल दृष्ट्या जास्त तुमचा प्रभाव होता की मेडिकल थ्रू आपण वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवायची, तर या प्रोफेशनचा तुम्हाला या पॅशनला कसा फायदा झाला?
1: इनिशियली सुरुवात मेडिकलीच झाली, पण कसं असतं मी नेहमी लोकांना म्हणतो की लोकांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. मेडिकली ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला तेवढंच मर्यादित होतं आणि आपण ते जितकं आपल्याला होतं तेवढं आपण करत होतो. आणि कसं आहे, मदत करणं हे मुळात म्हणजे आपण जेव्हा इनिशियली कॉलेज डेज असतात किंवा आपण शिकत असतो त्याला आपल्याकडून जितकं होईल आपण जेवढं देता येऊ असं आपण करत होतो. पण त्यानंतर हळूहळू तो प्रवास वाढत गेला, लोकांनी स्वीकारलं. आणि म्हणजे नेहमी मी असं म्हणतो लोकांना की माझ्या मुलाला काहीतरी म्हणा हे बोलणं सोपं असतं, जे आज नेपोटिझम किंवा घराणेशाही आपण ज्याला म्हणतो. पण एक मधलं नाव किंवा कुठलं तरी सिम्बॉल किंवा कुठलं तरी गॉडफादर नसणं आणि काम करणं आणि आपला एक आयडेंटिटी बनवणं याला एक मोठा प्रवास आणि त्याग लागतो. त्यामुळे अशी ती सुरुवात झाली होती आणि ते वाढत गेला तो विस्तार आणि आज लावलेलं छोटंसं रोप होतं, आज ते अजून लहानच वाढतंय. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो.
0: नक्कीच सर, कारण जे लोक शून्यातून त्यांच्या प्रवासाची सुरुवात करतात, आय कॅन प्राऊडली से की 0 to 0 हा प्रवास ज्याने बघितलेला आहे ना, तो माणूस आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या, किती खाचखळगे आले तरी तो हारून जाऊ शकत नाही. तो ती हार पत्कारून, जरी हार आली तरी ते अपयश आलं तरी ते पत्कारून तो यशाच्या वाटेवरती पुढे चालत राहतो. अजून खूप छान वाक्य आहे, नक्कीच 100%. सर, मला जेन्युइनली एक प्रश्न विचारायचा आहे की आज समाजामध्ये काम करत असताना विशेष करून ज्या वेळेला समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून जेव्हा काम केलं जातं ना तेव्हा त्याचा प्रभाव हा समाजावरती आणि लोकांसाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीने पडतो. जसं की मला एका कार्यक्रमाविषयी एका गोष्टीविषयी आवर्जून मी ते उल्लेख करेन. गणपतीमध्ये चाकरमान्यांना गावी जाण्याची एक प्रचंड ओढ लागलेली असते आणि अशा वेळेला आपल्या ठाण्यातून तुम्ही अशा लोकांसाठी जी एक सोय केली होती आणि मला असं वाटतं 100% सगळे चाकरमणी हे तिथले आपल्या ठाण्यातले तरी चाकरमणी हे बरेच खुश होते. तर असे जे तुम्ही वेगळे वेगळे उपक्रम की आत्ता ही परिस्थिती आहे ना मग या परिस्थिती अनुसरून हा उपक्रम असला पाहिजे हा जो एक तुमचा कॉन्सेप्ट आहे.
1: कसं आहे लहानपणी एसटी मध्ये धक्के खाल्ले आणि गावी जाताना काय लोकांचे हाल होतात आपण बघितले अनुभवले. तुम्ही असं राबू तेव्हाच शकता ना ज्यावेळेला तुम्ही त्यातून गेलाय.
0: बरोबर.
1: आणि आपणही पाहिलेलं आहे त्यामुळे म्हटलं आम्ही एकदा विचार केला की आज एसटीच्या तिकीट्स मिळत नाही रेल्वे फुल असतात आणि चाकरमणी हा म्हणजे आपल्या कोकणामध्ये दोनच सण एक शिमगा आणि गणपती म्हणजे आपली मराठी मुलं त्यासाठी नोकरी सोडतात सुट्ट्या नसल्या तर नोकरी सोडतात त्यामुळे मग असा विचार आला की का नाही मग अशी ती सुरुवात केली. आणि मग चाकरमान्यांसाठी पहिल्याच वर्षी आपण 18 लक्झरी बसेस ठेवल्या होत्या आणि प्रतिसाद इतका होता की ठाण्यापुरता मर्यादित होतं पण बदलापूर उल्हासनगर कर्जत काही मीरा भाईंदर वरून लोक आपल्याकडे अप्रोच झाली आणि मग ते आपल्यालाही आपली जबाबदारी त्यांनी वाढली. सो आपला तोही उपक्रम दरवर्षी सुरू आहे.
0: नक्कीच सर. त्या व्यतिरिक्त मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे महिला सशक्तीकरण. आज केवळ महिलांसाठी एक छोटे मोठे हळदी कुंकू असे कार्यक्रम केले किंवा त्यांच्यासाठी काहीतरी सांस्कृतिक तर आपण करतच असतो पण त्या व्यतिरिक्त त्या पलीकडे जाऊन महिलांसाठी तुम्ही जे वेगळे कार्यक्रम राबवताय कशा पद्धतीने महिला उपभोग घेत आहेत याचा.
1: मला असं वाटतं हळदी कुंकाचा मान जो आहे म्हणजे ते जो तुम्ही वाण देता ते वाण देण्यापेक्षा महिलांचा मान वाढवा.
0: बरोबर आहे.
1: त्याच्यावरती जर तुम्ही जोर दिलात कारण आता तुम्ही बघाल ना की अवेअरनेस खूप कमी आहे लॅक ऑफ एज्युकेशन आणि अवेअरनेस त्यामुळे आपण एव्हरी 3 मंथ्स तेही राबवतो की आज करिअर गायडन्स आहे.
0: बरोबर.
1: आज आपली मुलं आयएएस आयपीएस ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स आहेत त्याच्या प्रिपरेशनला घाबरतात.
0: बरोबर.
1: पण त्याच्या मागे जर तुम्ही त्यांना एक फाउंडेशन दिलं किंवा एक बॅकिंग दिलं तर आज आपलीही मुलं कुठेतरी राज्यस्तरावर जिल्हास्तरावर देशस्तरावरती जाऊन काम करतील यासाठी आपण महिलांना बरंच प्रोत्साहन देऊन त्यांना सपोर्ट करतो.
0: नक्कीच. श्रोते हो आणि प्रेक्षक हो मला असं वाटतं आजची मुलाखत ही केवळ यामध्ये या मुलाखतीमध्ये या गप्पांमध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये हाच एक क्लिअर विजन किंवा असं आपण म्हणूयात की एखादी गोष्ट जाणवेल की हा की आम्हाला इथे फक्त जे आजूबाजूला लोक राहतात जो परिसर आहे त्या लोकांच्या हितासाठी आम्ही कसे उपयोगी पडू त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आपल्या संस्थेचं काम सुरू आहे. अजून काही गोष्टी आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत पण वेळ झालेली आहे तुर्तास एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आणि या मुलाखतीचा आस्वाद घेत राहा ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोतेवाणी प्रेक्षक हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या मुलाखती आणि वेगळ्या गप्पा आणि वेगळे विषय हे लोकांपर्यंत अनेकांपर्यंत पोहोचवत असतो. आपला आजचा वेगळा विषयही आहे आणि आपल्याकडे आलेली व्यक्ती खास आहे. आज आपण डॉक्टर अभिषेक राणे सर यांच्यासोबत हा दिलखुलास संवाद साधत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून संस्थेविषयी त्यांचं जे काम आहे त्या कामाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत. सर, ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की महिलांसाठी आपण कसं काम करतो किंवा लोकांसाठी तुम्ही कशा कशा प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत. सर, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडासा वेगळा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, एक नेतृत्व निभावत असताना तुम्हाला काय वाटलं, समाजामध्ये आपली किती गरज आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त आढळून आल्या?
1: समाजाला आपली गरज खूप आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येकाची गरज समाजाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक युवा, प्रत्येक स्टुडंट, प्रत्येक माणसाने त्याची जबाबदारी ओळखून आज जर एक हात पुढे केला तर बराच बदल आपण घडवू शकतो. कारण हे कार्य जे मी म्हणजे कोमलजी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की दिस इज नॉट इझी, हे सोपं नाहीये. लोकांना जे दिसतं त्याच्या मागे खूप वेगळं चित्र असतं. आज तुम्ही ज्या प्रभागात, ज्या समाजात काम करता, हे काम सगळ्यांना बघवत नसतं. त्याचं कारण हे आहे की हा आपल्यापेक्षा वरती चाललाय, समाज त्याला स्वीकारतोय, त्याला एक्सेप्ट करतोय, का तर तो प्रामाणिक काम करतोय. त्यामुळे हे इतकं सोपं राहिलेलं नाही आणि समाज कार्य करणं हे प्रत्येकाला तितकं आवड नसली तरी त्यांनी त्यात येऊन थोडाफार त्यातला इंटरेस्ट वाढवला तर ते बिल्टअप होत जातं हळूहळू. त्यामुळे आम्ही तशी सुरुवात केली आणि आज थोडंफार करतोय.
0: नक्कीच सर, खरं तर आपण मुलाखतीच्या आपल्या गप्पांच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि मी मगाशी म्हणाले की मला आपल्या या संस्थेचं मिशन जे तुम्ही एक सुरू केलंय, मी मिशन म्हणेन, हे मिशन आता कुठवर आलेलं आहे आणि पुढे आपल्या संस्थेचं विजन काय?
1: विजन मेन आपण टार्गेट केलं आहे एज्युकेशन,
0: या
1: सेकंडली मेडिसिन, जे काही आपल्याला जे काही उपचार म्हणजे आता आपण फोकस करतोय मोफत हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये किंवा लोकांना आता आपण ऑलरेडी सुरू केलेले आहेत. 5 beds आपण फ्री ठेवलेले आहेत. ज्या प्रभागात मी काम करतो त्या प्रभागामध्ये लोकल हॉस्पिटलसाठी आपण 5 beds मोफत लोकांसाठी ठेवलेले आहेत. इन फ्युचर आपण एक मोफत हॉस्पिटल करायचं आपलं विजन आहे, जेणेकरून लोकांना जे काही मेडिकल फॅसिलिटीज लागणार आहेत ते आपण चांगल्या दर्जाच्या त्यांना त्या ठिकाणी देऊ शकू. एज्युकेशन, करिअर गायडन्स, लोकांना जे काही मार्गदर्शन, 10वीनंतर काय करावं, 12वीनंतर काय करावं. कारण आता आपण आधुनिक युगात बघतोय की आपल्याला जे इंस्टाग्राम नॉलेज देते दॅट इज समवेअर लिडिंग टू फॉल्स कमिटमेंट्स. त्यामुळे आपण त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने, कारण तुम्ही आज त्यांना जोर दबाव देऊन हे मार्गदर्शन नाही करू शकत. कारण आता जेनझी जनरेशन आहे, आपल्या काळात चालवतो
0: बरोबर.
1: तो एक आपल्या संस्थेचा अजेंडा आहे आणि बाकी आपण सगळी कामं सुरूच ठेवली आहेत. लोकांची मदत आपण करतोच आहोत, त्यामुळे कोणालाही काही असेल तर त्यांनी लोकाश्रमला कधीही संपर्क करावा. आमचं कार्यालय अहोरात्र सुरू असतं, जे ठाण्यातलं एकमेव कार्यालय जे तुम्ही कधी आलात तरी बंद नसतं 365 दिवस.
0: क्या बात आहे सर. खरं तर आता उत्तरार्धाकडे येतानाच नुकताच एक मुद्दा मला असं वाटतं त्याविषयी भाष्य झालंच पाहिजे. तरुणाई, आजची तरुण पिढी, खरं तर आपण 90s आहोत सगळे आणि 90s आत्ताची जी जनरेशन आहे म्हणजे आफ्टर 2000 जी काही जनरेशन आहे त्यांच्यामध्ये हे विचार जर रुजवायचे असतील तर तुमचा याबद्दल काय थॉट आहे, तुमचा काय विचार आहे? जर त्यांच्यापर्यंत हे समाजसेवेची भावना जर रुजवायची असेल तर कसं असलं पाहिजे?
1: त्यांनी माझा आवर्जून इंटरव्ह्यू बघावा
0: फॉर शुअर.
1: नाही, आणि मला असं वाटतं काय ते मूलभूत तुमच्या आतमध्ये पाहिजे, ते तुम्ही
0: इनबिल्ड
1: असणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रास्प नाही करू शकत, ग्रास्प करून तुम्ही एक सर्टन लेवल पर्यंत जाल पण बियॉन्ड बाउंड्री नाही जाणार तुम्ही. त्यासाठी तुम्हाला ती आवडही पाहिजे आणि आवड असेल तर त्याचं तुम्ही म्हणा प्रोफेशनचं पॅशन मध्ये कन्वर्जन व्हायला वेळ लागत नाही.
0: बरोबर,
1: त्यामुळे इट शुड बी इनबिल्ड.
0: एक्झॅक्टली सर, आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. आय नो की किती हा कामाचा, मी म्हणेन की कामाचा व्याप खूप मोठा आहे आणि त्यातून आज तुम्ही वेळ काढलात आणि आज स्टुडिओला आलात आणि त्यातही आपल्या संस्थेविषयी, मुळात लोकाश्रम ज्याच्यामध्येच जे नाव ऐकताच एक मायेची ऊब आणि एक म्हणतात ना एक मायेचा ओलावा जो आहे तो जाणवतो. तर असं हे मला असं वाटतंय ज्याचं कोणी नाही त्यांच्यासाठी लोकाश्रम आहे, एक हक्काचं ठिकाण, हक्काचं मी म्हणेन की मायर घर म्हणूयात, तर अशी ही जागा जी तुम्ही निर्माण केलीत, जी तुम्ही सुरू केलीत आणि आज अनेकांचे आधार बनलात, तर तुम्ही जे उचललेलं पाऊल आहे त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि इथून पुढे तुमचं आपल्या संस्थेचं काम हे असं सुरळीत सुरू राहावं अशी इच्छा मी बापाकडे व्यक्त करते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. पण तुम्हाला जाता जाता विनंती असेल की आज जे आपल्याला तमाम अनेक लिस्नर्स आहेत, आपले श्रोता वर्ग आहेत, जे ऐकतायत, जे आपल्याला युट्यूबवर पाहतायत, त्यांना जाता जाता तुम्ही काय एक जर मेसेज द्यायचा झाला तर काय?
1: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानेन आचार्य 90 FM, मला योग्य समजलं तिथे बोलवण्यासाठी, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद दोन्ही. आणि मी तुमच्या व्ह्युअर्सला सगळ्यांना इतकंच सांगेन की उठा,
0: बरोबर,
1: कुठून तरी सुरुवात करा, कारण तुमचा उद्याची सकाळ ही कधी लेट नसते, त्यामुळे तुम्ही उद्याही सुरू करू शकता, आता इम्पॅक्ट सुरू करू शकता. आणि तुमच्या लाईफ मधला 1% तुम्ही लोकांसाठी खऱ्या अर्थाने मनापासून जर तुम्ही स्पेंड केलं तर तुम्हाला ते एक इनर सॅटिस्फॅक्शन नक्कीच मिळेल. त्यामुळे देर इज नेव्हर टू लेट, सो यू कॅन स्टार्ट इट टुमॉरो मॉर्निंग.
0: क्या बात आहे, अतिशय पॉझिटिव्ह. मला असं वाटतंय जेव्हा खूप थकलेलं असेल, आणि मला वाटतं सरांनी जसे आता काही वर्ड्स जे अगदी मोलाचे आहेत जे आपण ऐकले तर आपण कुठेतरी एक तिथून पुन्हा एक पॉझिटिव्ह होऊ शकतो. माझंच असं झालेलं की दिवसभर हेक्टिक स्केड्यूलमुळे आता मला मुलाखत घ्यायची, पण आज मुलाखतीमध्ये आज जेन्युइन जे काही वाटतं ते मी बोलते. आज मुलाखतीमध्ये या गप्पा सुरू असताना, हा संवाद सुरू असताना जेव्हा इतके पॉझिटिव्ह विचार समोरून आले तेव्हाच ती एनर्जी अजून वाढलेली आहे. तर मला असं वाटतंय अशा नेतृत्वाची आपल्याला खूप गरज आहे. आणि
1: की यंगस्टर्सना मी एवढंच सांगेन की आज तुम्ही जे फेस करताय, दॅट इज एन्झायटी, डिप्रेशन आणि स्ट्रेस, हे जे तीन प्रॉब्लेम्स हे जगातले आत्ता खूप मोठे आजार आहेत आणि त्याच्यासाठी कुठलंही मेडिकेशन नाहीये. त्यामुळे जर असं काही तुम्ही फेस करत असाल तर आय वुड से की तुम्ही इनर सॅटिस्फॅक्शनसाठी ही कामं सुरू करा, ओव्हर थिंकिंग बंद करा आणि मेडिटेट करा रादर, किंवा तुमचं माइंड कुठेतरी अशा ठिकाणी डायव्हर्ट करा की जिथून तुम्हाला हे निगेटिव्ह थॉट्स येणार नाहीत.
0: क्या बात आहे. आणि मुळात जेव्हा आपण असं काहीतरी काम करतो ना तेव्हा मिळणारं जे समाधान असतं, आपण त्याला मानसिक समाधान म्हणूया, त्यामुळे जे एक सॅटिस्फॅक्शन लेवल असं ना, दॅट्स हा आत्मिक सुख, त्याच्या पुढे सगळे प्रॉब्लेम्स आणि हे सगळं विसरायला होतं. त्यामुळे जाता जाता सरांनी अतिशय मोलाचा संदेश इथे दिलेला आहे. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोत्या हो, आपली आजची विशेष मुलाखत, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया नक्की कळवा. आज आपल्यासोबत डॉक्टर अभिषेक राणे सर जोडले गेले होते. केवळ मुलाखत ही त्यांच्या संस्थेविषयी माहिती करून घेणं हा भाग नव्हता, तर आज अनेक लोक, आजची तरुणाई, आजची तरुण पिढी, मुलं असतील, मुली असतील, त्यांच्या सगळ्यांसाठी एक खूप संदेश, चांगला संदेश देणारी आजची मुलाखत होती. आणि त्याचबरोबर ज्या महिला आहेत किंवा अनेक वृद्ध असतील, अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी सरांचे काम कसं राहिलेलं आहे याचा एक आढावा आपण घेतलेला आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की फॉलो करा आणि अशाच अपडेट्ससाठी आणि अशाच नवीन सुंदर सुंदर मुलाखतींसाठी, गप्पांसाठी स्टेडियम आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

आपले सर मला नेहमी विचारतात की तुला शिक्षक का व्हायचे. तर सर, एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो, पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो. म्हणून मला शिक्षक व्हायचे.

तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा हे जिंकणे महाराजांना शक्य झाले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे, त्याला सागराकडे एक दरवाजा आहे, असे 19 बुलुंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत, त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील कलाल बांगडी, लांडा कसम आणि चावरी या तोफा आजही ह्या तोफा आहेत त्या आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरूर खानाचा भव्य वाडा आज पळक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते, त्यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तिथून उठून गेली. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. त्यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील साम्राजगड हेही दिसून येतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणीय राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले. असा हा आपला सगळ्यांचा मुरुड जंजिरा किल्ला ऐतिहासिक आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तुमची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरून. आपला पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबरमध्ये ह्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. भारत सरकारने ह्या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज

राजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकूट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी महामार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची होती. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले गेले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोर्याचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांची पूजा केली. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होऊन खर्च पडले. उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांच्या गावी इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवण पासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजावरती धारधार खडक सुद्धा आहेत. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग साखर पसरलेला आहे. पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होल खर्ची पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे देखील उमटलेले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केलेला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. आत गेल्यानंतर मारुतीने छोटे खाली मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलाचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा इथे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुके रोखण्यासाठी तटाला भोके ठेवलेले आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखवलेला आहे. हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणापासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्याचे एका नारळाच्या झाडाला 2 फांद्या वाय आकाराच्या होत्या. अलीकडे त्यातील 1 फांदी
जोराचे वीज पडल्यामुळे मोडली आहे. या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांचे नाव दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. या विहिरीचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. त्यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला आणि कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 21 एप्रिल रोजी 4 वाजता मालवण बाजारपेठेतून भव्य शिव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 350 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला झाला. दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सुद्धा या कार्यक्रमांच्या खजिना ऐतिहासिक प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे 250 कलावंतांचा शिवकालीन युद्धकलाचा थरार शिव शौर्योत्सव या कार्यक्रमात दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत पाहता येणार होते. 22 एप्रिल रोजी 6:30 वाजता महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील जवळपास 100 कलावंत भारतातील युद्धकलाचे सादरीकरण करणार होते. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितींसाठी पर्वणीच ठरले. त्यानंतर नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला कोकण रजनी हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करणार होते. या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरता प्रवासी बोटी सेवेच्या दरात 50% सवलतीचा दर आकारून पाठवण्यात आला. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 24 एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्ती गीतांच्या संगीतमय मैफलींचा आस्वाद घेतला गेला. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजीत गोखले, सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतीपर लोकप्रिय गीते सादर केली गेली. 3 दिवसांच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजता रांगोळी शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, पुस्तके याचे प्रदर्शन देखील केले गेले. चिवला बीच या ठिकाणी वाळू शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाड्याचे वेशातील वाळू शिल्प साकारण्यात आले. असा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग किल्ला खूपच ऐतिहासिक आणि सुंदर आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.

हर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर भ्याकू

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं बोलत आहे. पुढचा किल्ला बघायला गेला तर आपण घेऊया विजयदुर्ग. विजयदुर्ग किंवा गिरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवरती आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत, त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. त्याच्या 3 बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरा पश्चिमेकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन देखील मिळालेले आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामणी व इतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हिरेनियर याने 1650 मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाही. अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेला वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आधारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरनं दिसत नसत. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण म्हणजे समशीत आणि उष्ण दोन्ही प्रमाणात राहते. हिवाळ्यामध्ये येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुकेसुद्धा पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते. येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, विही खोदणे, शेळ्या मेंढ्या पालन, किराणा दुकान, इतर सेवा तसंच व्यवसाय इत्यादींसाठी बँक वित्त पुरवठा सुद्धा करते. विजयदुर्गला मुंबईपासून 485 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तो 455 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे देखील म्हटले जाते. दिनांक 13 डिसेंबर 1916 या दिवशी घोषित करण्यात आले आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून 3 युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत, ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटेतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं, गलबत, मछवे वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्य जहाजे गडाजवळ येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात असे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला.
नगर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेल्या असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतील तज्ज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. असा हा आपला विजयदुर्ग ऐतिहासिक किल्ला, खूपच सुंदर आहे. नक्की तुम्ही जाऊन आपल्या किल्ल्याची भेट

शत्रूंचा आपला किल्ला आहे अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते. त्यातून येथे खाडीच्या सर्व प्रदेशावरून इथून नजर टाकता येते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूंनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मेहमूद बेगडा याकडे होते. 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. 1817 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे 10 मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले 9 बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला 3 दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 बुलुंद बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडे फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञा पिलेशंकर आच्छा मत्यासी वधुनी सिंधू उदरी बांधा तोरे जंजिरा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत असत. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावर उभे राहून डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरुज म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरुज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरामध्ये आहेत. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे. त्याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या 5 विहिरी सुद्धा आहेत. किल्ल्यांच्या सभोवार 3-4 हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही तिथे आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. यशवंत बुरुज भवानी बुरुज गणेश बुरुज आणि सुटा बुरुज म्हणजेच हनुमंत बुरुज वेताळदेव मंदिर सुद्धा इथे शेजारीच आहे. गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्वाचा बुरुज आहे. या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे 3 दरवाजे आहेत. त्या गडावरती जाण्याच्या वाटा आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशनपासून अर्नाळा गाव अंदाजे 10 किलोमीटर असून तेथे जाण्यास महापालिकेची बस एसटी बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्र किनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. या होड्या सकाळी 6 ते दुपारी 12:30 तर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होड्या किल्ल्यावर जाता येते. समुद्र किनाऱ्यावर सुरूची बणी आणि फळबाग झाडांच्या बागा सुद्धा आहेत. सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय देखील इथेच होऊ शकते. किल्ल्यावर काहीही मिळत नाही असा हा माझा किल्ला. ऐतिहासिक किल्ले आपल्या समुद्र तटावरती सुद्धा इथे सुंदरपणे उभे आहेत. त्यामुळे अर्नाळा किल्ल्याला नक्की भेट द्या. जय महाराष्ट्र.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपले ऐतिहासिक तीर्थक्षेत्र म्हणजे देवीची मंदिरे याच्यावरती आपण आज माहिती घेणार आहोत. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिराविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. श्री करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नावाने चांगभलं हे आदिशक्तीचे महामातृक स्थान आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरापैकी एक असून आई अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराची भव्य स्थापत्यकला, प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्व त्यामुळे हे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा देखील आहे. हा वारसा जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोक एकत्रितपणे प्रयत्न करतात. पद्मपुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथात महालक्ष्मीचा उल्लेख आहे. मार्कंडेय पुराणातील शाक्त संप्रदायाचे ग्रंथ दुर्गा सप्तशतीनुसार सृष्टी निर्माणाच्या व त्रिदेवांच्या आधी ब्रह्मांडात फक्त एक तेजस्वी ऊर्जा शक्ती होती. ती ऊर्जा शक्ती अर्थात परब्रह्म निर्गुण निराकार होती. त्या ऊर्जा शक्तीने सगुण साकार रूप सादर केले. ती चतुर्भुज होती. ती तप्त कांचन वर्णवा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची होती. तिच्या उजव्या वरच्या हातात जमिनीला टेकलेली गदा, उजव्या खालच्या हातात माळुंग फळ अर्थात बीजफळ, डाव्या वरच्या हातात खेटक, डाव्या खालच्या हातात पानपात्र, मस्तकी सयोनी लिंग आणि 3.5 वेटोळे असलेला नाग आहे. तसेच ती सिंहावर विराजमान आहे. हीच मूळ स्वसाध्या शक्ती म्हणजेच कोल्हापूरची करवीर निवासनी जगतजननी श्री महालक्ष्मी देवी. त्या देवीचे वास्तव्य कोल्हापूर येथे आहे. तिला बोली भाषेत आई अंबाबाई असे म्हणतात. सर्व साया शक्ती महालक्ष्मी देवीच्या तमोगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महासरस्वती प्रकट झाली. म्हणूनच स्वसाध्य शक्ती महालक्ष्मी त्रिगुणात्मक स्वरूपिणी असे म्हणतात. नंतर तिघींनी मिळून म्हणजेच महालक्ष्मीच्या गुणातून ब्रह्मा लक्ष्मी प्रकट झाली, महासरस्वतीच्या गुणातून विष्णू गौरी प्रकट झाले, तर महाकालीच्या गुणातून शंकर सरस्वती प्रकट झाले. नंतर ह्या 6 जोड्यांचे विवाह करून दिले, त्यांना कार्य सोपवले. ब्रह्मा सरस्वती यांनी विश्वनिर्मिती करावी, विष्णू लक्ष्मी यांनी विश्वाचे पालन करावे आणि शंकर गौरी यांनी संहार करावा अशी कामे सोपवून सर्व स्याद्या शक्ती जगतजननी महालक्ष्मी करवीर येथे वास्तव्यास राहिली. देवी महालक्ष्मीची कन्या श्री लक्ष्मी देवी होय, त्यामुळे विष्णू हे महालक्ष्मीचे जावई आहेत. महालक्ष्मी अंबाबाई अष्टदशभुजा जगदंबा स्वरूप कोल्हासुराचा वध केला. महिषासुराचा वध करून महिषासुर मर्दिनी नावाने प्रसिद्ध झाली आणि अष्टभुजा स्वरूपात दुर्गमासुराचा वध करून दुर्गादेवी नावाने प्रसिद्ध झाली. महालक्ष्मी ही साक्षात आदिशक्ती भगवती आहे. विष्णू पत्नी श्री लक्ष्मी देवी महालक्ष्मीची कन्या असल्याने तिरुपती बालाजी हे महालक्ष्मीचे जावई आहेत. त्यामुळे दरवर्षी नवरात्रीमध्ये महालक्ष्मी अंबाबाईला आई या नात्याने तिरुपती बालाजीकडून शालू अर्पण केला जातो. महालक्ष्मी मंदिराचे प्रशासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अंतर्गत चालते. ही समिती मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. ज्यात दैनंदिन पूजा, उत्सवाचे आयोजन आणि मंदिराची देखभाल याचा समावेश आहे. मंदिरात येणाऱ्या दानाच्या रकमेचा उपयोग मंदिराच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी देखील केला जातो. मंदिराचे मुख्य पुजारी आणि इतर कर्मचारी मंदिराच्या धार्मिक आणि प्रशासकीय कामकाजात सहभागी असतात. भाविकांना दर्शनासाठी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी समिती विशेष प्रयत्न करते. महालक्ष्मी मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा आहे. मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात
म्हणजे 7व्या शतकात बांधले गेले. चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिले. मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती 7व्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल आणि दुरुस्त्या झाल्या. मराठा राजवटीतील या मंदिराला विशेष महत्व होते आणि मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले. 19व्या शतकात मंदिराचा काही भाग पुनर्बांधणी करण्यात आला. आजही मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपला जातो. महालक्ष्मी मंदिराची स्थापत्य कला ही हेमाडपंती शैलीतील आहे, जी प्रामुख्याने काळ्या दगडात बांधली गेली. मंदिराचा मुख्य गाभारा, मंडप आणि गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव कामात देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचा मुख्य कळस 60 फूट उंच आहे आणि त्यावर सोनेरी रंगाचा कळस आहे. मंदिराच्या चारही बाजूंना 4 प्रवेशद्वारे आहेत, ज्याला चतुर्मुखी असे म्हणतात. मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती 3 फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक लहान मंदिर आणि मूर्ती आहेत, ज्या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. महालक्ष्मी मंदिरात मुख्य देवता म्हणून आई महालक्ष्मीची मूर्ती आहे. ती मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती 4 हातांची आहे. मातेच्या हातात पाणपात्र, गदा, ढाल आणि म्हाळुंग फळ आहे. मंदिरात महालक्ष्मी सोबतच महाकाली आणि महासरस्वती यांच्या मूर्ती देखील आहेत, ज्या शक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात. मंदिर परिसरात गणपती, शिव, विष्णू आणि इतर देवतांच्या लहान मूर्ती देखील आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण अत्यंत शांत आणि भक्तिमय आहे. महालक्ष्मी मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. सकाळी 5 वाजता मंदिर उघडते आणि पहिली आरती होते. त्यानंतर अभिषेक, महापूजा आणि नैवेद्य अर्पण केला जातो. संध्याकाळी 7 वाजता शेजारती होते, ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंदिरात विशेष प्रसाद म्हणून पंचामृत आणि लाडू दिले जातात. भाविक मातेला फुले, साडी आणि अलंकार अर्पण करतात. मंदिरात दररोज 1000 भाविक दर्शनासाठी येतात आणि मातेच्या चरणी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये नवरात्रोत्सव हा उत्सव महत्वाचा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात मंदिरात विशेष पूजा, आरती आणि भजनाचे आयोजन केले जाते. या काळात मंदिराला सुंदर फुलांनी सजवले जाते आणि भाविकांची मोठी गर्दी होते. दसऱ्याच्या दिवशी मातेची पालखी मिरवणूक काढली जाते. याशिवाय किरणोत्सव हा आणखी एक महत्वाचा उत्सव आहे, ज्यामध्ये सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात. हा उत्सव वर्षातून 2 दा फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मध्ये साजरा होतो. दिवाळी, गुढीपाडवा आणि चैत्र पौर्णिमा यासारखे सणही मंदिरामध्ये उत्सवात साजरे केले जातात. देवीची जी 3.5 शक्तीपीठ आहेत, ती आहेत श्री क्षेत्र माहूर रेणुका माता, श्री क्षेत्र तुळजापूर तुळजा भवानी माता, श्री क्षेत्र सप्तशृंगी गड सप्तशृंगी माता, श्री क्षेत्र कोल्हापूर अंबा माता, श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नावानी चांग भलं. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी आरजे ज्योती, आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. पुढचे आपले तीर्थक्षेत्र आहे तुळजापूर. आई तुळजाभवानीचे हे मंदिर आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्व असून नवरात्रीत इथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे असे सांगितले जाते. धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूर पासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी

पिढीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचीही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्ट चक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची ढाटणी हेमाडपंती आहे. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहितांचे अधिकार मराठा 153 पाळीकर भोपे कुळाकडे आहे. कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषीच्या पत्नी अनुभूती हिच्याबद्दल कुंकुर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पतिव्रताचा भंग करण्यासाठी त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामी मानून तिची प्रतापगडावर प्रतिष्ठापना केली. या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात. तर भगवान श्रीराम हे हिचा वरदायिनी असा उल्लेख करतात. भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजा भवानी मातेचा नवरात्र महामहोत्सव अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून पूजागिरीपर्यंत चालतो. तुळजा भवानीच्या देवळाच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा 14 नोव्हेंबर ISV 1398 शिलालेख उपलब्ध आहे. तुळजा भवानीचे मंदिर हे 1600 वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते. भवानीची मूर्ती मंदिरात असली तरीही तुळजा भवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर येथेही आहे. तुळजापूर हे धाराशिव या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 22 किलोमीटर तर सोलापूर या जिल्हा केंद्रापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजूबाजूला प्रशस्त ओढे आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंती आहे. या मंदिरावर हत्ती घोडे मोर यश गंधर्व किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 मोठ्या दीपमाळा आहेत. त्याचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे. असे म्हणतात की देवीच्या मंदिरासमोर भवानी शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजा भवानीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून अष्टभुजा आहे. तिने विजवा बाण चक्र शंख धनुष्य बाणपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाताही धारण केलेला आहे. युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रोद्रूप तरीही विलोभनीय आहे. हे तुळजा भवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठे प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसे हातपाय धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले गेलेले आहे. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. येथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर श्री नृसिंह मंदिर श्री यमाई मंदिर जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरे लक्ष वेधून घेतात. या मंदिर शृंखलेतही श्री यमाई देवीचे स्थान जागृत मानले जाते. शेंदूर चर्चित सालंकृत पूजा व अलंकार केलेला देवीचा रेखीव स्वयंभू तांदळा पाहून भाविक नतमस्तक होतात. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंद या गावी असून यमाई देवीला तुळजा भवानीची मोठी बहीण मानली जाते. याचे अधिकृत कारण म्हणजे यमाई ही शिव पार्वती यांचे एकत्रित स्वरूप असून ती पार्वती आणि रेणुका देवीचा संयुक्त अवतार मानली जाते. रेणुका अवतार कृतयुगात आणि तुळजा भवानी अवतार त्रेतायुगात घडल्याने या कालक्रमानुसार यमाई तुळजा भवानीची मोठी बहीण मानली जाते. यामुळे बरेच भाविक तुळजा भवानी दर्शनानंतर जवळच असलेल्या यमाई देवीच्या प्रसिद्ध 12 पीठांपैकी एक उपपीठ असलेला मार्डी किंवा मूळ पीठ म्हणजे औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आज देखील पाळतात. परंतु तुळजापूर क्षेत्री यमाई देवीचे मंदिर तिथेच असल्यामुळे भाविकांनी दोन्ही बहिणींचे एकत्र दर्शन घेता येते. ही एक
सुलभता मानली जाते. तुळजा भवानीची मूर्ती चल असून ती वर्षातून 3 वेळेस सिंहासनावरून हलवली जाते. या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला होता. तिला रामवरदायिनी असे म्हणतात. रामाला दिशा दर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही तुळजा भवानी आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आईश्री तुळजा भवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहे. 16 सहाय्यक मुख्य पुजारी व्यतिरिक्त 153 मुख्य पुजारी आहेत जे यात्रेकरूंना सेवा देतात. यात्रेकरू साड्या, साडी, ब्लाऊज पीस, बांगड्या, नारळ, सिंदूर, हळद यासह पूजा ओटी देवीच्या पूजेला आणलेल्या भक्तांना निवास, भोजन, विधी अर्पण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करणाऱ्या विशिष्ट पुजाऱ्यांच्या कुटुंबांशी सामान्यतः दीर्घकाळाचे नाते असते. कुलधर्म, कुलाचार, पूजा, पूजेचे साहित्य, फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद प्रसाद शाकाहारी असू शकतो किंवा काही वेळा बळी दिलेल्या बकरांचे मांस देखील असू शकते. महाराष्ट्रातील इतर मंदिरातील ब्राह्मण आणि गुरु पुजाऱ्यांप्रमाणे तुळजा भवानी मातेचे मुख्य पुजारी हे मराठा आहेत. श्री तुळजा भवानी मातेला प्रत्यक्ष स्पर्श हा 153 पाळीकर भोपी, 16 आणे भोपी पुजारी आणि सोनेरी पानेरी मठाचे महंत यांच्या व्यतिरिक्त कुणालाही नाही. श्री तुळजा भवानी देवीचे पुजारी हे 2 प्रकारचे, 153 मुख्य पाळीकर भोपी व 16 आणे भोपी. यामध्ये पाळीकर हे आलेल्या भक्तांची वंश परंपरागत सेवा सुविधा करतात. त्यांच्या सर्व कुलधर्म कुलाच्या पूजा करतात व देवीची सेवा करतात. त्यामध्ये भक्तांचे नैवेद्य दाखवतात, कुंकू लावतात, नवसायास म्हणतात, कुळकुलाचाराची पूजा करतात, राहण्याची जेवणाची त्यांची संपूर्ण व्यवस्था करतात. तर भोपी ही देवीची पाळीपाळीने पूजा करतात. तुळजा भवानी मंदिर ब्राह्मण, गुरव, वाणी समाजाचे पण पुजारी आहेत. ते आपापल्या लोकांची सेवा करतात. श्री तुळजा भवानी देवीचे 153 मुख्य पाळीकर भोपेमध्ये साळुंके, भोसले, कर्णे, गंगणे, रोजकरी, अमृतराव, क्षीरसागर, झाडपिळी, टोले, पेंडे, भांजे, इंगळे, पांढरे, कदम, शिंदे, हंगरेगळकर, मगर, लोंढे, खपले, साठे, गायकवाड इत्यादी येतात. व 16 आणे भोपे पुजारीमध्ये मलबा, सौजी, पाटील, उदाजी, दिनोबा, परमेश्वर, कदम हे येतात. देवाचे सर्व पुजारी हे स्थानिक व वंश परंपरागत वडिलोपार्जित पुजारी आहेत. या सर्व पुजारी वर्गाच्या पूर्वजांची नोंदी मंदिर संस्थान पूर्वीचे हैदराबाद निजाम संस्थानकडे आहे. या पुजारी व्यतिरिक्त इतर कुणालाही मंदिरात पूजा करण्याचा हक्क नाही. अशी ही आपली तुळजापूरची तुळजा भवानी आई. तुळजा भवानीच्या नावाने चांगलं जय महाराष्ट्र.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरून तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण घेत होतो ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आपली देवीची मंदिरे भ्रमंती या कार्यक्रमामध्ये. तर आज आपण घेणार आहोत आपले देवी काळूबाई हिचे मंदिराची माहिती. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांडरदेव येथे श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या महिन्याला असते. पौष महिन्याच्या पौर्णिमेला ही यात्रा असते. तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचे स्वरूप आहे. ही देवी नवसाला पावलाने असणारे नवसुक्ते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात. समुद्र सपाटीपासून 5,000 फूट उंचीवर असलेला गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिक दृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई भोर खंडाळा या 3 तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसलेले आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे, तोच हा मांडरगड. अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडरदेव येथे जाण्यासाठी साताराहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते. शिवाय पूर्वेकडे शिरवळवरून लोहोम झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊ घाट आहे. पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटे खाणी मंदिर आहे. तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो. मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे. त्यानंतरच्या टप्प्यावर मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईंचे दगडी मंदिर आहे. स्थानिक लोक तिला मंडियाई असे म्हणतात. या मंदिरासमोरच गोमुख तीर्थ हे जलकुंड आहे. द्वापार युगाच्या अखेरीस दैत्य राजा रत्नासुराचा सेनापती लाख्यासुराच्या त्रासापासून ऋषी मुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांडव ऋषीच्या नावावरून देवीचे नाव मांडरदेवी व गडाचे नाव मांडरदेव असे पडले. त्यांची हिरड्याच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू महादेवाची तपसाधना केली. त्या ठिकाणी मंडेश्वर महामंदिर आहे, त्यालाच मांडेश्वर असंही म्हणतात. हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे. शेवटच्या टप्प्यावर भव्य 2 महाद्वारे आहेत. तेथून जवळपास 125 पायऱ्या चढाव्या लागतात. मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची 5 फूट उंचीची मूर्ती लागते. मुख्य मंदिराच्या सभा मंडपात देवीच्या कार्यक्रमाचे प्रतीक असलेली जिथे देवीचे हे पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते. गर्भगृह 3 खणाचे असून मधल्या खणात काळूबाईची 2 फूट उंचीची शेंदूर चर्चित महिषासुर मर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत. चौथ्या हाताने राक्षसाची शेंदी धरली असून मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याच्या किंवा चांदीचा मुखवटा बसून हिरवी साडी चोळीने दिसवलेली आहे. हळदी कुंकाने आईचा मळवळ भरलेला असतो. भक्त आईची ओटी खण नारळाने भरतात. देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणून मंदिरासमोरच 2 मोठ्या दीपमाळा आहेत.

तालुक्यातील मौजे बोधगावच्या फडतरी यांना असतो. गावोगावची भक्त मंडळी आईचा देवारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा हलगी संबळ यांच्या झांजेच्या तालावर छबीना काढून डोंगर चढून येत असतात. यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्र उत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरते. काळूबाईच्या नावाने चांग भलं आणि बोल मांडरच्या काळीचे चांग भलं या गजराने सारा परिसर दुमदुमून जातो. देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही, पण मंदिरांचे हेमाडपंती शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4,650 फूट टेकडीवर हे मंदिर आहे. हे साताराहून 20 किलोमीटर अंतरावर आहे. मांडरदेवी काळूबाईचे मंदिर लहान असून त्यात सभा मंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केलेले आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहे. मुख्य मंदिराभोवती गुंजी बुवा मांगिल बाबा अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचे ठाण आहे. काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे. मांडरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान असून मूर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे. डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मूर्तीस सिंदूर लावलेला आहे. देवीला 12 महिने साडी नेसवलेली असते व इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवाच्या वेळेला सोन्याचा मुखवटा बसवला जातो. देवीचे वाहन हे सिंह आहे. सत्ययुगात मांडवे ऋषी गडावर यज्ञ करीत होते. त्यांच्या यज्ञकालात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धी जावे म्हणून मांडवे ऋषीने महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चरणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगतात. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली तेव्हा पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून मांडरगडावर आली. लाखासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते. तेव्हा देवीने लाखासुराचा वध रात्री करण्याचे ठरवले. पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंब युद्ध करून मध्यरात्री लाखासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाखासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्ध कार्य उलकून देवी परत कैलासास निघाली आणि मांडरगड डोंगर चढून वर आली आणि ऋषीमुनी व भक्तजनांकरता येथे स्थानापन्न झाली. पांडव वनवासात जेव्हा या मांडरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनीही या मांडरदेवी काळूबाईचे पूजन केले अशी ही दंतकथा सांगितली जाते. देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भक्ती भाविक भक्त देवीचे देवारे घेऊन गडावर येतात. ढोल झांज ही देवीची मुख्य वादके आहेत. भाविक गडावर चुली पेटून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच सेवकांना मांसाहाराचा नैवेद्य देखील दाखवतात. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबीना काढला जातो. देवीचा छबीना हा यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. अशी माझी मांडरगडाची काळूबाई. काळूबाईच्या नावाने चांग भलं. जय महाराष्ट्र.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे स्वाती काळे चांदोरकर यांना. स्वातीताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. आणि अर्थातच स्वातीताईंविषयी सांगायचं म्हणजे त्या ओपूंच्या सुकन्या आहेत, म्हणजे प्रसिद्ध लेखक सिद्धहस्त लेखक वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या त्या सुकन्या आहेत आणि स्वतः लेखिका सुद्धा आहेत आणि त्यांच्याविषयी आपण जाणूनच घेणार आहोत. नुकतंच त्यांनी ओपूर्झा नावाने एक नाट्यावलोकन केलेलं आहे, त्याच्याविषयी आपण आज या मुलाखतीच्या दरम्यान जाणून घेणार आहोत. तर अर्थात स्वातीदेही सुरुवात करूया मुलाखतीला. ओपूंबद्दल फार उत्सुकता आहे, म्हणजे प्रत्येकाच्याच मनात असं असतं की तो कलाकार कसा असेल, तो लेखक आहे तर नेमकं घरात वातावरण कसं असेल, ह्याची उत्सुकता अगदी सामान्य प्रेक्षकांना असते. त्या दृष्टीने तुम्ही अगदी वडिलांचा म्हणजे तुम्हाला सहवास फार लाभला, तर वडिलांविषयी थोडस त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं.
1: वडील म्हणून कमी होते आणि मित्र म्हणून जास्त होते. त्यांनी कधी मुलांना धाक दाखवला नाही. काही चुका झाल्या असतील तर आधी समजून घेणं, समजावणं, त्याच्या मागची म्हणजे एखाद्या चुकीला किंवा एखाद्या काही कुठली वागणूक, लहान मुलं चुकतातच, पण त्यांनी कधी ओरडल्याचं मला आठवत नाही. कायम समजुतीनंच सांगत आहे आणि फार लाड केले माझे. त्यामुळे अगदी सर्वसामान्य माणसं जशी असतात तशीच बापू होते. काही त्यांच्यामध्ये मोठेपणाचा आविर्भाव नव्हता, कधीच नव्हता. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे वडील तसे होते. त्यांचे वडील म्हणजे पुश्री काळे, जे नेपथ्यकार म्हणून आजही त्यांचं नाव, जे आजचे नेपथ्य करणारे आहेत त्यांना समजा विचारलं की पुष्कळ काळे नाव माहिती का, मी बघितलेलं आहे की अरे
0: पुष्कळ
1: नमस्कार करतो. तर त्यांना जेवढे साधे, अतिशय सरळ आणि म्हणजे असे मिश्किल होते अण्णा, त्यांच्या सहवासामध्ये बापू वाढले. अण्णांनी कधी त्यांच्या मोठेपणाचा कधी
0: अवलंब
1: केलं नाही, इतरांकडनं स्वतःच कौतुक करवून घेतलं नाही. अशा वातावरणात बापू वाढल्यानंतर बापू तसेच होते. त्यामुळे आम्हाला असं काही वेगळेपणा त्यांच्यातला आहे हे आम्हा मुलांना कधी लहान असताना तरी जाणवलं
0: नाही.
1: मोठेपणी जेव्हा असं वाटायला लागलं की लोक म्हणायच्या ही वकुंची मुलगी, तेव्हा मग जाणवायचं की हा आपण काहीतरी वेगळ्या, की आपले वडील काहीतरी वेगळे, मी वेगळी नाही
0: वडील वडील
1: किंवा काहीतरी ते
0: त्यांनी ग्रेट काम केलं
1: असं. पण ही जाणीव बापू, आई आणि बापूंपेक्षा ही इतरांमुळे आम्हाला व्हायला हे जास्त महत्वाचं.
0: आणि अर्थातच कथाकथनकार म्हणून बापूंची ओळख आहे. तर कथाकथन म्हटलं की ते गावोगावी जायचे आणि त्या काळात सुद्धा त्यांचा फिरतीचा प्रवास बऱ्याचदा झाला असेल, तेव्हा आईने कसं त्यांचं त्यांना सगळं सांभाळलं किंवा तुम्हाला मुलांना सांभाळलं, म्हणजे पती पत्नी म्हणून त्यांचं नातं कसं होतं?
1: अतिशय छान
0: छान
1: रुसे फुगे होते ते काय असतातच. पण आई कधी अशी मोठ्या आवाजात बोलणारी नव्हती, ती शांत सोजवळ होती. घरात अण्णा असले तर मग आणखीनच कधी तक्रार करणं किंवा नाही, कारण सासऱ्यांचा माग कुणी न सांगता सुद्धा ते तिच्यातच होत, म्हणजे उपजत होत म्हणावं किंवा काही. पण ती असं चार म्हणजे आदराने आणि अशीच असायची घरामध्ये पण. आणि बापू आज जेवढे होतात कार्यक्रम होतात, त्या काळामध्ये कार्यक्रम तर व्हायचे पण प्रवास तेवढा सुखकर नव्हता. कारण बरेचदा असं व्हायचं की आयोजक जे काही होते ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंतची व्यवस्था व्यवस्थित करायची, परतीची व्यवस्था अजिबात केली नसायची. त्यामुळे रात्री अपरात्री जे वाहन बापू घरी आलेले आहेत आणि खूप त्रासाचाच होतं सगळं त्यांचं. पण दुसऱ्या दिवशी ऑफिस असायचं, तिकडे जाणार. कारण आर्किटेक्ट होते ते, डीएमसी मध्ये होते मोठे, आणि कामावरती पण तेवढंच प्रेम होत. त्यामुळे दिवस चुकवायचा आणि उगीच चला कार्यक्रम झाला म्हणून एक दिवस घ्या रजा किंवा बुट्टी मारा असं कधी बापूंनी केलं नाही. ह्याच्यामध्ये आईला फक्त असं व्हायचं की आम्हा मुलांना सांभाळलं. पण त्या दरम्यान असं होतं की आम्ही कॅमेराने मोठे झालेलो, तितके लहान किंवा नकळत्या व्हायचे म्हणतात. तर बापू जायचे कार्यक्रम करून यायचे, आल्यानंतर पूर्ण कसा आला कार्यक्रम, कुठल्या कथा सांगितल्या, ऑडियन्स कसा होता, याचं अगदी इत्थंभूत वर्णन असायचं. कोणाकडे काय जेवले, पदार्थ कसे होते, हे सुद्धा अगदी डिटेलिंग असायचं. तर असं काही म्हणजे त्याचं काही टेन्शन घेतलंय किंवा काळजी वाटते असं काही मोठ्या प्रमाणात नव्हतं. म्हणजे असलं तरी ते आमच्या मुलांपर्यंत कधी पोचलं नाही. आई असेल काळजी, पण असं कधी आम्हाला नाही जाणवत, तिने जाणवून नाही दिलं.
0: नक्कीच त्यांनी बऱ्याच कादंबऱ्या कथा वगैरे लिहिल्या, त्यातलं तुमचं आवडीचं त्यांचं साहित्य कुठलं होतं?
1: असं तर अच्छा रे क्या बात ही कथा कधी छान. कारण लिखाण झालं की पहिलं वाचन घरात असायच. पण बापू जेव्हा कथाकथनाला जायचे, त्यांची एक सवय होती की त्यांना कोणतरी बरोबर असेल तर बरं वाटायचं. मग कधी मग विचारायचं काय गळतीस का, मग जायचं. मग त्यांना सांगायची की मला त्यांच्या तीन कथा अतिशय आवडायच्या. एक होती म्हणजे पिन सलामत, तो नावाची कथा आहे. दुसरी आहे ती हसरे दुःख, जे मी दाखरा गोपूरचा या कार्यक्रमामध्ये घेतो. आणि तिसरी आहे ती ऋतू बसंती रूठ गई नावाची एक कथा. मी त्यांना विचारायची की या तीन पैकी कुठली सांगणार असाल तर मी येते. किंवा मग करंजी असेल, झिंटू असेल, या म्हणजे असे चार पाच कथा. मला असं मी किती वेळा ऐकलं तरी सुद्धा मला त्याचा आजही कंटाळा येत नाही. तर मग बापू म्हणायचं की ठीक आहे बघूया. तिकडे कधी कधी काय व्हायचं की ऑडियन्स मधनं सांगितलं जायचं की ही कथा पाहिजे, मग जमलं तर ठीक आहे, नाही तर मग ते सांगायचं की आज एक वेगळी कथा सांगतो. असं म्हणजे पाच सातची कुठली तरी एक निवडायचे.
0: अगदी घरातच होता त्यामुळे मला थोडं विचारायचं की त्यांचा एक लिखाणाचा जो प्रवास आहे तो तुम्ही कसं त्याबद्दल सांगू शकाल? म्हणजे कथा लिहायला बसले तर काही त्याच्या मनात, त्यांच्या मनात काही असायचं का
1: नाही
0: सुचेल तसं ते लिहित जायचंय?
1: काय ना, थिंकिंग प्रोसेस हा भाग फार वेगळा आहे. म्हणजे जर का
0: की एकटाकी त्यांची कथा लिहून
1: एकटाकीच हे मात्र कधी कुठे खाडाखोड नाही. आपण जे लिहिलंय त्याच्यावरती फेरविचार करावा असं कधीही बापूंना वाटलं नाही. त्यांनी कुठल्याही कथानकाचा शेवट आपण असाही करून बघूया म्हणून केलं नाही. एकदा एक विचार मनात आला की तो मग ऍज इट इज जसा आहे तसं त्यांच्या मनातून ते शेवट करा. त्याच्यामध्ये कधी काही बदल नव्हता. किंवा एखादं कथानक दुसऱ्यांदा लिहिलंय असं कधी झालं नाही.
0: आणि इतर कधी म्हणजे कधी नाटक लिहावं किंवा वेगळं काही करावं?
1: नाटक त्यांना लिहायचं होतं. ऍक्च्युली त्यांनी त्यांची एक कादंबरी आहे ही वाटेकरीची, तर त्याचं नाटकात रूपांतर दोन अंक लिहून झाले होते. पण तिसरा अंक काम आहे त्यांनी पण लिहायचा राहिला त्यांच्याकडनं. आणि पहिले दोन अंक लिहून झालेले ऐकायला आपल्या घरी आलं ते प्रभाकर पणशीकर काका, आणि त्यांना ते दोन्ही अंक खूप आवडले. त्यावेळेला तीन अंकी नाटकं असायचे, त्यांना ते खूप आवडलं होतं नाटक. पण तिसरा अंक का राहिला लिहायचा बापूंकडनं माहिती नाही. ते नाटककार म्हणून नाही
0: किंवा कविता कवी पण नाही,
1: कविता अशा छोट्या छोट्या कविता करायचे उत्स्फूर्तपणे, पण कविता संग्रह लिहिण्या इतपत काही नाही. जे असेल ते कथेच्या स्वरूपात, कादंबरीच्या स्वरूपात,
0: म्हणजे कथेच्या माध्यमातून ते जेवढे व्यक्त झाले ते इतर कुठल्याही माध्यमातून
1: नाही.
0: किंवा तो ते माध्यम चोखण जाळावं.
1: तसं पुन्हा प्रपंच, पुन्हा प्रपंच म्हणून मालिका चालू होत्या रेडिओवरती, तर ते छोट्या त्या एकांकिकाच झाल्या ना. कारण जवळ प्रपंच हा रेडिओवरती येणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात बापूंनी केली. त्याच्यावरी तर अनेक लेखक आले, मग मध्ये ब्रेक झाला, मग रेडिओकडनं पुन्हा मागणी आली, मग ते मग पुन्हा प्रपंच नावानी मध्ये टेकाडे भाऊजी, प्रभाकर आणि मीना अशा तीन कॅरेक्टर्स होते.
0: ते श्रुतिका,
1: श्रुतिका बरं. पण ते सगळं म्हणजे असं नव्हतं की लिहिता येणार नाही, पण तसा कधी मला वाटतं त्यांच्याकडनं विचार केला गेला नाही.
0: आणि अर्थातच स्त्री विषयक त्यांनी जास्ती लिहिलं असं मला. म्हणजे जेव्हा आपण पार्टनर वगैरे वाचतो ते स्त्रियांचा एवढा सखोल विचार त्यांनी कसा काय केला असा प्रश्न पडतो.
1: ऍक्च्युली स्त्री असं नाही, मनुष्य स्वभावाचा आता याच्यामध्ये स्त्रियांचं म्हणजे
0: ओळखणं,
1: आता पार्टनर मध्ये बघायला गेलं तर ते पार्टनर आणि श्रीस व्यक्तिमत्व ह्याच्यामध्ये किरण फार नंतर आहे, पण ही वाटेकडीची म्हणाल तर मग ते पूर्ण स्त्रीच्या दृष्टिकोनातून दिलेली आहे. किंवा आता जर का तू भ्रमता हसी वाया आहे तर ते दोघांच्या दृष्टिकोनातून आहे. तर असं नाही मला वाटत हा, पण त्यांना कारण ते स्वतः खूप हळवे होते त्यामुळे कदाचित असेल की दुसरी बाजू पण तितकी जाणून घेणं आणि त्या दृष्टिकोनातून लिखाण करणं हे त्यांच्यात उपजत असावं. आईला बघत आलेलं लहानपणापासून, बहिणीला बघत आले, त्याच्यानंतर आईची आई आमच्याकडे माझी पणजी खूप वर्ष होती, तिचं सगळं आयुष्य त्यांनी बघितलेलं आहे. मावशी बापूंची सख्खी बाबी आहे तिचे नाव, तर तिचं सगळं जडणघडण त्यांनी अगदी जवळून बघितले. तसं का होत असावं असे विचार मला वाटतं त्यांच्याही न कळत्या वयापासून त्यांनी करायला सुरुवात केली असावी. त्यामुळे कदाचित असेल की स्त्रीचं मन जाणून घेणं हे कष्टप्रद नव्हतं त्यांना, सहजी असावं.
0: आणि आजूबाजूचा पण वातावरणाचा
1: काय आहे, जाळीमध्ये राहिल्यानंतर ना जेवढं बायकांचे प्रश्न जास्त असतात जाळीत. आता आजूबाजूला एवढ्या कुटुंब होती की घरातले काय चालले ते ऐकू येते असेल त्याच्यामुळे सुद्धा की त्यांना ते मन जास्त कळत असावं. मनाचं ऍक्च्युली खरं सांगू तर त्यांचं एखादी गोष्ट टिपणं हे साधे साधे प्रसंग आहेत, भले मग ते ट्रेन मधले असो काही असो, पण ते टिपणं. आणि मग असं व्हायचं की चला मग आता या जागी जर का पुरुषाच्या जागी जर का स्त्री असते तर, आणि मग तसा विचार करून बघायला तोच प्रसंग मग वेगळा व्हायचा. किंवा कधी कधी असं व्हायचं की एखादी छोटीशी एक बातमी आली वर्तमानपत्रात, त्यावेळेला एक बातमी आली होती की सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या स्त्रीची, तर एवढी एक छोटासा मेसेज दोन ओळीची बातमी होती वर्तमानपत्रात आणि बापूंचा विचार सुरू झाला. त्याच्यावरनं या जेवढ्या त्या जेवढ्या सारखी आणखी एक कथा निर्माण झाली, त्याला त्यांनी किती वेगळं रूप दिलं. असं
0: खूप असे काय म्हणतात तसं अंतर्मुख होते किंवा फार असे संवेदनशील होते
1: खूपच,
0: त्यामुळे मला
1: टिकेच ते विनोदी पण होते. कुठल्याही गोष्टींमध्ये झोकून देणं हे त्यांची वृत्ती होती, त्यामुळे कदाचित

0: Yes. Adică la modelul pe serie, pe zile.
1: Da, serie. सेलिब्रिटी शो मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपला संवाद असा सुरू ठेवूया स्वाती काळे यांच्यासोबत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: स्वागत तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओल्ड रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या सुकन्या स्वाती काळे चांदोरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. स्वातीताई अर्थातच आता वपुर्झाकडे वळूया. एवढा सगळं म्हणजे सगळं तुमच्या मागे असताना तुम्ही वपुर्झाची निर्मिती केली, म्हणजे हा वपुंचाच आशीर्वाद म्हणायला हवा की तुमच्या हातून हे कलाकृती निर्माण झाली, तर त्याच्यामागे काय उद्देश होता या निर्मिती करण्यामध्ये?
1: 11 वपुर्झा ही एक नाट्य वाचन आपण म्हणू शकतो त्याला, की त्याच्यामध्ये थोडस कथा आहेत म्हणून नाट्य आहे. बापूंना आलेली रसिकांची पत्र आणि त्याला बापूंनी दिलेली उत्तर ती पण नाट्यमयच आहे, कारण अशीच पत्र निवडली आहेत की ज्याच्यामध्ये खरंच काहीतरी सांगण्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये बापूंचा मिश्किल स्वभावही दिसून येतो आणि तितकंच गांभीर्याने एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनही दिसून येतो. हे सादर करण्यामागचा उद्देश असा काही नव्हता, एक निखळ मनोरंजन हा भाग तर आहेच, पण एक लेखक आणि एक वडील ही दोन्ही रूप त्यांची दाखवण्याचा याच्यातून प्रयत्न. म्हणून तिकडे मी कलाकार नसताना सुद्धा मी त्या नाटकामध्ये आहे, कारण वडील म्हणून कसे आहेत हे फक्त मी सांगू
0: शकता.
1: पण बाकी सुनील बर्वे आणि शशांक केतकर अतिशय ताकदीने बापूंच्या कथा, रसिकांचे पत्र आणि त्यांची उत्तर इतक्या ताकदीने आणि सक्षमतेने मांडतात की असे अभिप्राय आलेले आहेत रसिकांकडे ज्यांनी हे नाटक बघितलेलं आहे की आम्हाला असं वाटलं की वपूच बोलतायत किंवा तितक्याच तोडीचं वाटलं. कारण या ज्या दोन्ही कथा मी निवडल्या आहेत त्या बापूंनी आलेल्या कथाकथनातून सांगितलेल्याच कथा आहेत, कारण पहिल्यांदा लोकांना काय माहिती आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना ज्यामध्ये रस वाटावा म्हणून माहिती असलेल्या कथा घेतल्यात आणि त्या कथा कदाचित मला वाटतं युट्यूब वरती पण आहेत माहिती बापूंच्या आवाजात. पण ते कसं होतं की ते रेकॉर्डिंग 20-25 मिनिटाचं असं ठराविक वेळेच आहे. इथे थोडस मोठं आहे ओरिजिनल कथा किंवा बापूंनी कथा सांगताना त्याच्यामध्ये ज्या काही ऍडिशन्स केल्या त्या ऍडिशन सकटच आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला की तुलना असं नाही, पण त्या दोघांचे ते सांगणं प्रेक्षकांना अतिशय आवडलं याचा मला खूप आनंद आहे.
0: आणि तुम्ही लिखाणही त्याचं म्हणजे असं सय्यद म्हणजे असं छान केलेलं आहे, एकातन दुसरा प्रसंग कडत जातो,
1: कारण नाहीतर मग मध्ये की अरे आता आपण कुठून पोहोचलो अचानक हे काय नवीन असं वाटायला नको. आणि त्याचबरोबरीने असंही आहे की त्यांना ते सुरू करताना एखादी कथा नव्हती एखादं पत्र त्यांना पण असं नको वाटायला की एखादा जर्क बसला, इतकं ते शांतपणे त्यांच्यापर्यंत पोहोचून तो प्रवाह शाब्दिक शब्दांचा प्रवाह तसाच चालू राहावा त्या दृष्टिकोनातून माझं मधलं निवेदन आहे.
0: म्हणजे तुम्ही एक धागा आहात प्रेक्षकांमधला आणि हातामधला पण आहे आणि त्या लिखाणामधला सुद्धा आहे.
1: लिखाण करायला लागलं म्हणजे काही काही पत्र एडिट करायला लागली, कथा आता असं की त्याच्यामध्ये स्त्री पात्र आहे मग ते थोडस बदलून रिराईट करून ते शशांक आणि सुनील ह्या दोघांच्या मध्ये तो संवाद व्हावा अशा तऱ्हेने ते पुन्हा उडून काढायला लागलं. पण फार काही बदल नाही आहे, तसंच आहे, पण लोकांना ते एकच संघ वाटायला आणि तिसरी कॅरेक्टर विनाकारण नको, कारण त्या दोघांना प्राधान्य मिळायला पाहिजे हा माझा हेतू.
0: आणि विशेष म्हणजे मी आता अर्थात पाहिलं म्हणून म्हणते नेपथ्य त्याचं फार सुलेख झालेलं आहे.
1: हो,
0: नेपथ्याविषयी थोडस
1: माझा एक म्हणजे बापूंच्या आवाजाने जो कार्यक्रम सुरू होतो आणि ज्या संदर्भात सुरू होतो की वपुर्झा या पुस्तकाचं, म्हणून मला त्याचं मुखपृष्ठामध्ये हवंच होतं, बोलणारे बापू असा एखादा फोटो मला हवाच होता. माझ्याकडे जेवढे बापूंचे जुने फोटो मिळाले ते सगळे मग मी त्यांना पाठवले, त्यांना सांगितले की यातील निवडा आणि एकीकडे मला बापूंच्या पुस्तकांची मुखपृष्ठ हवी होती. तर पाटील सरांनी ते फार छान केलंय सगळं, मला जे जे हवं होतं ते सगळं त्यांनी खूप अप्रतिमपणे हे करून दिले आणि माझी एक इच्छा होती की बापू बोलतात आणि समोर माईक आहे की असं तेच बोलतात, म्हणून एक फक्त एक माईक त्यांच्या फोटो समोर आम्ही ठेवलेला आहे की त्याचे ते म्हणजे तो फोटो पण असा आहे की आणि त्यांचे हातवारे पण असे आहेत की कथन ऍक्च्युली चालू आहे असं वाटावं. तर असं ते नेपथ्य आहे.
0: चाळीचं पण इकडे एका
1: चाळीचं आहे कारण माझं म्हणजे पहिले आयुष्यातली पहिली 10 वर्ष मी माझी चाळीतली गेली आई बापून तिथे मग साहित्य सहवास मध्ये आलो. पण तो एक चाळीतला फोटो ती चाळ अजूनही आहे आणि साहित्य सहवास अर्थातच आहे म्हणून ते जिथे जिथे बापू राहिले आई बापू त्यांचं ते आठवण म्हणून.
0: आणि ते सगळं मन पटल्यावर सगळं म्हणजे चित्रपट असावा ना तसं ते सगळे प्रसंग चित्रित होतात.
1: कारण माझं सांगणं ह्या वास्तूबद्दल वास्तूंच्या संदर्भातलं आणि वास्तूमधलंच आहे. ज्या घटना घडल्या त्या ह्या दोन वास्तूंमध्ये घडल्या
0: आणि वास्तू साक्षीदार आहेत त्या घटना
1: आणि अजूनही आहे.
0: नक्कीच मला वाटतं साहित्यिक सहवास फार खूप मिळाला असेल म्हणजे इतर साहित्यिक सुद्धा मंडळी तुमच्याकडे घरी येत असतील तर त्यांच्या काही आठवणी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता
1: काय? भरपूर एक तर फक्त साहित्यिक असं नाही कारण बापूंची आवड जे खरंच कलाकार होते त्यांना पेटी वाजवता यायची व्हायलिन खूप छान वाजवायचं संगीताची आवड दिसली खूप होती त्याच्यामुळे खूप मोठे गायक संगीतकार त्यांचा सहवास मिळाला त्या बापूंमुळे. बीएमसी मध्ये काम करत होते तेव्हा त्यांनी मुंबईतले अनेक हॉस्पिटल्सचं प्लॅन बापूंनी केलं त्यामुळे अगदी डॉक्टर श्रीखंड्यांपासून मोठे खूप नामांकित डॉक्टर्स डॉक्टर घहाने म्हणा हे सगळे त्यांचा परिचय त्यांचं येणं जाणं म्हणजे कुठलंही क्षेत्र घ्या खरं सांगू तर तिकडे होते कारण आवडीच एवढ्या होत्या कवी तर म्हणजे साहित्यिक खूपच म्हणजे इतके नावं आहेत ना की एखादं नाव राहिलं तर मला असं वाटेल त्याच्या पण हे नाव नाही घेतलं.
0: आणि म्हणजे काही म्हणजे तुम्हाला आवडलेले त्यापैकी म्हणजे बापू तर झालेच अर्थात वडील म्हणून आणि त्यांचं सगळं असल्यामुळे पण इतर साहित्यिक बापूंशिवाय तुम्हाला कोण आवडतं कोणाचं
1: भावतं जास्त? मला लिखाण बोलायचं जास्त होत. एक तर लहान असताना आणि फक्त मृत्युंजयच मला असं वाटतं की त्यांनी ते लिहिलं आणि त्यांनी जेवढं काही त्यांच्याकडे प्रतिभा होती ती त्या कादंबरीत देऊन टाकली त्याच्यानंतरच कुठले मला असं तितकं भावलं नाही कारण मृत्युंजयचाच पगडा अतिशय मोठा होता आणि ते उमलता वय होत 13-14 वर्षाचे होते तेव्हाच वाचल्यामुळे त्याचा पगडा इतका जबरदस्त आहे जो आजही आहे. त्याच्यानंतर अरविंद बोकले काका खूप बापूंच्याही दोघी मोठे पण त्यांच्याकडे माझं खूप जाणं होत त्यांचंही मला अतिशय लिखाणही त्यानंतर नंतर वाचली त्यांचं लिखाण त्यांची पुस्तकं त्यांच्या कथेवर आधारित आलेले मराठी सिनेमे ते नंतर बघितले पण ऍज अ फ्रेंड त्यांनी मला त्यांची मैत्रीण मानलं होतं त्यामुळे मी गेले की मग माझी मैत्रीण आली असं ते स्वागत करायचे त्यामुळे अरविंद बोकले काकांशी खूप शंकर वैद्य काकांशी मला खूप जवळचं हे होतं म्हणजे अगदी ते असेपर्यंत असं नाही झालं की नंतर मी मोठी झाले तर मग काही राहिलं नाही म्हणजे मी अगदी 7-8 वर्षाची असल्यापासून त्यांच्याकडे जात येत होते आणि ते असेपर्यंत कुठे ना कुठेतरी होतच. दुर्गाबाई भागवतांबद्दल मला मग बापूंनी सांगितलं की यांचं वाचून बघ माझी 35 पुस्तक आता प्रकाशित आहेत त्याच्यामध्ये कादंबऱ्या कथा संग्रह व्यक्तिचित्रण म्हणून बापू त्यांचंच पुस्तक आहे त्यांच्यावरती लिहिलेलं स्फुट लेखन म्हणून ब्लॉटिंग पेपर एक असं थोडस वेगळं आहे जे काही छोटे छोटे आर्टिकल्स आहेत आणि ओशोंच अनुवादित आहे.
0: तुमचा पण प्रवास करत जाणून घ्यायला आवडेल की कसा तुमचा प्रवास लेखनाचा सुरू आहे
1: आता सुरू कसा आहे
0: नवीन काही लिहिला आहात का?
1: आता दोन एक कथा संग्रह येईल आता नुकतंच एक कादंबरी प्रकाशित झाली तिचं नाव आहे अथक म्हणजे जे आपले अपंग जवान आहेत की जे आपल्या देशाचं संरक्षण करत असताना अपंगत्व आलेलं आहे त्यांचं एक खूप मोठं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे खडकीला, आणि तिकडे जवळजवळ 90 वरती असे जवान आहेत. त्यातले काही डिसेबल म्हणजे मानेपासून खालती आणि काही काही छातीपासून असे दोन प्रकारचं आहे. त्यांच्यावर आधारित ही कादंबरी आहे. तिकडे सुद्धा त्यांचं जगण्याचं उमेद आणि काय चॅलेंजिंग असतात ते आणि काय त्यांचे अम्बिशन आहे. म्हणजे कायम हातामध्ये बंदूक धरलेला जवान अपंगत्व आल्यानंतर तोंडामध्ये ब्रश धरून अप्रतिम पेंटिंग करायला लागतो. त्याला हात नाही पण तोंडामध्ये ब्रश धरून सुंदर पेंटिंग करतो. हा जो त्यांचा प्रवास आहे हे त्या कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांची नावं आहेत पण एक कथानक म्हणून कारण खूप जवान आहे तिथे. तर मुख्य मुद्दा असा होता की ते राहतात कसे, त्यांचं आता काय चालू आहे, फक्त हात चालू आहे तरी सुद्धा पाय अपंग आहेत पण ते स्विमिंग कसं करतात, व्हीलचेअर वरती बसून बॅडमिंटन खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात, बास्केटबॉल खेळतात, व्हॉलीबॉल नाही बास्केटबॉल खेळतात, आणि त्यांच्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये त्यांना पारितोषिक मिळतात, जिंकून येतात. हे एक म्हणजे आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी करता इतके रडत असतात आणि हे लोक इतके छान जातात म्हणजे ह्यांच्याकडे बघावं आणि आपण आपल्याला जो दोष द्यावा की आपण का रडतो असं ते आहे सगळं कथानं.
0: बापूंचा वारसा तुम्ही पुढे समर्थपणे चालवतात असं आपण म्हणूया. आणि मला वाटतं दिवाळी अंकांमध्ये पण तुमचं लिखाण
1: असेल. बापूंनी कधीही असा वशिला लावला नाही की माझी मुलगी लिहिते तर जरा बघा तुम्ही छापा, असं कधीही बापूंनी केलं नाही. आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की नाही तर मग असं होतं ना की पुढे दामटायचं, तसं बापूंनी कधीच केलं नाही. कथा लिहिल्या पहिला जो कथा संग्रह आला त्याच्या सगळ्या कथा बापूंनी वाचलेल्या होत्या, नाही ऐकलेल्या, कारण आम्हाला पण तशी सवय लागली होती. आणि त्याच्यामध्ये कधी बापूंनी काही सजेशन असे छान दिले. आता आणखीन 2-3 महिन्याने वाचून बघ, मग तुला तुझी कथा पटली एकदम बरोबर आहे, मी सांगणार नाही ते. आणि मग तसंच झालं, पुन्हा 3-4 महिन्यांनी कथा वाचून बघितली, मला असं वाटलं नाही बरोबर आहे, मग ती कथा फायनल झाली. बापूंसारखं थोडस माझंही 1% आहे. मी एकदा झालं तर एकदा लिहिन ते फायनल, मी कोणीतरी सांगते म्हणून त्याच्यामध्ये बदल करणार नाही, करत नाही.
0: आणि आताही ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून आपण या कथांचा आस्वाद घेऊ शकतो. प्रेक्षकांनी आपण सांगूया की बापूंचं सगळं साहित्य, तुमचं सगळं साहित्य आपण प्रेक्षकांनी नक्कीच वाचलं पाहिजे आणि आपली जी वाचनाची परंपरा आहे ती अबाधित ठेवली पाहिजे. स्वातीताई, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि छानशी सुंदरशी छोटीशी मुलाखत दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: खूप तुमचेही आभार की इकडे येऊन मलाही काहीतरी व्यक्त करण्याची संधी दिली. बापूंबद्दल सांगण्याबद्दल मला नेहमीच आनंद होत असतो आणि आज मी असे इथे येऊन बोलते आहे, तर तुमचे आभार दिल्याबद्दल
0: थँक्यू. तर प्रेक्षक, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण स्वाती काळे चांदोरकर म्हणजेच बापूंच्या सुकन्या यांच्याशी गप्पा साधल्या होत्या आणि ही आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: आय एम सॉरी. मला क्षमा करायला इंग्रजीत आय एम सॉरी असं म्हणतात.
1: बघा, माफी मागतानाही इंग्रजीचे धडे देत.

NTFM वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण आपल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ले ह्या भ्रमंतीवरती विषय करत आहोत. आज आपण जो किल्ला घेणार आहोत तो आहे शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला हा भारताच्या भारतात महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटर वरती आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या गडावरती झाला. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बाले किल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांची प्रतिमा देखील आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे म्हणून ह्या किल्ल्याचे नाव शिवनेरी किल्ला असे आहे, जे शिवरायांचे जन्मस्थळ आहे. शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर यांनी या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढी शिदा सामुग्री आहे असा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. जीर्णनगर जुन्नेर म्हणजे जुन्नर हे गाव इसवीसनपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजाची नहपाणाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतली. सातवाहनावर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता. 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सन 1400

1947 मध्ये मलिक उल तुजार याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इसवी सन 1470 मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महम्मद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. 1446 मध्ये मलिक महम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे 1493 मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इसवी सन 1565 मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर इसवी सन 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजींनी त्यांना 500 स्वार त्यांच्या सोबत घेऊन रातोरात शिवनेरीवर गेले. शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाईला जिजाऊने नवस केला, आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवी. शके 1551 शुक्ल नाम संवत्सरी फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजी राजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी इसवी सन 1630. इसवी सन 1632 मध्ये जिजाबाईंनी शिवाजीसह गड सोडला आणि 1637 मध्ये किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. सन 1632 मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिदोजी विश्वासराव हे होते. त्यांच्या कन्येचा विवाह शहाजी पुत्र संभाजीराजे यांच्याशी झाले. जुन्नर रणसंग्रामात शहाजी पुत्र थोरले संभाजीराजे यांनी पराक्रम केला होता. शाहिस्तेखानाने जुन्नर जिंकले पण संभाजीराजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आला नाही. त्यामुळे जुन्नर मोगलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी परिस्थिती होती. सन 1650 मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. याचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रगतवान यांनी केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इसवी सन 1673 मध्ये शिवनेरीचे किल्लेदार अजीज खान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवाजीराजांनी केला. शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शिवरायांनी त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद आहे. पण स्वराज्याची सीमा ह्या साल्लेरपर्यंत होत्या, त्यामुळे जुन्नर शिवनेरी सारखा प्रांत नसणे शंकास्पद आहे. तसेच चावड हडसर जीवदण सारखे किल्ले स्वराज्यात होते. शंभू राजांच्या वेळी औरंगजेबाने रामशेजला वेढा टाकणाऱ्या मोगली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे देखील पुरावे आहेत. मोगलाईत शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते. अजीज खान, फत्तेह खान, मुन्शी काजी यासारखे अनेक होते. आभाभट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोगलाईत प्रवेश केला. औरंगजेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले. यातील अजीज खान हा पराक्रमी होता. इसवी सन 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. 38 वर्षानंतर 1716 मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठी शाहितांना व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित झाला. इसवी सन 1755 पेशवे आंग्रे युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तुळाजीला शिवनेरीत कैदेत ठेवले होते. तुळाजींनी सुटकेसाठी स्थानिक कोळी सरदार मदत यांची घेतली. त्यामुळे नानासाहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारांची वतने जमिनी जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे. इसवी सन 1764 मध्ये माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलात परिणती शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्याच्या कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली. शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने यांनी कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने यांनी 15 सप्टेंबर 1764 रोजी शनिवार वाड्यावर राघोबदादा यास बंड मोडून काढणे अवघड जात असल्याची माहिती पत्राद्वारे कळवली होती. महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करत अशाच प्रकारे गनिमी काव्याप्रमाणे त्यांनी जीवधन चावंड हळसर यासारख्या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. नंतर पुढे शिवनेरीवरील
उधो विश्वेश्वराच्या धोरणांना विरोध करण्यासाठी बंड केले. सन 1765 मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख नाईक संतांजी शेळकंद यांनी केले. त्यामधील त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उदो विश्वेश्वराच्या मदतीला गारद्यांना पाठवले. पुढे बंड मोडून काढले आणि महादेव काळी सरदारांना शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून गेले. वारंवार होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन 1771 मध्ये नाना फडणवीसांनी संतांची बरोबर तह केला आणि त्यांची सरदारकी बहाल केली आणि शिवनेरी पुन्हा कोळ्यांच्या सेवेत रुजू केले. पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडून देखील देण्यात येईल. 18 एप्रिल 1774 रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंद प्रत्यर्थात बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांच्यावरील कैद्यांना सोडून देण्यात आले अशी नोंद आहे. काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखाण्याची पडझड होऊ लागली. सन 10 मे 1818 मध्ये मेजर एल्ट्रिझांनी शिवनेरी किल्ल्याला वेढा घेतला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला. नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याच्या किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. महादेव कोळी चौथरा. शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमारास काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. यापूर्वी हा भाग निजामशहाकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशहाचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित याचा फायदा घेऊन या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार प्राप्त केला असेल. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नौख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे 1500 महादेव कोळ्यांना जेरमंत्र करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली व त्याच पारसीमध्ये 2 शिलालेख देखील आहे. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघवतराव यांनी केले. यात सरनाईकांच्या कुटुंबाला नातेवाईकांचा तसेच 52 मावळातील देशमुख नायकांनी यांची धरपकड करून शिरच्छेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रिया देखील होत्या. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव करू नये म्हणून मोगलांनी असेही भयानक दुष्कृत्य केले होते. शिवनेरी किल्ल्याबद्दल अजूनही आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.

तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आपण शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती घेत होतो. गडावरती जाणाऱ्या वाटा याच्याविषयी आपण माहिती घेऊ. गडावरती जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसे मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते. साखळीची वाट या वाटेने गडावर जायचे असल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बस स्टँड समोरील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारण 1 किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपासून घेऊन येते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने वर पोहोचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊण तास तरी लागतो. सात दरवाज्यांची वाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायापाशी घेऊन येतो. या वाटेने गडावर येताना 7 दरवाजे लागतात. पहिला दरवाजा महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिवाई देवी वाजा, सहावा मीना दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1.5 तास लागतो. या किल्ल्यावरती कसे जाल याचे मार्ग आहेत. मुंबईहून माळशेज मार्गे जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्यानंतर 8 ते 9 किलोमीटर अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहोचण्यास मुंबईपासून 1 दिवस लागतो. पुणेहून नारायणगाव मार्गे पुणेमधून नारायणगाव पर्यंत साधारण 75 किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक मार्ग व त्यानंतर नारायणगाव जुन्नर मार्ग 15 किलोमीटर वरती आहे. पुस्तकेचे ज्ञान म्हणाल तर शिवनेरीची जीवनगाथा, शिवनेरीचे इतिहास सांगणारे इतर पुस्तके डॉक्टर लहू काचरे गायकवाड यांच्याकडे आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या आरामदायक विनाथांबा बस सेवेला शिवनेरी असे नाव दिले गेले. असा हा आपला शिवनेरी किल्ला, ज्याच्यामध्ये ह्या किल्ल्यात आपल्या इतिहासाची पूर्ण माहिती आहे. जय महाराष्ट्र.

नमस्कार. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आरजे ज्योती, आचार्य 90 FM वरून. आपण जे ऐतिहासिक किल्ल्यांविषयी भ्रमंती ह्याच्यामध्ये घेत होतो, त्याच्यामध्ये आजचा जो किल्ला आहे तो आहे पन्हाळा. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड किंवा पारना हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते. डोंगरी किल्ल्याचे महत्व सांगताना कौटिल्य लिहितो, भुईकोट किल्ल्यापेक्षा पानकोट किल्ला चांगला व पानकोट किल्ल्यापेक्षा डोंगरी किल्ला चांगला. महाराष्ट्रात गिरिदुर्गाची संख्या फार मोठी होती आणि आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. पन्हाळगड हा कोल्हापूर शहराच्या वायव्येस 21 किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळगड हे ठिकाण उत्तर अक्षांश 16.48 व पूर्व रेखांश 74.8

या ठिकाणी ती 15 फूट रुंदीची ठेवण्यात आलेली आहे। अशा ठिकाणी आता एक व बाहेर असे दुहेरी तट आहे। डोंगरी किल्ला बांधताना सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते ती पाण्याची। पाण्याची सोय ज्या ठिकाणी असेल तेथेच डोंगरी किल्ला उभारता येतो। पन्हाळगडाच्या भागात पाण्याची सोयी चांगली आहे, कारण या गडाच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेत कासारी व भोगावती या नद्यांना हा भाग वेढलेला आहे। त्याचप्रमाणे पन्हाळगडावर सादोबा तलाव व सोमाला तलाव हे आदिलशाहीच्या काळात बांधण्यात आले होते। तसेच पन्हाळावर अनेक विहिरी आहेत, यात उल्लेखनीय विहीर म्हणजे कर्पूरबाव, अश्वलायन तीर्थ, तसेच अंधारबाव, श्रीनगर आणि शृंगारबाव। श्री संभाजी मंदिरातील विहिरी इत्यादी आहेत, त्यामुळे पन्हाळगडावर पाण्याची कमतरता नसे आजही भासत नाही। पन्हाळगडाची विविध नावे। पन्हाळगड हा वेगवेगळ्या राजवटीच्या ताब्यात गेल्यावर या गड्यांची नावे बदलत गेल्याचे संदर्भ मिळते। पन्हाळगडाचे पुराण काळातील नाव ब्रह्मगिरी असे होते। या पाठीमागची दंतकथा अशी आहे की ब्रह्मदेवाने पूजा उत्पन्न करण्याच्या हेतूने येथे सोमेश्वर लिंग व सोमेश्वर सरोवर निर्माण करून तपश्चर्या केली, म्हणून या गडाचे नाव ब्रह्मगिरी असे पडले। तसेच आणखी एक दंतकथा सांगितली जाते की पन्हाळगडावर पराशर ऋषींनी उग्र तपश्चर्या केली। या तपश्चर्येत इंद्रराजाच्या सूचनेवरून नागांनी तपश्चर्येत विघ्ने आणली, म्हणून पराशरांनी त्यांना शाप दिला। परंतु नाग शरण आल्याने त्यांनी शाप मागे घेतला। तेव्हापासून हे ठिकाण नागांचे स्मरणार्थ पन्नग आलय, पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर, यावरून ह्या गडास पन्नग आलय असे नाव पडले। जुना शिलालेखात वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव प्रणालक किंवा पद्मनाल असे आले आहे, यातून पन्हाळा शब्दाची उत्पत्ती झाली असावी। पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव शहानबी दुर्ग असे ठेवले गेले। पुढे शिवाजी महाराजांकडे या गडाचा ताबा आल्यावर तो पन्हाळा या नावाने ओळखला गेला। शिवकालीन भूषण कवीने आपल्या काव्यात याच पर्णालगड असे म्हणाले आहे। गँड्रपच्या वर्णनात पन्हाळगडाचा उल्लेख पन्हाळा असा करण्यात आला, तर मेजर ग्रहांनी पन्हाळगडाचा उल्लेख पन्हाळा किंवा पुनाळा असा देखील केला आहे। पन्हाळा किल्ल्याचे महत्व। हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्वाचा ऐतिहासिक असा किल्ला आहे। हा किल्ला शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटनाशी संबंधित असा किल्ला आहे। हा किल्ला एक भव्य आणि मजबूत किल्ला आहे। हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ सुद्धा आहे। या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट देखील झाली। पन्हाळगडाविषयी आणखी थोडी माहिती घेऊया, तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक।

पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण पन्हाळा गडाविषयी जी माहिती घेत होतो ती याविषयी आपण बघूया की पन्हाळ्याला साधारण 1200 वर्षाचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. त्याचे पहिले नाव पंडगाला आहे व पाली भाषेतील आहे. येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. मार्च 1660 ला किल्ल्यात सिद्धी जोहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढल्याने 600 माणसासकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे ते निसटले. बरोबर शिवा काशीत व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीत यांनी प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूंनी घोडखिंड थोपवून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. 6 मार्च 1673 मध्ये कोंडाजी फर्जत याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे 1710 मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर 1844 मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 4 दरवाजा मार्ग कोल्हापूर शहराहून एसटीने बसने किंवा खाजगी वाहनाने तुम्ही किल्ल्यावरती जाता येते. ही वाट 4 दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. 3 दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठी दुसरा मार्ग 3 दरवाजातून जातो. हा दरवाजा 3 मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे. गडावरील जे पाहण्याची ठिकाणे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया. राजवाडा हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉयज हॉस्टेल आहे. दुसरे ठिकाण आहे सज्जा कोठी. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोटीवजा इमारत दिसते. आज इमारतीत संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार बघण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते इथेच चालायची. तिसरे ठिकाण आहे राजदिंडी. ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजी महाराज सिद्धी जवळच्या वेड्यातून निसटले होते. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाज्यातून 45 मैलाचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोचले. नंतरचे ठिकाण आहे अंबरखाना. अंबरखाना हा पूर्वीचा बाले किल्ला. याच्या संभोवती खंदक आहेत. येथेच गंगा यमुना आणि सरस्वती अशी 3 धान्य कोठारे आहेत. यात वरी नागली आणि भात असे सुमारे 25,000 खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या दारुगोळ्याची कोठारे आणि 1 टाकसळ सुद्धा होती. 4 दरवाजा हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इसवी सन 1844 मध्ये हा इंग्रजांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथे शिवा काशी यांचा पुतळा देखील आहे. सोमाळे तलाव गडाच्या पेठेलागत हे एक मोठे तळे आहे. हे तळे जे मोठे आहे पण जवळच इथे बघण्यासारखे सुद्धा बरेच ठिकाण आहेत. रामचंद्रपथ अमात्य यांची समाधी देखील आहे. सोमेश्वर तलावापासून पुढे गेल्यावर 2 समाध्या लागतात. सोमाळे तलाव गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष साफ्याची फुले वाहिली होती. रामचंद्र पंत अमात्य यांची समाधी सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर 2 समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्र पंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे. रेडे महाल याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुता ही पागा आहे मात्र त्यात अनंत जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत. संभाजी मंदिर ही एक छोटीशी गडी व दरवाजा आहे. त्याला संभाजी मंदिर असे म्हणतात. पुढे गेलात तर धर्मकोठी. संभाजी मंदिरापुढे गेल्यानंतर एक झोकदार इमारत दिसते. ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करतात. अंदरबाव 3 दरवाजांच्या वरच्या बाजूला माळावर 1 3 कमानीची काळ्या दगडांची वस्तू असते.
ही वास्तू 3 मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला जो आहे तो चांगला ऐसपैस आहे आणि त्यातून तटाबाहेर बाहेर जाण्यासाठी खिडकी वजा चोर दरवाजा सुद्धा आहे. महालक्ष्मी मंदिर. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. याच्या बांधणीवरून ते साधारण 1000 वर्षापूर्वीचे असावे असे वाटते. राजा गंडारित्य भोज यांचे हे कुलदैवत होय. 3 दरवाजा. हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इसवी सन 1676 मध्ये कोंडाजी फर्जदने येथून अवघ्या 60 मावळ्यांनिशी किल्ला जिंकला. पुढे गेलात तर बाजीप्रभूंचा पुतळा आहे. एसटी थांब्यावरनं थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे आवेशपूर्ण पुतळा होय. गडावरती राहण्याची सोय सुद्धा आहे. गडाच्या जवळपास राहण्यासाठी निवासस्थान आणि हॉटेल आहेत. खाण्यापिण्याची सोय म्हणाल तर जेवणाची सोय ही निवासस्थानांमध्ये होते. येथील झुणका भाकर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. जाण्यासाठी ह्या गड्यावरती जो वेळ लागतो त्याविषयीची आपण माहिती घेऊया. कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने 1 तास लागतो. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बस स्टँड येथून बसमधून पन्हाळा 3 दरवाजे ते 1/2 तासात पोचते. पन्हाळा हा पिकनिक पॉइंटला कसे जायचे. कोल्हापूर शहरातील टाउन हॉलमधून उद्यानापासून 22 किलोमीटर इथे पन्हाळगडाचे अंतर आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक रंकाळा बसस्थानकातून दर 45 मिनिटांनी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुविधा आहे. त्यासाठी प्रतिमानसी 26 रुपये तिकीट आहे. शहरातून खासगी वाहन करून गेल्यास 1 ते 1.5 हजार रुपये खर्च आहे. कोल्हापूर मधून 23 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणार वेळ 40 मिनिटं आहे. तिथे राहण्याची सोय देखील आहे. गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्समध्ये देखील उपलब्ध आहेत. या ठिकाणी जेवण नाश्त्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ जेवण घेऊन सुद्धा जाऊ शकता. 1 दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे. पन्हाळगडावरील तबक उद्यान, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, अंबारखाना, धर्मकोटी, नायकनीची सज्जा, ताराराणी राजवाडा, सज्जाकोटी, वाघ दरवाजा, 3 दरवाजा, पांडव दरा, सोमेश्वर तलाव आदी ही प्रेक्षणीय स्थळ बघण्यासारखी आहेत. पन्हाळ्याचा माथा थंडगार वृक्षराजनी बहरलेला आहे आणि इथले वातावरण सुद्धा खूप आल्हाददायक आहे. सह्याद्रीच्या पर्वतात कुशी माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्वाचा दुर्ग आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्ष इथेच ठेवली. असा हा माझा पन्हाळागड, ऐतिहासिक किल्ला. जय महाराष्ट्र.

आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्या ज्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सव प्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महारास आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आत्ता आपण वर्णन केलं गरिबांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या

हे आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्रवासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र चुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देव चाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच, पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे. काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो, वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक. हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात. त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये तर तो अधिक व्यापक आहे. ज्ञानीपुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो. ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय. मतितार्थ, जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ. हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात.
शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया. या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला. जसं भावगीत भक्तिगीत आहेत तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे. यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते. शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुआ डार पर, कोयलिया बोले अंबुआ डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुआ डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा. मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कुजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेश जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या. आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा. एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो. वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही. एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे. आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं. आजचा विविधा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

चकाचक हिरला पान चबा।

0: गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं आणि तिथे मी शिकले पण माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो कोकणात पण असेल पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचंय ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली आहे म्हटलं तर गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की कर आम्हाला बिझनेस करायचा होता एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
1: बरं
0: तर मग नंतर आयडिया आली की काहीतरी करूया घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग आम्ही करायला चालू केलं मी बहीण माझा भाऊ आम्ही तिघ बसलो आणि विचार केला की करूया स्टार्टअप करूया इन्स्टावर काय होईना पण करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली लोगो बनवला मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
1: अच्छा
0: हा एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं
1: इन्स्पिरेशन
2: रिस्पॉन्स स्टॉल सेटअप करायला लागलो. आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला शिवाजी म्हणजे जत्रेच्या इथे आणि मग तिथे नॉर्मल युथ लोकांचा आणि कॉलेजच्या जे स्टुडंट होते ते मोस्ट रिस्पॉन्स करत होते की किचन चांगले आहेत अजून व्हरायटीज आणा ऑक्टोबर्स किचन अँड फ्लावर्स मोस्ट ट्रेंडिंग होते. मग ते म्हणजे की तुम्ही अजून व्हरायटीज आणा इन्स्टावर ऑर्डर्स यायला लागले त्याचे.
1: अच्छा
2: तसंच आम्ही मग अजून चालू करत गेलो आणि अजून दुसऱ्या कॉलेजच्या बाहेर स्टॉल लावत गेलो.
1: अच्छा
2: जसं की खालसा कॉलेज रुया कॉलेज जयहिंद कॉलेज स्टॉल सेटअप केली.
1: प्रेक्षक तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान म्हणजे मी असं विसरून गेलाय स्वतःला आणि किती बघू काय बघू इथे छान ही म्हणाली जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहेत आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत सनफ्लावर्स आहेत हो दाखव तू येस येस
0: रोजेस
1: रोजेस पण बनवले आहेत किती
0: कॉलेजला किचन्स आणि रोजेस
1: हे जास्त बरोबर
0: आणि कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही तोरण असेल परत आजकाल बायकांना लागतात ना काय बोलतात
1: हो टेबल क्लॉथ टेबल क्लॉथ आणि फुलं मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे कारण तुम्ही फुलं फार छान बनवता
2: कस्टमाइज करून बुके मध्ये आणि हे राहतात लॉंग टर्म पर्यंत राहतात वॉशेबल युजफुल पण आहे आठवण म्हणून पण एक राहते कोणी गिफ्ट दिलं म्हणून मोस्ट पीपल क्रोशेट प्रोडक्ट आमचे ह्याच्यामुळे जातात.
1: मी फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो मग ती खरी फुलं आपण घेलो गेली की ती महाग पण आहेत फुलं ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस मधून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता कुठेही म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता कॉलेजमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो आणि बुके आणि हे एक फुल आहे पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा तर त्यांना फार असं छान वाटेल कारण हे लाईफ लॉंग आहे तुमचं म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा आणि किती वेगवेगळी फुलं आहेत कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे हा आपला आवडता पिंक गुलाब आहे
0: डेझी आहे
2: डेझी पण आम्ही ठेवतो गेस्ट लोकांना या आमचे कस्टमर्सला प्रोव्हाइड करू कलर्स ऑप्शन्स वगैरे.
1: आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही पण करता येईल ते कसं थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचंय त्यांना.
2: टाइम कन्झ्युमिंग पण हे ते न्यू पॅटर्न्स वगैरे असतात ते रोज मध्ये असे वेगळे झाले युनिक पॅटर्न कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकल्या आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे पॅटर्न्स असतात वगैरे ते ऑनलाईन वरनं पण शिकलो
1: युट्यूबवर
2: शिकवतो त्याच्यावरनं पण बघतो आणि आता हे जे रोजच केले बेस्ट पार्ट आहे की पप्पांनी बनवलेत
1: हे
2: ते पण खूप सपोर्टिव्ह
0: रोजेस आणि स्क्रंचीज पप्पा बनवतात.
1: अच्छा
0: बाकीचे जे कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
1: हे कसे कंचित म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसत आहेत छोट्या छोट्या छान आहे.

0: त्या क्लिप्स मस्तच मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं आहे तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता बरोबर. आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी तो स्टॉल लावलाय आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हे तुमचं मार्केटिंग.
1: मार्केटिंग मोस्टली बेस्ट करते
0: इंस्टा
1: हँडल समाजा आणि माझा भाऊ आहे.
0: हो तिच्या रील्स चांगल्या करते.
2: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवल मध्ये आहे आणि कस्टमर आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ते ऍक्रेलिक यान आहे, यान म्हणजे धागा. हा तर हे ह्याच्यामध्ये वेगवेगळे येतात. आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे
0: एकच आहे आणि त्यात मल्टी कलर बरोबर.
2: तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं, आणि लोकांना तेच पाहिजे असतं मोस्टली, की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं.
0: युनिक असलं,
2: युनिक असलं आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाहीत असं चाललं. तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनवून व्हायरल करूया आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया.
0: अच्छा.
2: तर आम्ही पहिला विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला.
0: अच्छा.
2: वडाळ्याला. हा पहिला स्टॉल आमचा एकूण तर एक होता पहिला, पण नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, तेवढे की अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टी करा.
1: आणि कॉलेज एज आम्ही असे पोहोचत तर त्यांना असं वाटतं की तुम्ही अजून ग्रोथ केली की एक लोकांना पण चांगला भेटेल, की तुम्ही अजून वाटलं की दुसऱ्यांना पण वाटेल
0: करावं नक्की. कारण मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा असा खरपुडा असतो, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
1: कपल्स आणि मोस्टली ते घेऊनच जातात. कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर करतात, जसे टोट बॅग्स पण असतात, सनफ्लावर्स मध्ये, डेरीज मध्ये
2: बॅग
0: हा बॅग आणले नाही
2: त्याला बनवायला टाइम लागतो, वन वीक लागतो बनवायला, एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणारच आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट, पण ते क्वालिटीचे असं आहे की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता, परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं जातं, मग नंतर चैन लावली जाते.
0: अच्छा.
2: असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना, डायरेक्ट करून देणं, नीट करून देणं हे महत्त्वाचं,
0: प्रेझेंटेबल असलं पाहिजे. बरोबर नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम वरनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात, किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता?
2: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय आणि कुठे भांडुपला पण केलंय.
1: आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना, बीकेसी, सॉफ्टेल, ताज प्रेसिडेंट हॉटेल, तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला, पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला, त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
2: एनकरेज करतात
1: करून, आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा, तर त्यांचे जे ऑफिस खूप घेतात करून, मग त्या रिस्पॉन्स भेटला की किती प्रॉडक्ट अजून करू शकतो.
0: बरोबर. आता मला सांगा तुम्ही दोघीच करता बरोबर, मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार?
2: म्हणजे
0: ते एक दडपण असतं ना, आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
2: कसं होतं माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते, तिने पण आता वन इयर गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे.
0: बरोबर.
2: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना
0: ऑर्डर,
2: आम्ही करतो काय थोडं थोडं डिवाइड करून घेतो, नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता शिकवलंय मी, त्यांना 5 महिने लागले करायला, पण केलंय मी त्यांनी.
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
2: मला आम्हाला पण सेम 3
1: गावी 1-2 महिने आम्ही शिकलो, आणि मग नंतर आम्ही डिसाईड केलं तिघा मिळून आम्ही भाऊ बहीण की जूनच्या 1st तारखेला लॉन्च करू हे सर्व. 2 महिने सगळं डिसाईड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे, कसे इन्स्टा हँड करायचं. मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची, त्याच्यावर भाव काम करतोय.
0: वा,
1: ते हळूहळू होणारच आहे, तर तुम्ही बघत राहा इंस्टा
0: चॅनलला. हो नक्की, तुझ्या हा क्रोशाज ऑफिशियल
2: इंस्टाची आयडी आहे, क्रोशाज ऑफिशियल. आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
0: हो त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय, कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काही काही व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात, पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील.
1: तर मोस्टली कसं असतं, जेन्जीस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा, तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी विचार केला ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा, तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते, हा वाला हे पण असतो त्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात. हा, तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेन्जीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणार आहेत मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलंय. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटीमध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटीमध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स कॉम्बिनेशन, आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत
1: त्यामुळे
0: ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. ह्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये
1: सॅटरडे संडे 9-5 PM असतो.
0: ओके.
1: 5-9 PM असतं. आणि प्लस हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि ह्याचे एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि नॉर्मल डेजला कॉलेज वगैरे कॉलेजला असतो, मॉर्निंगला असतो 10-1 PM पर्यंत.
0: अच्छा. ओके, मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं आता समर वेकेशन आहे, म्हणजे 2 महिने रात्र आता 1 महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात.
2: सो म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1-2 डे एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की
0: तुम्ही कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला, किचन्स नॉर्मल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th-11th वाले पण 6th-7th ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला
0: शिकायचं,
2: जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करतायत. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9-8-6-7-6-4-8-6-7-7.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिएक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील, की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत, किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिएक्शन आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर, लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्याने आमच्याकडनं 6-7 बुके घेतल्यात आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी आहे देतोय, त्यांना प्रोव्हाइड करतोय, तर लकी पण असं वाटतं. आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत होऊ आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादरमध्ये. नक्कीच. तुमच्या आई बाबांनाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि त्या अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90FM योर ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90FM.
1: थँक्यू
2: सो मच फॉर इन्व्हायटिंग अस आचार्य 90FM.
0: येस,
2: तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट करा.
0: हो बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर. येस येस, ओके, थँक्यू सो मच, बाय
2: बाय.

रेडी. हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ञांना मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने त्याची सांगडी घालू शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहे. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात

0: पदव्युत्तर पदवी एम ए इकॉनॉमिक्स अर्थात त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात बी ए गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सर 1989 मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाचे त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य केलं त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षांहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमांशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसेच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते आणि त्यामुळे कळत नकळत आपल्या हातून अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखासोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य नाईक.
1: मला खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना.
0: नक्कीच, आपण मुलाखतीला, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन. कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, ज्याविषयी तुमचा असलेला त्या विषयांवरचा अभ्यास. आणि आज बऱ्याच महिला आहेत ज्या आपल्याला ऐकतायत, महिला नाही तर पुरुषही, तर अर्थात त्या सगळ्यांना आपल्या या मुलाखतीमधून या गप्पांमधून बऱ्याच काही गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळतील. गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात शैक्षणिक क्षेत्रच का, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत पण मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊया आणि पुढे याच्यात करूयात असं का वाटलं?
1: कारण मला असं वाटतं माझी आई, अगदी मी लहान होते म्हणजे जेव्हा मला लिहिता वाचता पण येत नव्हतं तेव्हा मला इतिहासातल्या कर्तबगार स्त्रियांच्या ती गोष्टी ऐकवायची आणि जसं मला वाचता यायला लागलं तशा मी त्या गोष्टी वाचायला लागले. आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते एम ए इकॉनॉमिक्स झाल्यावर पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण कारण तेव्हा शाळेत असतो ना, माझ्या मनात हे रमाबाईं जे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्व देतात, मुलांच्या करिअरला महत्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण त्यांच्या ह्या म्हणजे जेव्हा काय म्हणतात संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू. आणि तसा मी प्रयत्नही केला म्हणजे आणि मला असं वाटतं मी यशस्वी प्रयत्न केला. कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण ओघात शिकवण्याच्या ओघात बोलतोय पण मी आय युज टू मेक इट अ पॉइंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता मुलांना स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगे म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण अशा आकांक्षांना खतपाणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर असायचा, भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा, तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं. आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काळी उपाय हे ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला.
0: नाही ऍक्च्युली मॅम, कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आहेत ह्याच्या थोर महिला समाज सुधारक आहेत, त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता, किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असती, ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत, स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला, ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली, निर्माण झाली, त्या पुढे आल्या, आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाही की मी शिकलीये किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता, मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या त्या मुलींना ज्ञात करायचं, त्या त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरती सुद्धा हे संस्कार तुम्ही,
1: कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हवे असतील तर मुलांचं सुद्धा अटिट्यूड बदल करणं फार गरजेचं
0: आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पटतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र थोडस मी विषयाकडे वळेल. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना वाटतं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो, मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचात, अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते आवडीने यायचे, आवडीने बसायचे, मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं?
1: ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 7:45 लेक्चर असायचं
0: सकाळी,
1: पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची, त्यामुळे मुलं अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोहोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिले, म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आईनी तुम्हाला भाजी आणायला पाठवलं तर कालचा भाव आणि आजचा भाव याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, मग कशामुळे वाढले, त्यातून त्यांचं अशी बोलायचं, त्यामुळे काय इफेक्ट होतो, टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का, काही गोष्टींकरता वापरतोच, म्हणजे असे छोट्या छोट्या एक्झाम्पल्स मधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले. त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर
0: असायचा. नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतोय, म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे, तो नक्कीच वाढत असणार. मॅम तुम्ही गेली अनेक वर्ष, म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता, नक्कीच हा काळ खूप मोठा होता. कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स अटेंड, लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं, या रुटीन मधून तुम्ही स्वतः, म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्याशी कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेला आहात, आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेलं नाहीये तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात?
1: ऍक्च्युली आमच्या माझं कुटुंब म्हणाल तर पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी आहे, म्हणजे आता अवयवदान देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल, पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईनी देहदान केलं. कारण ती अगदी हेल्दी होती, म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75व्या वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता, पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाहीतरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ती सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर ह्या जवळजवळ 50 वर्षांहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता 1 वर्ष काम करते त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं. ते आईसो माझी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण त्याचं काम कधी वाटलंच नाही. एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग, एक हिस्सा होऊन गेला.
0: म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या. हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतंय,
1: किंवा ते सतत आईनी ते
0: पगडा तुमच्यावरती असल्यामुळे
1: लहानपणापासून ते आईनी सुद्धा ते बिंबवलं होतं. की कारण माझी आई सातारची होती, तर सातारला तसं थोडं जुनं वळण होतं आणि तिला त्याचं नेहमी असं खेद वाटायचं की मुलींना कमी लेखतात किंवा एक लग्न करून देणं हेच मुलींचं ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळे इतक्या लहानपणापासून तिने माझ्यावरती संस्कार केले ना की मुलींनी स्वतःच पर्सनॅलिटी फुलवली पाहिजे.
0: नक्कीच,
1: तर त्याचा पण खूप इफेक्ट झाला असा.
0: नक्की 100%. आणि टचवूड म्हणजे खूप अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालंय पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतं तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब पूर्ण सगळं कुटुंब म्हणे हे याचा मोलाचा वाटा आहे. कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं, तर असा जो एक समज आहे ना त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण
1: तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावरचा तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये यांचा अगदी अमूल्य वाटा आहे. कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो.
0: येस.
1: आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी VZTI म्हणून तो बीटेक झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला. पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस. कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता. म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवळ्या भावल्या करत राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला, त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरतीये आणि मुलाकडे कोण बघणार हा कधी प्रश्न आला असेल. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला.
0: नक्कीच, कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन आणि त्याने त्रास न देणं हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं किंवा ते समजून घेण्याची जी भावना आहे.
1: कारण ह्याच्याकरता ना मी त्याला घेऊन जायची आश्रमामध्ये आणि त्याला दाखवायची की हे ही माणसं कशी म्हणजे त्यांची काय आहेत, त्यांना आई बाबा नाहीत, ते एकटे तरी सुद्धा राहतात आणि तुला तर सगळंच आहे म्हणजे मग तू चांगलं वागायलाच पाहिजेस. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर ते संस्कार झाले होते असं झालं, पण तो पण जागला त्या संस्काराला असं म्हणता येईल.
0: नक्कीच नक्कीच. आणि जसं तुमच्या आई बाबांकडून हे बाळकडून तुमच्याकडे आलं, अर्थात ते तुमच्याही इनबिल्ड होतं कुठेतरी आणि आज तुम्ही त्या पावलांवरती पुढे चाललात. ती जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले आणि मला असं वाटतं आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल. आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील सर असतील त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खारीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅमसोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या ज्या सुरू राहणार आहेत. नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्यात. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

अरे भंग का रंग जमा हो चकाचक, इरलो पान चबाए। आओ, आहा, अरे

कल का ताला। ओ मेरा हमरा संग नाचा